मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर तसंच एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 9 श्रावण शके 1948 अर्थात 31 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं हे भक्तिगीत संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची ही भक्तिरचना.

श्रोत्यांनो, आपण ऐकत होतात आशा खाडीलकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेलं हे भक्तिगीत. संगीत होतं वर्षा आंबेकर यांचं. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महिपती शर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात परमानंद दास यांची ही भक्तिरचना.

0: रचना राजा वढे यांच्या रचनेला संगीत होतं काणू घोष यांचं. प्रभातवंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दरम्यान सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे शेळी पालन. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, शेळी पालनाचा व्यवसाय हा पारंपरिक असून शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून देखील त्याकडे पाहिलं जातं. बहुसंख्य भूमिहीन शेतमजूर हे शेळी पालन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून शेळीला गरिबाची गाय असं म्हटलं जातं. मुख्यतः शेळी ही मांस, दूध, कातडी इत्यादी आपल्याला देत असते. रुचकर मांस आणि औषधी गुणधर्माचं दूध शिवाय गुणवत्तेची कातडी मिळवण्यासाठी उत्तम प्रकारचं व्यवस्थापन देखील आपल्याला ठेवायला हवं. हा व्यवसाय अगदी नक्कीच आपल्या सर्वांनाच परवडण्यासारखा आहे. शेळीपालनाचे अनेक वैशिष्ट्य सांगितले जातात. वयोवृद्ध लहान मुलं, महिला आपलं काम करीत करीत 1-2 अगर 3-4 शेळ्या सहजपणानं पाळू शकतात.

0: रुचकर मांस आणि औषधी गुणधर्माचं दूध शिवाय गुणवत्तेची कातडी मिळवण्यासाठी उत्तम प्रकारचं व्यवस्थापन देखील आपल्याला ठेवायला हवं. हा व्यवसाय अगदी नक्कीच आपल्या सर्वांनाच परवडण्यासारखा आहे. शेळीपालनाचे अनेक वैशिष्ट्य सांगितले जातात. वयोवृद्ध लहान मुलं महिला आपलं काम करीत करीत 1, 2, 3 ते 4 शेळ्या सहजपणानं पाळू शकतात. शेळी अर्धा ते 1 लिटरपर्यंत दूध देते. 24 महिन्यात 3 वेळा येते. शिवाय प्रत्येक वेळी 2, 3 करंडांना ती जन्म देते. वर्षभरात करडापासून चांगल्या प्रतीचं मांस मिळतं. थोडंसं उत्पादन कातडीपासून देखील मिळतं. शेळीचं दूध हे औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यानं पचनाला अतिशय हलकं असतं. शेळीची काया ही लहान असल्यानं सहजगत्या त्याची निगा राखता येते. व्यवस्थापन अत्यंत सोपं असतं. शेळी पालनात बोकडाला खूप महत्त्व दिलं जातं. कोणत्याही जातीचं बोकड लांब उंच निरोगी आणि तगडा असावा, रोगमुक्त असावा. त्याचबरोबर शेळी शांत स्वभावाची असावी. प्रजनन संस्थेतील सर्व अवयवांची निकोप वाढ झालेली असावी. स्तनांची वाढ झालेली असावी. पाय तिच्या आकाराच्या समतोल प्रमाणात असावेत. कासेला रक्त पुरवठा करणारा शिरा स्पष्टपणे दिसाव्यात. 14 महिन्यातून 2 विनारी आणि 1 वेळी 2, 3 पिल्लांना जन्म देणारी अशी शेळी असणं अपेक्षित आहे. शेळीच्या देशी आणि विदेशी अशा जाती आपल्याला पाहायला मिळतात. देशी जातीमध्ये थंड हवामानातल्या काश्मीरी, पश्मिनी, गड्डी, उत्तर भारतात जमनापरी, बार्बेरी, बिरल, मध्य भारतात मारवाडी, महिसाणा, झलवाडी, काठेवाडी, तर दक्षिण भारतात सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी इत्यादी जाती आपल्याला पाहायला मिळतात. तर कोकण पट्ट्यात कत्याळ ही जात चांगली समजली जाते. विदेशी जातीमध्ये बोर, सानेन, अंगोरा, अल्पाईन इत्यादी जाती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या हवामानाचा विचार करता या सर्वच जाती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने वाढतात. आपल्याकडे शेळीपालन हे मुख्यतः मुक्त आणि बंदिस्त आणि अर्धबंदिस्त अशा 3 पद्धतीने केलं जातं. गोठ्यात बंदिस्त पद्धतीने त्यांचं संगोपन करतात. तर काही वेळ दिवसातला बंदिस्त तर काही वेळ मोकळ्या पद्धतीनं शेळींचं व्यवस्थापन केलं जातं. अर्धबंदिस्त शेळीपालन हे फायद्याचं ठरतं. शेळ्यांना हिरवा चारा, वाळलेले वैरण आणि पूरक खाद्य, क्षार इत्यादींचा चारा देणं अपेक्षित आहे. रोज हिरवा चारा 4 ते 7 किलो, वाळलेले वैरण किलोभर, तसंच वयोमानानुसार 250 ते 300 ग्रॅम पूरक खाद्य, तर बोकडांना 400 ते 500 ग्रॅम पूरक अन्न द्यायला हवं. गाभण शेळ्यांना पूरक आहार 50% जास्त द्यावा लागतो. शेळीचा गाभण काळ हा साधारणतः 145 ते 155 दिवसांचा असतो. विण्याच्या अगोदर 15 दिवस तिला मोकळी सोडू नये. तिच्याकडे सतत लक्ष द्यावं. 50% ज्यादा पूरक खाद्य आणि क्षार द्यावेत. सकस आहार द्यावा. 1 ते 1.5 महिना अगोदर दूध तोडावं. कासेला मसाज करावा. तसंच गोठ्यात गवताचा बिछाना करावा. गोठा स्वच्छ आणि निर्जंतुक करावा. कास आणि प्रजनन अवयव हे पोटॅशियम परमँगनेटने स्वच्छ धुवून ठेवावेत. जन्मलेल्या करडाची विक्री करेपर्यंत चांगली निगा राखावी. जन्मल्याबरोबर शेळीचा चिख या करडाला पाजावा. तसंच 2 ते 3 महिन्यापर्यंत अंगावरचं दूध त्याला पिऊ द्यावं. त्याचबरोबर चारा आणि पूरक खाद्य खाऊ घालावं. त्याचं ऊन, वारा, थंडी यापासून संरक्षण करावं. जंतनाशक औषध हे वेळोवेळी फवारून आपण जनावरांची विशेष अशी योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे. ग्रामीण बेरोजगारांनी शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या व्यवस्थापनाखाली जर सुरू केला तर नक्कीच त्यांना या व्यवसायात आर्थिक मिळकत चांगली प्राप्त होऊ शकेल.
1: शेळीपालन याविषयीची कृषी वार्ता आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:45 झाले आहेत.

0: कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
1: टेस्ट पुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काय फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्याचा अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की मी पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं, तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही, पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झाले आहेत, थोडेसे आपल्या या जमिनीमध्ये हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील, पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे इतर गोष्टीबरोबरच, खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो ताटाला लावतो परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत, रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं लगेच ते खावंसं वाटणं अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
0: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
1: आहे थोडासा आहे, नाही असं नाही आहे, काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं काहीतरी खावंसं वाटणं थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम नक्कीच आहे.
0: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
1: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्या बरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि नुसतं आपणच नाही तर कळत न कळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौघुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता 2:05 मिनिटांनी.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सनं क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं? आणि मुलांना आहार देताना

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाले आहेत. परिसर.
1: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 4 आज आपण ऐकणार आहोत.

0: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
1: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये,
0: हे
1: आपल्याला मिळालेलं आहे.
0: खरंय,
1: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात
0: द्यायचं,
1: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
0: बरोबर,
1: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो, जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
0: खरंय,
1: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
0: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खर तर,
1: पण
0: ह्या समस्यांना ह्या आपल्याला दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खर तर.
1: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं, आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
0: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
1: आजचं यावेळचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
0: बरोबर,
1: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
0: आहोत.
1: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा,
0: कृतज्ञ
1: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
0: अगदी
1: आपलं अस्तित्व त्याच्यावर.
0: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला जसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग,
1: हेच आहे. आणि हे जर आपण
0: पक्षी
1: आपण तुच्छतेने ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बघतो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवाने काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आजा इथं बावाडा बघत बसले, त्या वेगळ्या जनरेशन मध्ये आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
0: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठला आणि कुठल्या,
1: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
0: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं माणसाला पारखा होतोय
1: आणि कुणासाठी,
0: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
1: तो विकास काढण्यासाठी एवढं सगळं करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाण झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती या तंत्रज्ञानानं.
0: बरोबर, त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
1: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमीन तिथं,
0: हे आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:10. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत आणि आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. या कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर सकाळी 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या.

7:20 एक गाणे ताजेतवाने आम्ही प्रसारित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर आपण ऐकू शकाल. त्यानंतर आनंद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. श्रोत्यांनो, नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत आज आपण ऐकाल काही नवीन हिंदी चित्रपट गीतं. श्रोते, सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकाल. यात पावसाळ्यात आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग तिसरा. 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात वन्यजीवशास्त्र अभ्यासक आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांची अपर्णा कल्लोळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज ऐकाल या मुलाखतीचा भाग पहिला. 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. दहा वाजून 15 गांधी वंदना, 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 11 ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोत्यांनो, दुपारी 12 आपण ऐकाल अस्मिता वहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात नवी आणि जुनी कर प्रणाली निवड आपली जबाबदारी याविषयी सीए रेणुका देशपांडे यांची मुलाखत आणि त्यानंतर ऐकाल मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 1:05 गीत बहार, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि दुपारी 2:30 नादब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील बद्रापूरकर यांचं गायन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. श्रोत्यांनो, आमच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेत सुरुवातीला 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवा मित्रांचा कार्यक्रम युवावाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही भारूड गीतं आम्ही प्रसारित करू. 6:50 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 माझा आवार माझा शिवार हे राज्य कृषी प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 कव्वाली, 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आणि सभेच्या शेवटी म्हणजे रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उल्हास कशाळकर यांचं गायन राग कामोद आपण ऐकू शकाल. तर ही होती दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज शुक्रवार 31 जुलै 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: आपल्या मुलीच्या सुरक्षित सक्षम आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या.
2: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींसाठीचं इंजिनिअरिंग महाविद्यालय सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जैतापूर सातारा.
1: शैक्षणिक क्षेत्रातील 38 वर्षांचा

0: सावकार समूहाचा विश्वास। पुणे मुंबईच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम।
1: मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस आणि हॉस्टेल सुविधा।
0: आजच प्रवेशासाठी संपर्क करा 94225100। सावकार वुमन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जैतापूर, सातारा।
2: विज्ञानामध्ये तत्वज्ञान आहे, अध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे। विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते आणि अध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते। श्रोते, आताच आपण आजचा सुविचार ऐकलात।

श्रोतृंनो आता जाणून घेऊया हवामानाविषयी. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सोबतच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारेही वाहू शकतात. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दक्षिण कोकण गोवा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आताच आपण हवामानाचा अंदाज ऐकलात.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आजचे पाहुणे या कार्यक्रमात जरूर ऐका. वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव शास्त्र अभ्यासक अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि आता वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आकाशवाणी सांगली एक असं माध्यम जे आपल्यासोबत इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

कार्यक्रम अमृत कलश श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचे पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ। पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या। आणि राज्याच्या अनेक भागात

0: मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयकाला काल संसदेनं मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं. राज्यसभेतही काल या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडलं. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. सरकारनं यामध्ये केवळ वरकरणी बदल केल्याची टीका करत यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं फारशा प्रभावी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तत्वे असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमावरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हितांचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत काल वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध विधेयक संमत करण्यात आलं. राज्यसभेनं परवा मंजूर केलेलं हे विधेयक मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात मांडलं. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी या विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडलं. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत असून आज रात्री ते पुण्यात दाखल होतील. त्यानंतर उद्या 1 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अमित शाह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करणार आहेत. आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या पदवीप्रदान समारंभात ते काल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉ ज्येष्ठराज जोशी यांना मानद डीएससी आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मानद डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्ज फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. तसंच यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या व्यतिरिक्त परदेशात होणारी संमेलनं, विद्यार्थी साहित्य संमेलनं या सर्वांसाठी मिळून एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. साहित्य परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी मसापकडे सोपवला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: मला असं वाटतं की 100वं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये याबद्दल सुविधेची सांगत आहे. 100 वर्ष या मराठी माणसाने मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे. 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही 2 कोटी रुपये द्यायचे, त्यांनी 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. म्हणजे दिल्लीच्या तक्त्यावर असलेलं साहित्य संमेलन, त्याच्यानंतरचं साहित्य संमेलन झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं, तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांड्यांचा आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद 100वं साहित्य संमेलन करते म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये या साहित्य संमेलनाला आम्ही देणार.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पाऊस आणि खरीप पेरणीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जुलै महिन्यात पश्चिम घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील

0: साठ्यात मोठी वाढ झाली. महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटरच्या तुलनेत तब्बल 500 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. 57 वर्षानंतर जुलै महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्याने खरीप पेरणीला मोठा वेग मिळाला. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 90 ते 95% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सुमारे 2,02,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि सोयाबीनची पेरणी समाधानकारक झाली आहे. तर मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पश्चिम व घाट माता भागात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणातील वाढलेला पाणीसाठा आगामी रब्बी हंगामासाठीही लाभदायक ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे.
1: राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला वेग आला असून 27 जुलै अखेर ऊस वगळता 117.69 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसासह एकंदर 119.36 लाख हेक्टर म्हणजे 76% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड पूर्ण झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. पीकनिहाय पेरणीमध्ये सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ कापूस, मका आणि तूर या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94.15% पाऊस झाला आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारताच्या लवप्रीत सिंगनं 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्यांना आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. त्यानं आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले आहेत. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं कर्णधार पदाची धुराही सांभाळली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून काल दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील 700 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना आणि नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या. आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोते हो आपण ऐकत होतात एक गाणे ताजेतवाने अंतर्गत ऋषिकेश रानडे यांनी गायलेली विश्वजीत जोशी आणि जय अत्रे यांची गीतरचना. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

25 मिनिटं होत आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चुक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याचा आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमचं BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती येणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट घेऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांचं नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. ते तिन्ही तपासतो. आपण 3 वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 महिना कुटुंबानी बाहेर गेले, फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये. म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLO च्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे BLO एक जगामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLO चे ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या विसिगृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLO ला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणना पत्र भरून घ्यायचे 1 महिन्यामध्ये.
0: मागील SIR जे होतं त्या SIR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचं काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाचे नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असं तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायदा प्रमाणे आपण या देशाचा नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो.
0: अच्छा.
1: त्या

0: हत्तीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपले नाव आहेत का तपासतो आणि आमचं यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे हे लोकांना दुसरा काही पुरावा देण्याचं काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्या इकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असलेले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओ ला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असा एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठल्या बूथ मध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदान केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केले नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीक डेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसांमध्ये विशेष कॅम्प राबवणार आहे, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणना पत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणना पत्रामध्ये माझं नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहे माझं नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असं यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेलं आहे. बीएलओ तपासतील परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेला आहे. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहता तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन

0: मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा.
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असाय, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत, फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहे, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचे वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे. असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काही म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेहो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हा दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये पण विविध प्रकारचे पेशंट्स येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही विकार झालेले असतात, श्वसनाच्या तक्रारी असतात, तर अशी एखादी केस स्टडी सांगा ना.
4: तर आमच्याकडे मुंबईहून एक मध्यवयीन रुग्ण आले आणि त्यांना काही महिन्यांपासून कोरडा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, कधी कधी ताप आल्यासारखी भावना होत होती. पूर्वीपासून या

साठी ते उपचार घेत होते, थोडे बरे वाटायचे, पण पुन्हा तोच त्रास पुन्हा सुरू व्हायचा. त्यांना संपूर्ण इतिहास विचारले असता असे लक्षात आले की घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, बुरशी, पक्षी, पिसे, शेतीतील धान्य, गवत किंवा ह्युमिडिफायर अशा गोष्टींचा संपर्क आल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. त्यांनी माहिती दिली की ते तासन तास वायू विजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती धूप लावून पूजा पाठ करतात, आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता.

0: रिजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती धूप लावून पूजा पाठ करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता. अनेकदा ते कबुतरांचा संपर्क आलेल्या जागी म्हणजे बाल्कनी गॅलरी सारख्या ठिकाणी ते साफसफाई करायचे. त्यामुळे काही वेळा साफसफाई केल्यानंतर काही तासांनी त्यांना ताप, खोकला, श्वास लागणे अशा तक्रारी सुरू होत असे. ही माहिती निदानासाठी खूप महत्वाची ठरते. आता हा आजार नेमका काय आहे ते आपण समजून घ्या. या आजाराचं नाव आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज. हा फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये सूक्ष्म कण वारंवार श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर काही लोकांची प्रतिकारक शक्ती अति प्रतिक्रिया देते. हे कण पक्षी, पक्ष्यांची विष्ठा, त्यांची पिसे, बुरशी, दमट भिंती, धान्य, गवत, कॉम्पोस्ट, ह्युमिडिफायर, एअर कंडिशनर किंवा काही कामांच्या ठिकाणी रसायने किंवा केमिकल्स हे ह्यामधून येऊ शकतात.
1: श्रोत्यांनो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही केस स्टडी सांगताय.
0: तर काय होते, सुरुवातीमध्ये धूळ कणांच्या संपर्कानंतर काही तासातच खोकला, धाप लागल्याने सुरू होतो आणि संपर्क वारंवार राहिला तर काही आठवडे, महिन्यात खोकल्या बरोबर थकवा आणि वजन कमी होते. तर दीर्घकालीन फायब्रोटिक प्रकारात दीर्घकाळ संपर्काने फुफ्फुसात जाळी निर्माण होते आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याने लवकरात लवकर निदान महत्वाचे असते. अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र पाहाव्या लागतात, ज्यामध्ये फुफ्फुसे किती हवा आत घेतात, किती बाहेर सोडतात हे समजून घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याचबरोबर ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तांमध्ये किती चांगल्या प्रकारे मिसळतो हे बघण्यासाठी डिफ्युजिंग लंग कॅपॅसिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आपण BLCO द्वारे ओळखतो. काही रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपिक करून ब्रॉन्क्युअलवाला लवाज किंवा बायोप्सी घेऊन तो तपासला जातो. लवाज मध्ये वेगवेगळ्या रोगप्रतिकारक पेशी वाढल्या आहेत का नाही ते बघू शकतो. अशा रुग्णांना सर्वात आधी सांगितले जाते की औषधं इतके महत्वाचे आहे ते कारण टाळणे, ते म्हणजे पक्ष्यांचा संपर्क, पिसे, धूळ, दूषित वातावरण यांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. घरातील स्वच्छता, वायुविजन आणि बुरशी हे टाळणे यावरही भर दिला पाहिजे. अशा रुग्णांमध्ये काही वेळा अँटी फायब्रोटिक औषधांचा विचार केला जातो. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, फुफ्फुसांचे व्यायाम, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन देऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणूनच सततचा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, काही विशिष्ट संपर्कानंतर खोकला येणे ही लक्षणे असतील तर फुफ्फुस तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आजाराला समजून त्यांचे योग्य उपचार हे दीर्घ आरोग्यासाठी पहिले पाऊल आहे.
1: याबरोबरच वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात वंदना खांडेकर यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना.

श्रोते हो, आपण ऐकत होतात येसुदास यांनी गायलेलं हे गीत. रचना आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, आज सकाळी ठीक 11 वाजता ऐकायला विसरू नका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकाल सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्यावर आधारित काही गाणी. श्रोते, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. तसंच त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर आता ऐकूया समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

0: रात्री ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं.

प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी, त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनची एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय

0: तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाण कामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: जीवन जगत असताना आपण जे काही करतो त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात. क्रियमाणाच्या ठिकाणी विचार, इच्छा, उच्चार आणि आचार या सर्व गोष्टी येत असतात. आणि म्हणून क्रियमाणाच्या ठिकाणी आपण नित्य सावध राहिलं पाहिजे. लग्नाच्या वेळी सावधान असं म्हणतात. याचा अर्थ काय? तर संसार करत असताना आपण सावध राहिलं पाहिजे, जीवन जगत असताना आपण सावध राहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं असतं. आपण काय विचार करतो ते आपल्याला कळत नाही, आपण काय इच्छा करतो तेही आपल्या लक्षात येत नाही. उच्चार आचार लक्षात येतात पण आपण विचार करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही, आणि चिंता करतो हेही आपल्याला कळत नाही. आपण भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टींचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता या दोन्ही गोष्टी करत असतो. देवाचं चिंतन करताना कुणी दिसत नाही आणि चांगले विचार पोषण्याचाही कुणी प्रयत्न करत नाही. आपण झाडं लावतो तेव्हा त्या झाडांच्या सभोवती कुंपण घालतो, त्यांना खतपाणी देतो, सिंचन करतो म्हणजे आपण त्यांना पोसतो, मुलांना जन्म देतो आणि आपण त्यांना अन्न, पाणी, कपडे लत्ते देतो, त्यांना योग्य शिक्षण देतो म्हणजे आपण त्या मुलाला पोसतो. त्याचप्रमाणे विचार ही सुद्धा आपली मुलं आहेत. जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. आणि म्हणून सुंदर विचारांना आपण पोचलं पाहिजे, सुंदर विचारांची आपण जोपासना केली पाहिजे, आणि हे आपोआप होणारं नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. एकदा का तुम्हाला ती सवय जडली की ते होईल. विश्वप्रार्थना म्हणण्याची, नामस्मरण करण्याची एकदा का तुम्हाला सवय जडली की तुम्ही जिंकलात म्हणून समजा. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. ही जी उपासना आहे ही उपासना आम्ही लोकांना करायला शिकवतो. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात करावी पूजा मनेची उत्तम. यासाठी फुलं, अक्षदा हे सर्व कशाला हवं? जीवनविद्या देखील तेच सांगते. जीवनविद्या सांगते की मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ. तिथं वास्तविक काहीही लागत नाही. तिथं तुम्ही आणि तुमचं मन, दुसरं काहीही लागत नाही. ज्याला आपण सुंदर विचार असं म्हणतो ते सुंदर विचार, किंवा ज्याला आपण चिंतन म्हणतो ते फार महत्वाचं आहे. जीवनविद्या सांगते की कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देत असतो त्याप्रमाणे विचार आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम सातत्यानं करत असतात. या विचारचक्रात जे अडकतात ते अक्षरशः चक्रावून जाऊन अखेर नेस्तनाबूत होतात. याच्या उलट जे हे विचारचक्र आपल्या बुद्धीच्या बोटावर धारण करून चक्रधर होऊन राहतात, त्यांनाच विचारांच्या चक्राला इष्ट कलाटणी देऊन जीवनाचं शिल्पकार होण्याचं भाग्य लाभतं.

0: You can change your destiny by the thoughts that you think, the ideas that you harbor, the beliefs that you accept, and the scenes that you rehearse in the hidden studio of your subconscious mind through the conscious mind. You think correctly and scientifically, you must know the truth. When the thoughts deposited in your subconscious mind are constructive, harmonious, and peaceful, the magic working power of your subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings, and the best of everything. When you begin to control your thought processes, you can apply the power of your subconscious mind to any problem or difficulty. विचारांचं सामर्थ्य किती आहे बघा. विचारांचं किंवा चिंतनाचं सामर्थ्य किंवा क्रियमानाचं सामर्थ्य ध्यानात घेतलं तर विचारांच्या ठिकाणी आपण नित्य सावध असलं पाहिजे असं जे जीवनविद्या सांगते ते का सांगते ते आपल्या ध्यानात येईल. विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी, क्रियमानाच्या ठिकाणी जर तुम्ही सावध राहिलात तर यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. कल्पना, भावना, धारणा हे सर्व वास्तविक विचार आहेत आणि हे विचार तुम्ही जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे जर कराल तर तुम्हाला तुमचं नशीब बदलता येईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय सांगतात पहा. ते सांगतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. ज्याप्रमाणे पाणी हे नळी किंवा नळातून वाहतं त्यावेळी ते त्या नळीप्रमाणे किंवा नळाप्रमाणे आकार घेतं. नळी लहान असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. नळा मोठा असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. इट टेक्स द शेप ऑफ द पाईप, त्याप्रमाणे म्हणजेच सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. जीवनविद्या सांगते की तुमच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे ही जाणीव वाहते आहे. ही जाणीव म्हणजेच चंद्रभागा आहे, भीमा आहे, गंगा आहे. तुमच्या विचारांप्रमाणे ती आकार घेत असते हे आपण लक्षात ठेवायला हवं. हे जे लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जी जाणीव आहे ती तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आकार घेत असते. तुमच्या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारात आहे आणि जाणीव जी आहे ती वाहते आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण अनिष्ट विचार करतो, अनिष्ट चिंतन करतो आणि जाणीव जी वाहते आहे ती त्या विचारांप्रमाणे आकार घेते. म्हणून तुम्ही सुंदर विचारांची जोपासना करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. तुकाराम महाराज सांगतात, थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. आता हे जे थोडे आहे ते श्री सद्गुरूंकडून समजलं पाहिजे आणि सद्गुरूंनं दिलेलं मार्गदर्शन उमजलं तर मात्र ते सोपं आहे. नाहीतर पूर्वी होतं तेच ठीक आहे असं म्हटलं तर चालेल का? पूर्वी खटाऱ्याला जात होता आता जाता का? पूर्वी शेंडी ठेवत होते आता ठेवता का? जीवनविद्या सांगते की पूर्वीच्या काळी जे काही चांगलं होतं ते तुम्ही अवश्य घ्या, मात्र जे अनावश्यक आहे ते सोडून द्या. आणि ते सोडून दिलं पाहिजे. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी अवश्य घ्या, पण भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी असतील तर त्याचा स्वीकार मात्र कदापि होता कामा नये. आता काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

श्रोत्यांनो, चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यांनो, आता ऐकूया एक सूचना. सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांच्याकडून प्राप्त. विविध धरणांमध्ये पाणीसाठा याप्रमाणे: कोयना धरण 86.12 TMC, विसर्ग आहे 6129. वारणा धरणामध्ये 29.25 TMC एवढा साठा, विसर्ग आहे 6900 क्युसेक्स. अलमट्टी धरण येथील पाणीसाठा 114.57 TMC. श्रोतेहो, काल 30 जुलै रोजी रात्री 11:32 राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले आहे. सेवाद्वार क्रमांक 6 मधून 1428 क्युसेक आणि बॉट पॉवर हाऊस मधून 1400 क्युसेक्स असा एकूण 2828 क्युसेक्स इतका विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8:55 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा कार्यक्रम. या अंतर्गत ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

0: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्माण मैं सप्तमा।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्माण में है सचमुच अपनापन।
3: जाली सोए
1: कशाची
3: बँकेच्या फीची
1: बघू। 20,000 कर्ज लगेच कोण देतय व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून। झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय।
4: आरती म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

श्रोते हो, आपण ऐकत होतात अरिजित सिंग यांनी गायलेलं एअरलिफ्ट या चित्रपटातील हे गीत. अमाल मलिक यांच्या गीतरचनेला संगीत होतं कुमार यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत नीतीमोहन आणि सोनू निगम यांच्या युगल स्वरात ब्रदर्स या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाला संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात शिल्पाराव, अभिजित श्रीवास्तव आणि आनंद भास्कर यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची ही रचना. मिशन मंगल या चित्रपटाला संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 9:15 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो, नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या 2 भागांपासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. आजच्याही कार्यक्रमात आपण याचविषयी सरांकडून आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची मुलाखत.
2: सर, पावसाळ्यामध्ये मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी कोणती विशेष अशी काळजी घेतली पाहिजे?
3: पावसाळ्यामध्ये मुख्यतः वात वाढलेला असतो. मधुमेही, रक्तदाब असणाऱ्यांनी किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी थोडंसं थंड वातावरणामध्ये किंवा पावसामुळे जे व्यायाम टाळला जातो त्यामुळं रक्तपुरवठा किंवा रक्तप्रवाह सर्व शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होत नाही. त्यामुळं घरच्या घरी हलका व्यायाम करणं, मीठ साखरेचं प्रमाण कमी ठेवणं, तसंच थंडीपासून शरीराचा बचाव आणि पावसापासूनसुद्धा बचाव केला जेणेकरून त्वचाही थंड राहणार नाही आणि रक्तदाब, मधुमेह ह्यासारखे विकारांसाठी हे प्रतिबंधात्मक ठरू शकतं.

0: व्यायाम करण्यासाठी थोडं पावसाळ्यामध्ये मर्यादा येतात आणि अशा आजार असणाऱ्या व्यक्तींनी घरच्या घरीच थोडासा प्राणायामासारखा व्यायाम आहे किंवा योगासनं उत्तम प्रकारे केली तर आजार जो आहे त्याच्यामध्ये आणि योग्य ती नियमित औषध घेणं हे जर केलं आपल्याला या आजारापासून काळजी घेता येते, हा आजार वाढवण्यापासून कमी होण्यासाठी मदत होते.
1: अच्छा सर, यासोबतच गर्भवती महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा असला पाहिजे आणि त्यांची दिनचर्या कशी असली पाहिजे?
0: पावसाळ्यामध्ये जी वर्ष ऋतूची ऋतूचर्या आहे तीच आपण पाळली पाहिजे. गर्भवतीसाठी विशेष म्हणजे योग्य व्यायाम होत नाही तर त्यांना प्राणायामाचं अपेक्षित नसतं. घरीच व्यवस्थित प्रकारे अभ्यंग करणं आयुर्वेदिक तेलानी जेणेकरून त्वचेची काळजी घेता येईल, तसंच त्वचा निरोगी राहील आणि उष्णता चांगली उबदार वातावरण असणं अपेक्षित आहे. ह्या काळामध्ये सर्दी खोकला किंवा इतर काही आजार होऊ शकतात विशेषतः गर्भवतींना, त्यामुळं ते होऊ नये आणि झाल्यानंतर त्यासाठी काही अँटीबायोटिक्स वगैरे आपल्याला घेता येत नाही कारण गर्भवतींसाठी काही औषधं चालत नाहीत, सर्दी खोकल्याची औषधं चालत नाहीत. त्यामुळं सर्दी खोकला किंवा असे इन्फेक्शियस जे आजार आहेत संक्रामक ते टाळले पाहिजे आणि ह्या काळामध्ये थंडीपासून बचाव, पावसापासून बचाव, सर्दी खोकला यासारख्या आजारापासून बचाव आणि आयुर्वेदिक काढे घेणं हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. ह्याशिवायच काही आहारात बदल करून जे मलबद्धता आहे जे ह्या काळामध्ये जास्त होऊ शकते तर ती पण आपल्याला हाय फायबर डाएट किंवा काही भाज्यांचं प्रमाण चांगल्या रीतीने घेऊन योग्य पाणी घेऊन आपल्याला हे कमी करता येत.
1: अच्छा सर, पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया आणि व्हायरल तापाच्या साथी येतात, या काळात आयुर्वेदाची काय भूमिका असते?
0: आयुर्वेदानुसार डेंग्यू किंवा मलेरिया किंवा तत्सम आजार व्हायरल फीवर ज्याला आपण म्हणतो हे सर्व एकत्र आपण विषम ज्वराच्या सदराखाली एकत्र घेऊ शकतो. मग ह्या आजारामध्ये आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रतिकार शक्ती वाढवत असताना योग्य प्रकारे पाण्याचं प्रमाण, कारण ज्वर असेल तर त्याला शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, अंगातली उष्णता वाढल्यामुळं अंगाचा दाह झाल्यामुळं शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं तर ते योग्य प्रकारे फळं किंवा फळांचा रस घेऊन आपल्याला कमी करता येते. तसंच ह्या ज्वरामध्ये आपण कोष्णजल किंवा कोमट पाणी आपण प्यायला दिलं तर त्याच्यामुळं ज्वर पण नाहीसा होतो, अग्नी पण वाढतो आणि जी मुख्य करून ज्वर ज्याच्यामुळं होतं ती संप्राप्ती नष्ट व्हायला लागते, जेणेकरून या आजाराचं प्रमाण कमी होतं. काही व्हायरल आजारांसाठी अग्नी वाढवणारे सुंठी, मिरे, त्रिकटू ज्याला आपण म्हणतो, तसंच आवळा अशी काही द्रव्ये आहेत, गुडुची, ही सर्व आजारात उपयोगी ठरतात आणि ताप कमी होण्यासाठी, ज्वर कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो.
1: अच्छा सर, पावसाळ्यात आपला आहार कसा असावा, कोणकोणते पदार्थ विशेषतः खाल्ले पाहिजेत आणि कोणकोणते पदार्थ टाळावेत?
0: पावसाळ्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की लघु, उष्ण, स्निग्ध आणि सहज पचणारा असा आहार घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आता ह्या काळामध्ये पाणी पण दूषित झालेलं असते बऱ्यापैकी आणि मांसाहार हा तर वर्जच करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या प्राचीन काळाच्या परंपरेनुसार मांसाहार हा श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण आषाढ महिन्यामध्ये हा टाळतो. मुख्यतः हा माशाच्या अंडी बोनीचा काळ असतो किंवा ह्या मांसाहारामध्ये जास्त करून इन्फेक्शन आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अग्निमंद झालेला असतो त्यामुळं पचन पण होत नाही, त्यासाठी जड अन्न टाळावं लागतं. लघु उष्ण म्हणजे जसं आपलं जुने तांदूळ आहेत, गहू आहे, भाजून खाल्लेले पदार्थ समजा आपण वापरू शकतो. आलं, जिरे, हिंग, मिरी, लसूण ह्यांचा वापर जास्त प्रमाणात करणं अपेक्षित आहे. वातवर्धन झालेलं असतं त्यामुळं तूप जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ वापरणं आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं.

0: शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, त्यानंतर बाहेरील शिळे अन्न, बाहेरील पदार्थ, आईस्क्रीम, थंड पेय आणि काही स्वच्छतेची खात्री नसल्यास असे काही खाण्याचे पदार्थ आहेत, हे टाळावे शक्यतो.
1: अच्छा सर, यासोबतच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद असं सांगतो की उकळून सुखोष्ण किंवा कोमट असलेले हे पाणी सर्वात योग्य ठरेल. कारण अग्निमंद झालेला असतो तर अग्निवर्धनासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जिरे, सुंठ किंवा धने घालून उकळून जर घेतलं तर पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते, साधारणतः बद्धकोष्ठता सुद्धा त्याच्याने कमी होते.
1: अच्छा सर, या पावसाळ्यात आपली पचनशक्ती चांगली ठेवणं अतिशय गरजेचं असतं, तर ही पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणकोणते उपयुक्त आहेत?
0: आयुर्वेदानुसार बहुतेक सर्वच आजार हे अग्निमांद्यामुळं होतात, म्हणजे अग्निमंद झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणातच मंद असतो. त्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण टाळण्यासाठी वेळेवर जेवण करणं हे महत्त्वाचं आहे, अतिप्रमाणामध्ये खाणं टाळावं आणि जेवणामध्ये आले, जिरे, हिंग, लिंबू याचा वापर चांगला केला पाहिजे. त्यासोबतच पचनशक्ती चांगली राहावी आणि नियमित व्यायाम पण आवश्यक आहे. नियमित चालणं, पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे जेवल्यानंतर शतपावली करणे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण पचनशक्ती चांगली ठेवू शकतो.
1: सर, पावसाळ्यात झोपेचे योग्य वेळापत्रक आणि दुपारची झोप याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: दुपारची झोप ही त्याला दिवा स्वाप म्हणतात. आयुर्वेदानुसार ते अपेक्षित नाही आहे. दिवसा झोपल्यानंतर पित्ताचा प्रकोप आणि वाताचा प्रकोप होतो. आयुर्वेदानुसार ह्या काळामध्ये वातप्रकोप झालेलाच असतो, त्यामुळे दिवसा झोपणे हा प्रकार हा आयुर्वेदाला मान्यच नाही.
1: अच्छा,
0: तर झोप जी आहे ती योग्य आणि शांत आणि नियमित आणि रात्रीच्या वेळी झाली पाहिजे. जरी पावसाळा असेल तरी ती कमीत कमी 6 तास एक साधारण मध्यमवयीन व्यक्तींसाठी किंवा 6 ते 7 तास झोप ही आवश्यक आहे, जेणेकरून व्यवस्थित झोप न झाल्यामुळं किंवा निद्रानाशामुळं जे होणारे आजार आहेत ते ह्या काळामध्ये होणार नाहीत आणि वातप्रकोप वाढणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल.
1: सर, खूपसे लोक ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करतात, तर या व्यक्तींनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
0: दिवसभर बसून काम करणाऱ्यांना सेडेंटरी किंवा बैठी जीवनशैलीचे जे काही आजार होण्याची शक्यता आहे किंवा ज्याला पूर्वीपासूनच मधुमेहासारखा, स्थौल्यासारखा आजार आहे आणि व्यायाम कमी प्रमाणामध्ये होतो काही कारणांमुळं, तर ह्यांच्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणं, जेव्हा शक्य असेल तेव्हा योग्य प्रकारचा व्यायाम करणं, कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर किंवा तेलकट तळलेलं प्रमाण किंवा जास्त कॅलरीफिक इनटेक आपण ज्याला म्हणतो किंवा अभिषंधी गुरु पदार्थ आपण टाळणं अपेक्षित आहे. हलकं अन्न खाणं, तळलेलं जड अन्न टाळणं, जेणेकरून वजन वाढणार नाही आणि बैठे व्यवसाय किंवा बैठे काम केल्यामुळं जी आपली शरीराची गरज आहे ती कमी प्रमाणात होते, तर ती कमी प्रमाणातच खाऊन किंवा योग्य मात्रेत जेवण करून अग्नी पण चांगला राहील आणि शरीर पण निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे अल्प प्रमाणामध्ये जेवण करणं किंवा अल्प मात्रेत आणि अग्नी वाढवणारं अन्न हे घेणं ह्या काळामध्ये संयुक्तिक राहील.
1: अच्छा सर, पावसाळ्यात वारंवार अँटीबायोटिक्स घेण्याच्या ऐवजी आयुर्वेदिक उपचार कधी आणि कसे उपयुक्त ठरतात?
0: पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला किंवा न्युमोनिया सारखे काही आजार होतात किंवा ढगाळ वातावरणामध्ये थोडंसंही आजार झाला, पावसात भिजला तर सर्दी, खोकला किंवा दमा असे आजार बळावतात आणि हे आजार हे संक्रामक असल्यामुळं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला किंवा घरात राहणाऱ्या सर्वच व्यक्तीला होण्याची शक्यता दाट असते आणि ॲलर्जीचं प्रमाणसुद्धा खूप ह्या काळामध्ये आपल्याला दिसतं, विशेष करून श्वसनाचे आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर ह्या आजारामध्ये

0: मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे अग्नी वाढवणं आणि त्यासाठी कोष्ण जल किंवा सुकोष्ण जल आपण म्हणतो, कोमट पाणी पिणं, त्रिफळा काढा किंवा मग सुंठ मिरी दालचिनी अशा प्रकारचं पेय त्याच्यापासून तयार केलेलं उष्ण पेय हे जर घेतलं तर अग्नी पण पचन चांगलं होईल, पचन सुधारणा होईल आणि श्वासाचे रोग आहे त्याचं प्रतिबंधात्मक उपाय होईल. नेहमी नेहमी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे जो रेझिस्टन्स निर्माण होतो त्याच्या विरोधामध्ये चांगली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशी, हरिद्रा किंवा हळद, आले, सुंठ, मिरी ह्यांचा काढा सगळ्यात उत्तम ठरेल.
1: अच्छा सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: पावसाळ्यामध्ये एकच संदेश माझा सर्वांना आहे की पावसाळ्यात जी ऋतुचर्या आहे वर्षा ऋतूची ती पाळायला पाहिजे. पाणी उकळलेलं प्या, ताजे गरम व सकस अन्न खा, षड्रसात्मक आपण मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कषाय यांचा वापर योग्य प्रमाणात करावा, स्वच्छता राखा, नियमित योग व प्राणायाम करा आणि कोणताही त्रास झाल्यात तज्ज्ञ चिकित्सकांचा सल्ला घ्या. कारण वर्षा ऋतूमध्ये ऋतुचर्या पाळली तरच तो आजारांचा प्रतिबंध ठरतो आणि प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.
1: सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेह, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपतली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 6:30 PM. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे, पण त्याआधी ऐकूया हे जाहिरात प्रसारण.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: बँकेच्या फीची.
4: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
5: आयबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवरील तज्ज्ञांना आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण करत असतो आणि त्यांच्याकडून विविध विषयांवरची माहिती मार्गदर्शन घेत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत वन्यजीव प्रेमी तसंच वन्यजीवशास्त्र अभ्यासक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली या वन्यजीव आणि पर्यावरणीय जनजागृती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सदस्य अमोल जाधव आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या क्षेत्रामधील कार्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, आजचा विषय खरं तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण मानवाला अगदी पूर्वापार काळापासूनच एकूणच निसर्ग, निसर्गातले वन्यजीव यांची सोबत साथ लाभत आलेली आहे आणि त्यांच्यासोबत जगता जगता मानवाची उत्क्रांती झाली आणि मानव प्रगत होऊन त्यांना एक स्वतःची वस्ती तयार केली आणि मग शहरं वगैरे तयार झाली. पण मूळ हा मानव वन्य प्राण्यांच्या सोबतीतूनच पुढे आलेला आहे. तर त्यांची साथ सोबत आपल्यासोबत कायमच राहते, त्यांच्याशी आपले संबंध कायम येत राहतात. पण त्यांच्याकडे आत्ता च्या घडीला किंवा आजच्या काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांची होणारी अवैध शिकार या गोष्टींकडे पाहता आपल्याला आपल्याच जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असं वाटतंय. तर याविषयी आजच्या कार्यक्रमामधून आपल्याकडून आम्हाला जरूर मार्गदर्शन मिळेल. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया.
1: हो नक्की.
0: सर, तुम्ही वन्यजीव प्रेमी आहात, तुम्ही एक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची संस्था स्थापन केलेली आहे. हे खरं तर वन्यजीव प्राण्यांसाठी खूप वेगळं आणि छान काम तुम्ही करत आहात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या कामाची जी पाळमुळं आहेत ती कुठून आलेली आहेत आणि तुम्हाला असं कधी वाटलं की आपण अशी काही संस्था सुरू करावी आणि या वन्यजीव प्राण्यांसाठी काहीतरी करावं. कारण बालपणापासूनच आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये, आपल्या कवितांमध्ये, आपल्या धड्यांमध्ये प्राणी भेटतात आणि बडबड गीतांमध्येही प्राणी असतात आणि त्या प्राण्यांचं एक खूप छान सुंदर रूप त्या गीतांमध्ये, त्या कहाण्यांमध्ये, कथांमध्ये असतं आणि तेव्हापासून आपण त्या प्राण्यांवरती प्रेम करायला लागतो आणि ते प्राणी आपल्याला आपले मित्रच वाटायला लागतात. पण तसं नसतं, ते काही दैनंदिन जीवनात आपल्याला भेटत नसतात. त्यांना भेटण्यासाठी एकतर आपल्याला जंगलामध्ये जायला पाहिजे किंवा प्राणी संग्रहालयामध्ये जायला पाहिजे आजकाल. तर तेव्हाच ते प्राणी कसे खरे दिसतात हे आपल्याला कळतं. तर लहानपणीपासूनच आपल्याला याचं अट्रॅक्शन असतं. तुमच्या बाबतीत काय झालं?
1: एक गोष्ट कॉमन आहे आपल्या सगळ्यांमध्ये की आपल्या आयुष्याची सुरुवात या निसर्गाशी जोडलेली जी नाळ असते ना, तर या नाळेतून झालेली आणि या नाळेचा पहिला शब्द आपल्या कानावरती जो पडला असेल हा चिवचा आणि काऊचा घास.
0: अगदी.
1: हा, म्हणजे लहान असताना एक घास चिवचा, एक घास काऊचा, इथून सुरुवात झालेली असते. ते लहानपणी जर काही लोक खरंच फॉर्च्युनेट असतात की जे या निसर्गाच्या कुशीमध्ये जन्माला येतात आणि तेथे त्यांची वाढ व्हायला चालू होते. मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मी एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आलो. जुनेखेड माझं मूळ गाव आणि त्याच्यानंतर जुनेखेडमध्येच आमचं घर जे होतं ते शेतामध्ये होतं, आजूबाजूला वस्ती नव्हती ॲज सच. सो त्यामुळं लहानपणी माझ्यासोबत खेळायला किंवा आजूबाजूला लहान मुलं नसल्यामुळं अंगणात गेल्यानंतर गाई म्हशी, गोठ्यातल्या कुत्र मांजरं आणि मग आजूबाजूला बागडणारे पक्षी, साप, हे सगळे सवंगडे, अशी सुरुवात झाली. आणि फॉर्च्युनेटली माझ्या फॅमिलीनं नेहमी मला सपोर्ट केला आणि हीच सवय पुढे वृद्धिंगत होत गेली. प्रत्येक सुट्ट्यांमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर उन्हाडक्या करत फिरणे, पण उन्हाडक्या करताना त्याच्यामध्ये निसर्ग हा माझा एक खूप मोठा भाग होता की पक्षी बघत जाणे, पक्ष्यांचे आवाज ऐकणं जाणे, त्याने गरटी कुठे गेलेत, गरट्यामध्ये अंडी घातलेत का, पिल्लं आहेत का, हे चेक करून बघायचं. आमच्या लहानपणी एक खेळ असायचा की साप मेलेला असेल की मोठी काही लोक सांगायची की मेलेल्या सापाच्या अंगावरती जर रॉकेल ओतलं तर तो जिवंत होतो, असा एक समज आमच्या काही मोठ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे क्युरियोसिटीचा प्रकार होता.

0: हे करायसाठी नंतर मग गावभर फिरायचं आणि साप मारलेले शोधून आणायचे आणि मग रॉकेल दिव्यातलं चोरायचं, त्यावेळेला मिळायचं रॉकेल आणि ते ओतायचं. मग ते काही वेळेला अर्ध मेले साप रॉकेल वाचल्यानंतर जखमीला भडभडत ते भगभगत ना, सो ते जीवाच्या अंकांदानं वळवळायचे. आम्हाला वाटत अरे वा साप जिवंत
1: झाला,
0: मी जादूगर आहे. मग अशी क्युरियोसिटी वाढत गेली. मग मला एक पुस्तक सापडलं, हे त्यावेळेचं विज्ञानाचं पुस्तक होतं आणि ज्यामध्ये आपले आता 11वी 12वीला जो सिलेबस आहे तो त्यावेळच्या पुस्तकामध्ये होता. 6वीचं पुस्तक होतं ते.
1: अच्छा.
0: आणि त्यामध्ये प्रत्येक उंदीर झुरळ वगैरे ह्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर अंतर्गत अवयव ह्या ज्या आता प्रॅक्टिकल कॉलेजला केले जातात याची चित्र त्यामध्ये होती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. सो ही क्युरियोसिटी वाढत गेली. मग मी मेलेले शोधायचे, फाडायचे, ब्लेड चोरायचं मामाचं, वडिलांचं ब्लेड चोरायचं दाढीचं, आणि फाडून खरंच त्या पुस्तकामध्ये जे आहे तेच यामध्ये आहे का अशी मग ते विज्ञानाची आवड होत गेली. कॉलेजमध्ये सुद्धा मला चांगले गुरु मिळाले, शिक्षक चांगले मिळाले ज्यांनी ही आवड विकसित करण्यामध्ये मदत केली, चांगली चांगली पुस्तकं रेफर केली, योग्य गायडन्स दिला. सांगलीचे त्यावेळचे मानद वन्यजीव रक्षक प्राध्यापक सुरेश गायकवाड हे माझे गुरु होते. सो त्यांनी मला निसर्ग वाचन आणि एकंदरीत त्या निसर्गाशी नाळ कशी चांगली जोडायची आणि त्याच्यासोबत कसं राहायचं हे त्यांनी पायंडा पाडून दिला. सो आज त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून चालायचा मी प्रयत्न करतोय. आणि असं करता करता मग जसं म्हणतात ना की आपल्याला जशा आवडी आहेत तशाच आवडीचे लोक आपल्या आजूबाजूला चालू होतात. मग जमाल खान किंवा तबरेज भैया म्हणून माझा जो मित्र आहे आमच्या नेकॉन संस्थेचे अध्यक्ष आहेत ते तबरेज खान, सो ते अरविंद सोमन, करण निलाखे, विशाल कुलकर्णी, त्याच्यानंतर मोहम्मद भाई, दीपक साठे, डॉक्टर हर्षद दिवेकर असे काही लोक आम्ही एकत्र आलो 2006 साली. कारण वेगवेगळ्या एनजीओ सोबत आम्ही कामं करायचो आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक एनजीओ फॉर्म करूया. कारण एक दबाव गट असणं गरजेचं असतं. जर प्राण्यांसाठी काम करायचं तर इंडिव्हिज्युअल काम होण्यापेक्षा एका दबाव गटाने केलेल्या कामाचा इम्पॅक्ट चांगला होतो आणि काही धोरणात्मक सुधारणा करायच्या असतील तर या दबाव गटांची खूप जास्त गरज असते.
1: बरं.
0: सो त्या हेतूने मग आम्ही एनजीओची 2008 साली स्थापना केली आणि तेव्हापासून मग या एनजीओच्या मार्फत आमची सुरुवात वन्यजीवांचं संरक्षण संवर्धन त्यांचा बचाव या एका हेतूने चालू झाली होती. मग हळूहळू आम्हाला आमच्या अनुभवातून समजत गेले की वन्य प्राणी फक्त शहरामध्ये येतात किंवा वस्तीमध्ये येतात, घरामध्ये येतात, लोक घाबरतात, काही वेळेला मारतात, जखमी होतात, मग त्यामध्ये माणसं जखमी होतात किंवा प्राणी जखमी होतात, शेतामध्ये आले शेतकऱ्याचं त्या नुकसान होतं सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं. सो याला कुठेतरी कारण आहेत. मग हळूहळू मग हे कारण मीमांसा करताना याच्यावरती विचार करताना आम्हाला जाणवलं की काहीतरी चुकतंय. सो जे चुकते त्याचा आम्ही शोध घ्यायला चालू केला. वाचन कित्येक शास्त्रज्ञ कित्येक तज्ज्ञ यांच्या ओळखी गाठी भेटी याच्यातून चर्चासत्र याच्यातून मग आमच्या ज्ञानात भर पडत गेली की जी कारणं आहेत. आदिवास हा जो खूप मोठा शब्द आहे, परवलीचा शब्द म्हणू आपण त्याला, तर आदिवास नष्ट होतोय म्हणजे काय होतंय, मग खरंच नष्ट होतोय का त्याच्यामध्ये बदल होत आहेत, प्राण्यांच्या स्वभावामध्ये काही बदल होतात. कारण इव्होल्युशन किंवा प्राण्यांची जी प्रगत होण्याची जी एक प्रोसेस आहे तरी कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे, त्या दृष्टीने याच्यामध्ये प्राण्यांमध्ये काही सवय बदलत आहेत का. कारण काही ठिकाणी आदिवासामधले बदल प्राणी संपवतात, तसंच उलट्या बाजूला आदिवासातले बदल प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये सुद्धा कारणीभूत ठरतात. जसं गावामध्ये जर खरकट कंटिन्युअस मिळत असेल तर ते प्रजननाचा दर वाढतो. हीच गोष्ट वन्य प्राण्यांना देखील लागू होते. समजा वर्षभर मला जर हिरवा चारा मिळत असेल तर साहजिकच मी माझी प्रजा वाढवणार, कुठलाही गवा असेल, हरण असतील, डुकर असतील. आणि जर मला अन्न आणि चारा कमी मिळतोय तर तो प्राणी मग गरजेपुरतच मिळतोय म्हणून मग त्याची पिलावळ सुद्धा तो गरजेपुरती जन्माला घालतो. आणि जर मिळत नसेल तर मग पिलं जन्माला घालणं हे पुढे ढकललं जातं किंवा टाळलं जातं निसर्गामध्ये. कारण याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा वापरली जाते आणि ऊर्जा ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे निसर्गामध्ये,
1: जी
0: मिळवण्यासाठी या प्राण्यांना खूप कष्ट करावे लागतात. आयत मिळणं हा प्रकार नाही निसर्गात, प्रत्येकाला कष्ट आहे. सो सहज मिळाला तर मग साहजिकच संख्या वाढते, नाही मिळाला तर संख्या कमी होईल चालू. अशा गोष्टींमधून आम्ही चालू केलं. मग याच्यामध्ये एक समाजाचा खूप मोठा रोल आहे. कारण समाज म्हणून आपण वाढताना आपण निसर्गापासून विलग किंवा अलिप्त होऊन नाही वाढू शकत. माणूस म्हणून जरी माणसाचा समाज आपला वेगळा असला, आपण जरी शहरात राहत असलो तरी सुद्धा या वन्य प्राण्यांची आपल्याला खूप गरज आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपल्या प्रत्येक श्वासासाठी, आपल्या अन्नाच्या प्रत्येक घासासाठी आणि पाण्याच्या प्रत्येक घोटासाठी जगण्यासाठी या 3 मूलभूत गरज आहेत आपल्या, नाही का. शिक्षण, मोबाईल, इंटरनेट खूप नंतर आलं
1: आणि
0: 3 बेसिक गोष्टी नसतील तर मी नाही जगणार किंवा माझी पिढी पुढे नाही जाणार, मानवी जात संपुष्टात येईल. ह्या 3 गोष्टी तर मला निसर्ग देतोय.
1: बरोबर.
0: त्यामुळे ही जाणीव प्रत्येकामध्ये होण्यासाठी मग आम्ही जनजागृती चालू केली. मग गणेश मंडळ असो, सामाजिक

0: कार्यक्रम असो, शाळा कॉलेज महाविद्यालय त्यांची शिबिरं, मग त्यांची असतील तर किंवा मग आम्ही आयोजित केलेली, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मग आम्ही लोकांना यामध्ये इन्वॉल्व करायला चालू केलं, जनजागृती चालू केली यामध्ये. आज जसं रेडिओवर ते बोलतोय, आज काही लोक ऐकतील मला, त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती होईल. अशा पद्धतीने टेलिमीडिया, रेडिओ मीडिया म्हणा किंवा प्रेस मीडिया, न्यूज आर्टिकल्स, रिसर्च पेपर याद्वारे मग आम्ही होईल तशा पद्धतीनं जागृती चालू केली, लोकांना यामध्ये गुंतवायला चालू केलं. मग आमच्यातलीच एक पिढी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करिअर पॉईंट म्हणून बघायला चालू केली. सो आमच्यातले काही लोक आता पार्ट टाइम किंवा फुल टाइम ऍज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून किंवा सिटीजन सायन्स इनिशिएटिव्हच्या अंतर्गत या निसर्गामध्ये किंवा ज्ञानामध्ये विज्ञानाला समृद्ध करण्यामध्ये किंवा विज्ञानातील गोष्टी जनसामान्यांमध्ये आणण्यामध्ये आणि धोरणात्मक रीतीने या गोष्टींचा वापर करता येऊन माणूस आणि निसर्ग हातात हात घालून एकत्र गेले पाहिजेत या दृष्टीने प्रयत्न करत आहोत.
1: आताच तुम्ही म्हणालात की करिअर म्हणून काही तुमचे सहकारी या क्षेत्राकडे बघत आहेत, तर आता पुढच्या पिढीतील आपल्या विद्यार्थ्यांनी जर करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायचं ठरवलं तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: हा, या

0: रीतीने या गोष्टींचा वापर करता येऊन माणूस आणि निसर्ग हातात हात घालून एकत्र गेले पाहिजेत या दृष्टीने प्रयत्न करत आहोत.
1: आताच तुम्ही म्हणालात की करिअर म्हणून काही तुमचे सहकारी या क्षेत्राकडे बघत आहेत, तर आता पुढच्या पिढीतील आपल्या विद्यार्थ्यांनी जर करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायचं ठरवलं तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: हा, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की महत्वाकांक्षा हवी, त्यांच्यामध्ये पॅशन हवी. तुम्ही काय शिकताय याच्यापेक्षा कसं शिकताय हे जास्त महत्वाचं आहे. मी काही उदाहरण सांगू इच्छितो की मुंबईतील एक सायंटिस्ट आहे, तर त्याचं शिक्षण BA झालं होतं आर्ट्स, पण त्याच्या नावावरती आता कित्येक नवीन प्रजातीची विंचू आणि कोळी आहेत. तर आर्ट शिकलेला मुलगा विज्ञानाची आवड असल्यामुळं त्यांना नंतर परत विज्ञानाला कॉलेजला म्हणजे फॉर्मॅलिटी पार्ट म्हणून डिग्री असावी लागते. सो त्यानं परत विज्ञान परत शिकला, पण त्याच्या आधीच या विज्ञानाची आणि या प्राण्यांची आवड असल्यामुळं त्यानं निसर्गात फिरून नवीन नवीन कोळ्यांच्या प्रजाती, नवीन नवीन विंचवाच्या प्रजाती शोधून काढल्या. राजे सानप नाव आहे त्याचं मुंबईचा, किंवा आमचा अक्षय खांडेकर आहे आटपाडेजवळचा एका छोट्या गावातला, तर तो इथे कॉलेजला आला, या निसर्गाची आवड करत हळूहळू आता भारतातीलच नाही तर जगातील उदयोन्मुख सायंटिस्टमध्ये त्याचं नाव गणलं जातं. तर मग तो आता सरीसृप हे जे प्राणीशास्त्रातील शाखा आहे हर्पॅटॉलॉजी, त्याच्यामध्ये तो अभ्यास करतो आहे. काही तज्ज्ञ आहेत हे बाय डिग्री सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा इंजिनियर आहेत, पण ही पॅशन त्यांना एवढी घेऊन गेली की त्यांनी अभ्यास करून त्याच्यामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं आणि आता ते तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणजे डेफिनेटली याच्यातून अर्थार्जन हा विषय एक वेगळा फॅक्टर राहतो. पॅशन म्हणून ही गोष्ट परस्यू केली तर तुम्ही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता, आणि अर्थार्जनासाठी मग याच्यामध्ये ॲज अ सायंटिस्ट किंवा प्रोजेक्ट हेड्स किंवा आता शासकीय तर भरती बंद आहे, पण तुम्ही प्राध्यापकी करू शकता ज्याद्वारे अर्थार्जन होऊ शकेल. अशा पद्धतीने लोक यामध्ये पुढे जाऊ शकतात, पण त्यासाठी पॅशन हवी आणि झोकून देऊन काम करण्यास तयार हवी, कारण याच्यामध्ये शारीरिक मानसिक कष्ट प्रचंड आहेत.
1: नक्कीच नक्कीच. तुमच्या ग्रुपचं ध्येय फार मोठं आहे खरं तर. अर्थार्जन हा भाग वेगळा, पण पॅशन म्हणून तुम्ही जे पॅशनेटली या क्षेत्रामध्ये काम करता हे खरंच उल्लेखनीय आहे. तर यासोबत तुमच्यासोबत तुमचे अनेक सहकारी सुद्धा आहेत, कारण एकट्याने हे काम खरं तर शक्य नाही,
0: इम्पॉसिबल.
1: हा, हे काम कुठल्या साली तुम्ही सुरू केलं आणि मग कसे कसे लोक जोडत गेले?
0: मी कॉलेजला असताना माझं थोडंसं सामाजिक वर्तुळ हळूहळू तयार होत गेलं. तोपर्यंत मी माझ्या विश्वात होतो, माझं माझं एकटा फिरायचो, आणि जसं मग बाहेर पडलो समाजामध्ये तेव्हा मग मित्र मिळत गेले, आणि मग आमच्या गायकवाड सरांच्या सोबत आम्ही कॅम्पला किंवा जंगलात फिरायला जायचो. मग त्यांच्यासारखे निसर्गवेडे लोकच निसर्गवेड्यासाठी निसर्गवेड्यांसोबत निसर्गामध्ये फिरतात. सो मग हे असे फिरण्यातून मग ओळखीपाळखी होत गेल्या, मग एकत्र येणं, मग काही ऍक्टिव्हिटीज एकत्र मिळून करणं, आयडिया शेअर करणं, ह्या गोष्टी चालू होत गेल्या.
1: उदाहरणार्थ
0: 2005-06 साली मी नोकरीला लागलो फार्मा कंपनीमध्ये, पण एक चूल असते ना, निसर्गामध्ये फिरायचं आहे, बघायचं आहे, अनुभवायचं आहे. सो हे करताना मग सांगलीतील काही प्राणीमित्र भेटले, आमचे तब्रेज भाई मला भेटले का कॅम्पला, सचिन साळुंके म्हणून आमचा एक प्राणीमित्र भेटला. सो आमची ओळख तिथे झाली, त्याच्या आधी माझी ओळख नव्हती आणि ते खूप सिनियर होते, वयानं पण आणि कामानं तर अफाट सिनियर होते. म्हणजे ज्या वेळेला मला काही गोष्टी कळू लागल्या तोपर्यंत त्यांनी ऍक्च्युली प्राणी वाचवायचं काम चालू केलं होतं. भले शिक्षण कमी असतील पण त्यांचा प्रत्यक्ष कार्यानुभव प्रचंड होता. सो मग त्यावेळी ओळख झाली, मग गाठीभेटी चालू झाल्या. मग म्हटलं अरे चा तू असं काम करतोयस, मी असं काम करतोय. तोपर्यंत मी सर्पामध्ये काम करत नव्हतो, आमच्या तबरेच भया साप पकडणे किंवा घरामध्ये आलेले इजाट असेल, कोल्हे असेल, विहिरीमध्ये काही प्राणी पडले असतील, कुत्रे मांजर जखमी असतील, गाढवं जखमी असतील, तर त्यांच्यावरती प्रथम उपचार करणे वगैरे. अरविंद जी आमचे डॉक्टर म्हणून पेशंट काम करायचे आणि मला संस्थेसोबत. सो मग त्यांच्या ओळखी झाल्या, म्हणलं यार वेगवेगळं आपण काम करतोय, आपण एकत्र काम करूया. मग असं ठरवून मग आम्ही 2008 साली संस्थेची स्थापना केली आणि तिथून मग एक ग्रुप म्हणून की एक संस्था म्हणून आम्ही एकत्र मिळून कार्यरत आहोत. सुरुवातीला मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त प्राणी पकडणे सोडणे इथून चालू झालेल्या गोष्टी, नंतर अवेअरनेस ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये जसं कळलं की आदिवास नष्ट होतोय, मग आदिवास टिकवण्यासाठी काय करावं लागेल, मग अशा पद्धतीने अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज आम्ही शाळा कॉलेजने अप्रोच करायला चालू केलं, शाळा कॉलेजमध्ये प्रोग्राम घ्यायला चालू केले, मुलांना आम्ही निसर्गामध्ये घेऊन जायला चालू केलं. त्याच्यानंतर आदिवास पुनरुज्जीवन किंवा आदिवास टिकवण्यासाठी मग काहीतरी करायचं, मग झाडं लावणे हे सगळेच करतात. आम्ही सुरुवात थोडी थोडी झाडं लावली, म्हणजे सरसकट डेगभर झाडं लावणे अशी आम्ही केली नाही. पण त्याच्यामध्ये अभ्यास करताना आम्हाला असं जाणवलं की आमच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कशनमध्ये केली की झाडं तर सगळे लावतात पण ते झाडं बघायला परत जात नाहीत, किंवा त्या झाडांची वाढ झाली का टिकली का हे होत नाहीये. त्यासाठी काय करता येईल किंवा अजून

0: कुठली पद्धत अवलंबता येईल. मग आम्हाला त्यावेळी मियावकी घनवन पद्धतीचा आम्ही संपर्कात आलो, त्या पद्धतीचा आम्ही शास्त्रीय अभ्यास केला.
1: त्याबद्दल काय सांगता येईल श्रोत्यांना?
0: सध्या शासनाची पण योजना आहे, जगभरामध्ये ही पद्धत वापरली जाते की कमी वेळात घन वन निर्माण करण्यासाठी पद्धत वापरली जाते. डॉक्टर अकिरा मियावकी हे जपानी सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते, त्यांनी त्यांच्या आयुष्याची 60-65 वर्ष जंगल कसं वाढतं याचा अभ्यास केला आणि ही पद्धत विकसित केली. आपल्या सामान्य लोकांना माहिती आहे किंवा शासकीय स्तरावरती एवढं आहे की जवळजवळ झाडं लावायची आणि झाडांमध्ये स्पर्धा वाढते आणि त्यामुळे झाडं जलद वाढतात. पण त्याच्यामध्ये एवढाच फॅक्टर नाही आहे, झाडं वाढताना फक्त स्पर्धा करत नाही तर त्याच्यापेक्षा खूप जास्त सहकार्य असतं त्यांच्यामध्ये. हे सहकार्य अन्नद्रव्य देवाणघेवाणीपासून रोग किंवा कीड पडल्यानंतर जे संवाद असतो ह्या संवादापर्यंत असतं आणि याच्यावरती जगभरामध्ये संशोधन चालू आहे. आणि कदाचित पूर्वी ह्या गोष्टी माहिती नव्हत्या किंवा ह्याला काय नाव द्यायचं,
1: अजूनही काही लोकांना माहिती नाही आहे,
0: अजून शास्त्रज्ञांना माहिती नाही बऱ्याच गोष्टी. अजूनही मायसिलियल ग्रोथ किंवा फंगस हा एक वेगळा भाग आहे, बुरशी ज्याला म्हटलं जातं, आपण बुरशी आली की फेकून देतो, पण रादर आपल्या अन्नाचा प्रत्येक घास निर्माण होण्यामध्ये या बुरशीचा हात आहे. जे झाडं किंवा शेतामध्ये आपलं पीक वाढतं हे पिकाला वाढण्यासाठी बुरशीची गरज पडते आणि आपण जे शेतात खत घालतो हे झाडं तसे ऍज शोषून घेऊ शकत नाही, त्यांना ते कन्वर्ट करून द्यावं लागतं. म्हणजे बेसिकली त्यांना चमच्यानं भरवावं लागतं आणि ह्या चमच्याचं काम ही बुरशी करते.
1: अच्छा.
0: मग हे ह्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे
1: नैसर्गिक चमचा आहे बुरशी.
0: बुरशी हा
1: प्रकार उपयोगीच आहे. आपण बुरशी म्हटलं की नाक मुरडतो, बुरशीचा घाणवास येतो, बुरशी लागली की प्रत्येक पदार्थ कचऱ्यामध्ये टाकून दिला जातो,
0: खराब होतो, हा आपला समज आहे. अगदी बरोबर आहे, बुरशी लागली की अन्न खराब होतं, पण हा आपल्या पुरता विषय झाला. पण हे अन्न तयार होताना या बुरशीची गरज पडते.
1: बरोबर.
0: आता तो खूप वेगळा विषय आहे, तो याच्यामध्ये मिक्स करायला नको. जस्ट सुरुवात झालेली आहे आमची, आम्ही शिकतो आहोत यामध्ये, जग दुनिया शिकते आहे आणि खूप भन्नाट जग आहे बुरशीचं. बुरशीविषयी जाणून घ्यायचं असेल, माझा एक मित्र आहे ज्यानं बुरशीवरती PhD केल्या, पांडुरंग, डॉक्टर पांडुरंग बागम असं नाव आहे त्यांचं, कोल्हापूरला असतात ते. सो ते बुरशीतज्ञ आहेत. किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर SR पाटील आहेत, ते सुद्धा मायकोलॉजिस्ट आहेत. तर मियावकी पद्धतीबद्दल बोलत होतो की त्यामध्ये फक्त जवळ झाडे लावली जातात, सुरुवातीला थोडंसं खत वगैरे घातलं जातं, पाणी घालणं, तण काढणं एवढं केलं जातं, पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. निसर्गामध्ये जंगल वाढताना त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे की एखादं झाड कुठल्या झाडाला जवळ सांभाळून घेतं. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची रोपं पूर्ण वाढत नाहीत, किंवा वडाच्या झाडाखाली वडाची सगळी रोपं वाढत नाहीत. मग त्यामुळंच झाडांनी फळ निर्मिती केली कशासाठी, तर कारण त्यांना त्यांचा हा जो पसारा आहे हा वाढवायचा आहे, त्यासाठी त्यांनी फळ निर्मिती केली. फळ हे आपण म्हणतो ना गाजर दाखवणे, हे प्राण्यापक्ष्यांना गाजर दाखवलेलं असतं, त्यांनी यावं, ही फळं खावीत आणि उडून दुसरीकडे जावं आणि तिकडे विष्ठा टाकावी, त्यातून पडलेल्या बियातून ते रुजतात.
1: आणि काही काही बिया या फक्त पक्ष्यांच्या विष्ठेमधूनच रुजतात, डायरेक्ट त्या रुजतच नाही. निसर्गाचं हे उच्च कोटीचं नियोजन आहे.
0: किंवा काही झाडांची फळं ही पाण्यामध्ये पडतात, सडतात, पाण्यासोबत वाहून जाऊन पाण्याच्या काठीच वाढतात. त्यांना तुम्ही नेऊन लावलं मातीत ते तशी वाढत नाहीत, रुजत नाहीत, त्यांना पाण्याशी संपर्क यावा लागतो, पाण्यामध्ये ती भिजावीच लागतात. आंबा म्हणतो, आंबा आपलं साधारण 8 दिवसाच्या आत त्या आंब्याची कोय जर नाही लावली तर ती रुजत नाही, किंवा फणस आहे, ओलं असताना बी ते रुजतं. हे कधी होतं, ज्या वेळेला फणसाचं झाडाचं गर माकडं खातात किंवा हॉर्नबिल सारखे पक्षी खातात किंवा हत्ती खातात, ते आत्ता खातात आणि पुढच्या 4-5 तासानं दुसरीकडे विष्ठा टाकतात, त्यातून ते लगेच रुजतात. सो हे अशा पद्धतीनं झाडं वाढतात. मग ह्याचाच अभ्यास करून कुठली झाडं कधी कुठल्या दिशेला वाढतात, कुणाला जवळ वाढू देतात, कुठल्या 2 झाडांमध्ये स्पर्धा लागते, कुठली 2 झाडं सहकार्य करतात, मग याचा थोडासा आम्ही अभ्यास, थोडं तज्ञांचे सल्ले, मार्गदर्शन या दृष्टीनं मग ही पद्धत आम्ही क्लासिक मियावकी मेथडनं डेव्हलप करून आता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 5 प्रकल्प केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये.
1: याविषयी काय सांगाल की कुठली झाडं एकमेकांची मित्र आहेत?
0: तर मुळात कसं आहे की मियावकी पद्धत ही कुठेही करायची पद्धत नाहीये, त्याच्याही काही मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये अजून बराच अभ्यास होतोय. आणि या पद्धतीनं लागवड करताना ज्या ठिकाणी लागवड करायच्या तर तिथला भौगोलिक अभ्यास करणं, जैविक अभ्यास करणं गरजेचं आहे. पूर्वापार पासून त्या भागांमध्ये कुठल्या वनस्पती येतात त्याच वनस्पतींना तिथं लागवडीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे सांगलीमध्ये मी कोकणातलं काटेसावरून लावलं चुकीचे आहे, किंवा सांगलीमध्ये ज्या माळरानावरती जत किंवा आटपाडी या साईडच्या माळावरती वाढणारा जो पांढरा शिरीष आहे, तो मी शेराळासाठी पावसाळ्याच्या ठिकाणी किंवा आंबा घाटात किंवा चांदुलेच्या जंगलात नेऊन लावणं चुकीचं. काही ठिकाणी काही प्रजाती आक्रमक ठरतात. मग अशा पद्धतीने, मग आता समजा आता कुठले सहकार्य म्हटलं

0: तर आता बेल सगळ्यांना माहिती आहे, बेल प्रचंड सावकाश वाढतो, पण बेलाला पळसाच्या सोबत लावलं तर दोन्ही खूप छान वाढतात. पळस तसा अग्रेसिव्ह आहे, वड प्रचंड अग्रेसिव्ह आहे, पण वड इतर झाडांना वाढून देत नाही. सो त्यामुळे मग वडाचं अशा ठिकाणी लागवड करणं चुकीचं आहे, किंवा रस्त्याच्या कडेला जिथं तुम्हाला ऑलरेडी वाइंडिंग करायचं झाडं तोडणार अशा ठिकाणी काही झाडं लावू नये.
1: हे
0: सुद्धा शास्त्र,
1: आधीपासूनच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, त्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत. कारण आपण बघितलंय की आता रस्ता रुंदीकरण या नावाखाली प्रचंड मोठे वड चिंचेची झाडं तोडली गेलेली आहेत.
0: हॅबिट काय म्हणू आपण, आपला एक जैविक वारसा जो होता तोच नष्ट होतो, कारण तो एक जीन पूल होता, ती एक इकोसिस्टीम होती. वडाचं एक झाड हे स्वतःमध्ये एक परिपूर्ण अशी इकोसिस्टीम असते, परिसंस्था असते,
1: आणि त्याचं ऑक्सिजन उत्सर्जनाचं प्रमाणही मोठं आहे,
0: प्रमाण मोठं आहे, कारण त्याचा पर्णसंभार मोठा आहे, पानांचा रंग गडद आहे, त्याच्यामध्ये हरितद्रव्य जास्त असतं,
1: पानझाड आहेत.
0: सो त्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते, आणि त्यामुळं बाय प्रॉडक्ट जो आहे ऑक्सिजन हा जास्त प्रमाणामध्ये सोडला जातो. मग अशा पद्धतीने हे झाडांची लागवड या पद्धतीने करून दोन गोष्टी होतात. एक तर स्थानिक जैवविविधता टिकवायला मदत होते, कारण शहरामध्ये आता बघतोय की माझा जर प्लॉट असेल मला अंगणात मी लॉन करून टाकतो,
1: बरोबर,
0: आणि ते टोचणारं लॉनचं गवत लावलं जातं ज्यात मी धड मांडी घालून बसू
1: शकतो,
0: माझ्या बुडाला टोचतं ते, हा
1: बघायला
0: छान वाटतं, त्याचा उपयोग शून्य असतो. त्याच्याऐवजी त्या ठिकाणी जर काही गवताच्या प्रजाती किंवा काही छोटी वाढणारे झाडं, फुलझाडं, झुडपं आहेत अशी जर लावली तर माझ्याच अंगणामध्ये मी वटवटे आहे किंवा चिरक आहे किंवा दयाळ आहे, चष्मेवाला आहे, असे पक्षी आहेत जे आपल्या अंगणामध्ये चिमणे आहेत, हे आपल्या अंगणामध्ये पूर्वीपार पासून आलेले आहेत. त्यांचं आसनं, त्यांचा चिवचिवाट, माझं घर, माझा घराचा परिसर हा जिवंतपणा वाढवतो त्यामध्ये,
1: बरोबर,
0: आणि ह्या परिसंस्थेमध्ये कीटक येतात, फुलपाखरे याला चालवतात. अशा पद्धतीने ह्या लागवडी केल्या गेल्या पाहिजेत.
1: नुकत्याच मागच्या वर्षी झालेल्या पक्षी निरीक्षणामध्ये दयाळ पक्ष्याचं सगळीकडे सांगलीमध्ये निरीक्षण केलं गेलं, आणि तो सांगलीचा पक्षी म्हणून त्याला
0: डिक्लेअर केलं.
1: अतिशय सुंदर गातो दयाळ पक्षी. सगळ्या मुलांना पण याची माहिती पाहिजे असं मला वाटतं. जरी आपण आता शहरामध्ये बिल्डिंग मध्ये जरी आपण घरामध्ये काम करत असलो तरी दयाळ पक्ष्याची शीळ अशी सुंदर कानावरून जाते तेव्हा सकाळ खूप छान होते, आणि सांगलीत हे सतत अनुभवायला मिळतं. फक्त आपले कान आणि डोळे उघडे पाहिजे.
0: अगदी दयाळ पक्ष्याच्या आवाजात, मी म्हणतो ना पूर्वी गावाकडे कोंबडा आरवल्यानंतर लोक जागवायचे, सांगलीत आरवायला कोंबडे नाही, दयाळच्या किलबिलटामुळे जाग येते.
1: 6:30-7 दरम्यान सुंदर गात असतो,
0: चालू करतो तो काही ठिकाणी,
1: बरोबर, लाईटचे तारा गेलेले असतात त्याच्यावरती बसूनही गात असतो, म्हणजे त्याला झाडच पाहिजे असं नाहीये, तो इतका सुंदर आहे दयाळ पक्षी.
0: मुळात तो कीटक पक्षी असल्यामुळे त्याला झाडच पाहिजेत असा विषय नाही, मानवी वस्तीमध्ये त्यानं स्वतःला चांगलं रुळवून
1: घेतलं,
0: घरट करण्यासाठी तो झाडाची त्याला गरज नाही पडत. घरातली खोबणी किंवा दिवळी किंवा कुठेही फट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तो बेळामध्ये तो घरटी बनतो.
1: इव्हन आता बिल्डिंग मध्ये शेड मारले जातात पत्रे जे आपल्या टेरेसच्या प्रोटेक्शनसाठी, तर त्याच्यामध्ये जे पाईप
0: असतात
1: पन्हाळीमध्ये त्या उघड्या पाईपमध्ये सुद्धा मी बघितले की ते येऊन बसतात, घरटी घालतात आणि निवांतपणे गॅलरीत उंदडत असतात आणि गात असतात. हे चित्र खूप छान आहे. जर तुम्ही पक्ष्यांना हुसकवलं नाही किंवा त्यांना थोडेसे दाण्या पाण्याची व्यवस्था केली तर ते तुमच्या घरात आनंदानं अंगणामध्ये डोलायला लागतात. पक्षी जो आहे निसर्गाचा गोड भाग आहे जो आपल्याला बघायलाही बरा वाटतो आणि आनंद वाढतो आपला. त्यांना
0: सगळ्यात महत्वाचं मॅडम आपण जिवंत आहोत ही फिलिंग आपल्या
1: खरंच येतं येतं, आणि एखादा प्राणी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या कठड्यावर येऊन बसतो हे पण फिलिंग फार गोड
0: असतं.
1: ह्या पक्षा प्राण्यांना खरंच आपण सांभाळलं पाहिजे.
0: हो डेफिनेटली, आणि त्यासाठी मग आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची आपल्याला ओळखावी,
1: बरोबर आहे,
0: आणि
1: कुठली झाडं लावली पाहिजेत,
0: अगदी कुठली लावली नाही पाहिजेत हे सुद्धा माहिती पाहिजे,
1: बरोबर आहे,
0: आणि त्यासाठी थोडेसे कष्ट करावे लागतात. मोबाईल वरती काहीतरी वायफळ रील बघण्यापेक्षा हाई कंटेंट आता मी कुठली झाडं लावू, त्यातली एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ स्थानिक प्रजातीची या प्राण्या पक्ष्यांना निवारा आणि अन्न देणारी कुठली आहेत, किंवा सनबर्ड जर माझ्या अंगणात मला पाहिजे असेल, सनबर्ड सुद्धा किंवा सूर्यपक्षी ज्याला म्हटलं जातं, प्रचंड चिवचिवट असतो, खूप जिवंतपणा असतो, त्यांचे ते जे रंग आहेत ना मेटॅलिक ब्ल्यू शेड किंवा येलो शेड मध्ये आहे, सो कॉपर शेड आहे त्या सनबर्डला, पर्पल रंपड सनबर्डला, नराला, सो मग हे जर रंग मला बघायचे आहेत तो सनबर्ड माझ्या अंगणात जर आला पाहिजे तर त्यासाठी मग रस देणारी झाडं माझ्या अंगणात मी लावली पाहिजे. मग मला जास्वंद लावली पाहिजे, मला कुंती लावली पाहिजे, जटरोबा चालेल माझ्या अंगणामध्ये, अशी हा थोडासा अभ्यास मिळतो नाही का. म्हणजे उगेच मी नर्सरीत गेलो आणि सरळ ते कोनो कॉर्पस आणलं आणि भिंत लावून टाकली की माझ्या आतलं कोणाला दिसलं
1: नाही, दिसलं नाही पाहिजे असं.
0: त्याचा प्रचंड शरीरावरती वाईट परिणाम होतो हे लोकांच्या ध्यानातच येत नाहीये. मध्ये विलनायझेशन हा एक प्रकार चालू झाला की झाडं विलन आहेत. आपल्याकडे सप्तपर्णी हे झाड आहे, सप्तपर्णी

0: वनिला ज्यावेळी फ्लावरिंग येतं, सो त्याचा जो एक मादक गोड असा असा थिक असा स्मेल असतो ना, तर काही लोकांना त्याची अलर्जी त्या स्मेलची किंवा अस्थमाची अलर्जी जी मुळात असते ती ट्रिगर होते. पण म्हणून ते झाड वाईट आहे का? तर नाही. वर्षभर ते झाड तुमच्या गाडीला उन्हापासून संरक्षण देतं, सावली देतं, तुम्हाला गरजेचं ऑक्सिजन देतं. पावसाचं जे पाणी तुमच्या पेयुंगला कोण वाहून गटरे जाते, गटरे तुमून नदीला पूर येतोय, त्यावेळी ते झाड पाणी जमिनीमध्ये मुरवायचं काम करतं. म्हणजे बेसिकली माझ्यावर उपकार करण्याची गोष्ट माझ्या अंगणात आहे, पण फक्त त्याच्या वासानं कुणाला तरी कुठेतरी अलर्जी झाली, सोशल मीडियावर आलं की बाबा डेंजर आहे, मी सरळ तोडून
1: झाड कापून टाकले.
0: अगदी पुढचा मागचा विचार न करता झाड तोडून टाकले लोकांनी. पण त्या झाडावरती वर्षभर पक्ष्यांचा किलबिलट असतो, घरटी करतात त्याच्यावरती,
1: आपल्याला सावली देत,
0: सावली देत,
1: सुंदर फुलं असतात.
0: सगळं सोडा, लोकांनी प्रत्येक घरात चार चार गाडी आहेत, गाडी सावलीत लावण्यासाठी झाड पाहिजे. ही एकमेव सध्याची शहराची
1: विचार केला तरी परमार्थ घडेल.
0: अगदी
1: निसर्गाचा
0: एवढा जर विचार केला तरी पुरे झाला. ते प्राणी पक्षी त्यांना जगवायचं, वी आर नॉट, आपण देव नाही आहेत की सगळं, किंवा आपण निसर्ग नाही आहोत, तो समर्थ आहे.
1: आपण त्यांना जगवत नाही, ते स्वतः समर्थ.
0: पक्षी उडून शेजाऱ्याच्या अंगणात जाऊ शकतो, तिथे त्याला किडे किडे मुंगे दाना मिळू शकतो,
1: त्याला अवकाश मोठा आहे.
0: अगदी बरोबर.

0: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव शास्त्र अभ्यासक अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते आपण ऐकत होतात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या युगल स्वरात दगडी चाळ या चित्रपटातील हे गीत. मंदार चोळकर यांच्या गीतरचनेला संगीत साज आहे अमित राज यांचा.

श्रोते आपण ऐकत होतात श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरात लयभारी या चित्रपटातील हे गीत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 10:15 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. वाचक स्वर आहे शुभांगी चव्हाण यांचा.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण. श्रोते हो, अमेरिकन दृष्टिकोनातून गांधीजी याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकूया.

1955 मध्ये मॉन्टगोमेरीमध्ये बसवर बहिष्कार घालण्यात आला. यामुळे तरुण रेव्हरंड किंग यांची ओळख राष्ट्रीय स्तरावर सगळ्यांना पटली. काँग्रेस ऑफ रेशियल इक्वॅलिटीच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून दक्षिणेत बसगाड्यांच्या वांशिक वर्णभेदाविरुद्ध एकत्रितपणे प्रवासासाठी पहिला मुक्ती प्रवास केला. त्याच्या सुमारे दशकभरापूर्वी गांधीजींनी नव्या नागरी हक्कांचे आंदोलन तसंच मिठाच्या सत्याग्रहासाठी मोर्चा काढला होता. तो नंतरच्या काळातल्या बसच्या बहिष्कार आंदोलनासाठी प्रेरक ठरला. डॉ किंग यांनी क्रोझर सेमिनरीत हजेरी लावण्यापूर्वी गांधींच्या साहित्याचे गंभीरपणे वाचन केले. ते म्हणाले, शांतपणे विरोध करण्याची जाणीव माझ्यात बायबलमधून आणि येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीतून निर्माण झाली. त्यानुसार वागण्याचे तंत्र मात्र गांधींमुळे मला समजले. गांधीवादी तंत्राचा अवलंब त्यांनी मॉन्टगोमेरी बस बायकॉट या घटनेच्या वेळी पहिल्यांदा केला. त्यावेळी त्यांच्या घरावर बॉम्ब टाकण्यात आला होता. 30 जानेवारी 1956 हाच तो दिवस. गांधीजींची हत्या होऊन त्या दिवशी 8 वर्षे पूर्ण होत होती. 1959 त्यांनी भारतात आल्यावर म्हटले, इतर देशांमध्ये मी प्रवासी म्हणून जातो, पण भारतात मी येतो तो तीर्थयात्रेकरूच्या भूमिकेतून. या वाक्यातून त्यांच्या मनात गांधीजींनी भारतातील अस्पृश्यतेविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या परिणामांविषयीच्या तसंच इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दलचा आदर जाणवत होता. अमेरिकेला परतताना ते मध्य पूर्वेच्या मार्गाने गेले. तिथे त्यांनी फाळणी झालेल्या जेरुसलेमला भेट दिली आणि भाड्याची मोटार घेऊन ते जेरिकोपर्यंत गेले. किंग यांनी त्या पवित्र भूमीत पॅलेस्टिनी महत्वाकांक्षी अरबांमुळे निर्माण झालेल्या दुःखद संघर्षाची माहिती करून घेतली. नव्याने निर्माण झालेल्या त्या ज्यू राज्याबद्दल त्यांना प्रेम आणि कौतुक वाटले. राजकीय राजनीतिकार म्हणून गांधीजी सांगू शकतात की परिपूर्ण सुरुवात करा. हिटलरचे अत्याचार सहन करत असलेल्या युरोपमधल्या जनतेला त्यांचे सांगणे होते की शांततापूर्ण मार्गाने प्रतिकार करा. या सांगण्याचा परिणाम जॉर्ज ऑर्वेल यांच्यासारख्या काटेकोर निरीक्षकावरही झाला. 1938 ऑर्वेल यांनी युरोपातल्या ज्यूंना सल्ला दिला होता की नाझींच्या हातात असलेले त्यांचे जगणे त्यांनी नियती म्हणून स्वीकारावे. 6 कोटी निष्पापांनी प्रतिकार न करता मुकाट्याने बळी पडावे. यातून मानवतेची सेवा कशाप्रकारे घडणार होती? त्यांनी सांगितले की डोक्यावर घेतल्या जाणाऱ्या आच्छादनामुळे लोकांची ओळख ठरू नये. याने ज्यू प्रेरित झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आणि नंतरही ते त्यांच्या पवित्र भूमीत त्यांच्या राष्ट्राचे अस्तित्व बघायला धडपडत होते. मायभूमीतल्या टीकाकारांनी मात्र म्हटले की त्यांनी संप्रदायामधल्या बदलत्या परस्पर संबंधाकडे दुर्लक्ष केले, म्हणून ब्रिटिशांना भारताची हिंदू आणि मुस्लिम अशा 2 धर्मांच्या आधारे फाळणी करता आली. आहे त्यात समाधान मानणाऱ्या तळागाळातल्या लोकांना जग बदलण्याची प्रेरणा देण्याच्या कृतींमुळे गांधीजींच्या मानवी हक्कांबाबत आव्हानात्मक आदर्श ठरण्याला तोडच नाही. म्हणून तर त्यांच्या कार्याची आठवण आजही अमेरिकेत वारंवार केली जाते. त्यांनी स्वातंत्र्य मिळवले ते पहिल्या राष्ट्रीय मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने हे आंदोलन छेडले गेले. रक्त सांडणे किंवा भूमीशी त्याचा संबंध नव्हता. स्वातंत्र्य आणि समतेच्या वैश्विक तत्वांवर ते आधारलेले होते. गांधीजींची आठवण आज कशाप्रकारे केली जाते त्यातला एक प्रकार म्हणजे टेनेसी येथील मेफिसमधल्या नॅशनल सिव्हिल राईट्स म्युझियममधील त्यांची माहिती देणारे कायमस्वरूपी संग्रहालय. गांधीजींच्या हत्येच्या 4 दशकांच्या नंतर याच भूमीवर डॉ किंग यांचा मृत्यू झाला होता. अर्पण सोहळ्याप्रसंगी अमेरिकेतले भारतीय राजदूत ललित मानसिंह म्हणाले होते, गांधी आणि किंग यांनी सहन केलेल्या यातना आणि छेडलेला संघर्ष यातल्या समानतेच्या धाग्यामुळे भारत आणि अमेरिका परस्परांशी जोडले गेले आहेत.

0: दोघांचाही मृत्यू मारेकरांच्या हातून झाला असला तरी त्यांनी दिलेला संदेश आणि तत्वज्ञान मात्र कधीच मरणारे नाही. अटलांटामधल्या रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग यांच्या संदर्भातली नॅशनल हिस्टॉरिक साईट पाहणाऱ्यांना त्या माध्यमातून गांधीजींना मानवंदना दिसते. तिथे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, ती नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन असोसिएशन्स, तसंच अमेरिकेतील भारतीय दूतावास यांच्या विद्यमाने देण्यात आलेला गांधीजींचा पुतळाही आहे. वेगवेगळ्या फलकांवर त्यांची उद्धरणे लावलेली आहेत. त्यापैकी एक असे आहे, अहिंसेत प्रचंड ताकद आहे, ती मनातून निर्माण व्हायला हवी. मनाविरुद्ध शरीराच्या पातळीवर घडणारी अहिंसा हा दुबळेपणा आणि भ्याडपणाच म्हणायला हवा. त्यात काही दम नसतो, ती कामगिरी काही चांगली म्हणता येणार नाही. आपण मनातल्या मनात कुणाचे वाईट चिंतित असलो, द्वेष केला आणि वरकर्णी सुडाने वागत नसल्याचे ढोंग केले तर त्याचे परिणाम आपलाच विनाश ओढवून घेण्यात होत असतात. दुसरे उद्धरण रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग यांचे आहे. महात्मा गांधींना मानवंदना द्यायलाच हवी. गांधीजींना टाळून मानवतेची प्रगती होणार नाही. ते जगले, त्यांनी चिंतन आणि कृती केली, ते सारे जगाला शांतता आणि परस्पर सामंजस्य मिळवून देणाऱ्या मानवी हक्कांच्या प्राप्तीचे स्वप्न पाहत. त्यांना विसरणे हे आपल्यासाठी संकट आणणारे ठरू शकेल. 1976 पर्यंत अमेरिकन लोकांना नवी दिल्लीतले महात्माजींना समर्पित असलेले वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी, तिथले गांधी म्युझियम आणि ग्रंथालय पाहण्यासाठी प्रवास करावा लागायचा. 1976 मध्ये स्वामी प्रेमानंदाज महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशन द्वारा स्थापन करण्यात आलेले गांधी मेमोरियल सेंटर वॉशिंग्टन DC येथे खुले करण्यात आले. आता गांधीजींचा संदेश सायबरच्या माध्यमातून कुठेही वाचता येतो. दी इटर्नल गांधी मल्टीमीडिया म्युझियमद्वारा त्यांच्या हुतात्मा होण्यासंदर्भातली वेबसाईट तयार केलेली आहे. आम्ही सिमॉन विसेंथल सेंटरच्या म्युझियम ऑफ टॉलरन्समधले सगळेजण वांशिक भेद आणि वर्गभेदांवर मात करण्यासाठी नैतिक शिक्षण आणि विवेक जागृतीवर भर देण्याचा संदेश देत आहोत. आमच्या वाचक प्रेक्षकांमध्ये विविध प्रकारचे तरुण आहेत. 3 प्रसिद्ध मूलभूत घटकांवर आमचा विश्वास आहे. सिमॉन विसेंथल यांनी म्हटले होते, व्यापक प्रमाणावर होणाऱ्या मानवी संहाराबाबत आपला विवेक जागा पाहिजे. दुसरा पाया म्हणजे रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग यांना अमेरिकन गांधी म्हटले जाते. तिसरा महत्वाचा आमचा पाया म्हणजे स्वतः महात्मा गांधी आहेत. 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात 9-11 रोजी न्यूयॉर्क आणि 26-11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या थोर व्यक्तींच्या उदाहरणातून आपल्याला मार्ग सापडू शकेल. धार्मिकतेतून उफाळलेल्या दहशतवादामुळे आपली सुरक्षितता आणि मूल्य धोक्यात आलेली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रभावी रणनीती आखायला या मजबूत आधारांचा उपयोग आपल्याला करून घेता येईल असे आम्हाला वाटते.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचकस्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: अमेरिकन दृष्टिकोनातून गांधीजी याविषयीच्या लेखाचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकलात.

0: बरायत्या श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सीत मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, गांधी वंदना हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 10:30 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.

कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, आपण टीम केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 11:00 वाजले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

नमस्कार श्रोतेहो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो आज आहे 31 जुलै. 31 जुलै हा भारतीय चित्रपट सृष्टीतील महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन आहे. 31 जुलै 1980 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांचा मधुर भावस्पर्शी आणि अजरामर आवाज आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहे. 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुलतान सिंह या गावात मोहम्मद रफी यांचा जन्म झाला. लहानपणी एका फकीराच्या सुरेल गाण्यांनी प्रेरित होऊन त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि 1940च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदीसह मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, कन्नड, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये हजारो गीते गायली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं हे गीत. ब्रह्मचारी या चित्रपटाला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, प्रेमगीत, भक्तिगीत, गझल, कव्वाली, देशभक्तीपर गीतं, विनोदी गीतं किंवा शास्त्रीय अंगाची रचना, प्रत्येक प्रकारात मोहम्मद रफींनी आपल्या आवाजाची जादू दाखवली. चौदवी का चांद हो, बहारो फूल बरसाओ, तेरी प्यारी प्यारी सूरत को, मन तड़पत हरिदर्शन को, आज ये दुनिया ये महफिल, क्या हुआ तेरा वादा, यासारखी असंख्य गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांना पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांच्या नम्र स्वभावामुळे, साधेपणामुळे आणि संगीतावरील निष्ठेमुळे ते सहकलाकारांमध्येही अत्यंत आदरणीय होते. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सुषमा श्रेष्ठ आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हम किसी से कम नहीं या चित्रपटातील हे गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

श्रोते हो आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोते हो आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल. श्रोते हो मोहम्मद रफी यांच्या रेकॉर्डिंगशी संबंधित अनेक संस्मरणीय आठवणी आजही संगीत विश्वात सांगितल्या जातात. संगीतकार नौशाद यांच्यासोबत मन तडपत हरिदर्शन क्वाज हे भक्तिगीत रेकॉर्ड करताना रफी साहेबांनी इतक्या भावपूर्ण पद्धतीने गायन केलं की स्टुडिओतील अनेक वादक आणि उपस्थित व्यक्तींच्या डोळ्यात अश्रू आले अशी आठवण अनेकांनी नोंदवली आहे. दुसरी एक खास गोष्ट म्हणजे ते ज्या अभिनेत्यासाठी गात असत त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार आवाजाची लकब ते बदलत असत. शम्मी कपूर यांच्या खोडकर शैलीसाठी त्यांनी उत्साही आणि चैतन्यपूर्ण आवाज दिला तर दिलीप कुमार यांच्यासाठी गंभीर आणि भावनिक स्वर वापरले. त्यामुळे पडद्यावर गाणे ऐकताना तो आवाज त्या अभिनेत्याचाच वाटे. अनेकदा रफी साहेब रेकॉर्डिंगसाठी वेळेआधी स्टुडिओत पोहोचत गीत

गीतकाराकडून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत आणि नंतरच ध्वनिमुद्रण करत. त्यामुळे त्यांच्या गाण्यात केवळ सूर नव्हे तर भावनांचाही अचूक आविष्कार होत असे. त्यांचा स्वभाव इतका नम्र होता की नवोदित संगीतकारांसाठीही त्यांनी अत्यंत कमी मानधनात किंवा काही वेळा विनामूल्य गाणी गायल्याच्या आठवणी सहकाऱ्यांनी बरेचदा नमूद केल्या आहेत.

श्रोते आपण ऐकत होतात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात कारवा या चित्रपटातील हे गीत. श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या आवाजात अफाट वैविध्य होतं. मोहम्मद रफी हे असे गायक होते की त्यांनी जवळपास प्रत्येक अभिनेत्यासाठी वेगळ्या ढंगात गाणं गायलं होतं. दिलीप कुमार यांच्यासाठी गंभीर, शम्मी कपूर यांच्यासाठी उत्साही, जॉनी वॉकर यांच्यासाठी खट्याळ आणि राजेंद्र कुमार यांच्यासाठी अतिशय मधुर शैली त्यांनी वापरली होती. त्यामुळे प्रत्येक अभिनेत्याचा पडद्यावरील प्रभाव अधिक खुलून दिसत असे.

श्रोते हो आपण ऐकत होतात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आराधना या चित्रपटातील हे गीत. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. श्रोते हो, रफी साहेब हे नेहमीच रियाज करून स्टुडिओत येत असत, त्यामुळे अनेक गाणी त्यांनी एकाच टेकमध्ये रेकॉर्ड केल्याचे संगीतकार सांगत असत. त्यांच्या अचूक सुरावटी, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण गायनामुळे ध्वनिमुद्रण अभिनेत्यांसाठीही फार कमी दुरुस्ती करावी लागत असे. इतके मोठे गायक असूनही त्यांच्यात कधीही अहंकार नव्हता. नवोदित संगीतकार किंवा निर्मात्यांकडे आर्थिक अडचण असल्यास ते मानधन कमी करत किंवा काही वेळा विनामूल्य गाणेही गात असत, त्यामुळेच चित्रपटसृष्टीत त्यांना एक सज्जन व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखलं जात.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात कश्मीर की गली या चित्रपटातील हे गीत. एस एच बिहारी यांच्या गीतरचनेला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88 आणि

सामील करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याविषयी। श्रोते हो, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्यात स्पर्धा असली तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांची मैत्री अतिशय घट्ट होती। एकमेकांच्या गायकीबद्दल दोघांनाही मनापासून आदर होता। 1965 भारत पाकिस्तान युद्धानंतर रफी यांनी गायलेले कर चले हम फिदा जानोतन साथियो हे गीत आजही भारतीय सैनिकांच्या शौर्याचं प्रतीक मानलं जातं। हे गाणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यात आजही अश्रू येतात। एकदा रेकॉर्डिंग दरम्यान संगीतकारांनी त्यांना एखादा शब्द अधिक भावपूर्ण म्हणण्याची विनंती केली। रफी साहेबांनी तो शब्द अनेक वेगवेगळ्या भावछटांमध्ये म्हणून दाखवला। उपस्थित सर्वजण थक्क झाले आणि संगीतकार म्हणाले, रफी साहेब आता आम्हालाच निवडता येत नाहीये की यापैकी सर्वोत्तम कोणते। रफी साहेबांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आलं। मात्र ते नेहमी म्हणत, रसिकांच्या मनात मिळालेली जागा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे।

श्रोते हो, आपण ऐकत होतात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात नया दौर या चित्रपटातील हे गीत. श्रोते हो, दरवर्षी 31 जुलै भारतासह जगभरातील रफी प्रेमी त्यांच्या गाण्यांच्या मैफिली, श्रद्धांजली कार्यक्रम आणि संगीत संमेलनं आयोजित करून त्यांना अभिवादन करतात. नव्या पिढीतील अनेक गायक आजही त्यांना आपला आदर्श मानतात. मोहम्मद रफी हे केवळ एक महान गायक नव्हते, तर ते भारतीय संगीत विश्वातले नम्रता, साधेपणा आणि सुरांच्या पावित्र्याचे प्रतीक होते. त्यांच्या आवाजात प्रेम होतं, भक्ती होती, विरह होता, आनंद होता आणि माणुसकीही होती. म्हणूनच 4 दशकाहून अधिक काळ लोटला तरी त्यांचा स्वर आजही तितकाच ताजा, जिवंत आणि अजरामर वाटतो. भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात मोहम्मद रफी हे नाव सदैव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल, यात तीळ मात्रही शंका नाही.

श्रोते आपण ऐकत होतो मोहम्मद रफी यांनी गायलेलं हम दोनों या चित्रपटातील हे गीत. आणि या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे अथवा मेलद्वारे नक्की कळवा. तेव्हा आता या कार्यक्रमासाठी मला रेवा देवरसला इथेच निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो आपण ऐकत होतात सरिता भावे यांनी गायलेली क्रांती साधेकर यांची ही रचना संगीतबद्ध केली होती आशिष विलेकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत देवकी पंडित यांच्या स्वरात नरेंद्र देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली पल्लवी देशपांडे यांची ही रचना.

श्रोते आपण ऐकत होतो देवकी पंडित यांनी गायलेली पल्लवी देशपांडे यांची ही रचना. आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

शांती सदेकर यांचं हे गीत आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलंय की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ऑक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना तेव्हा मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणी तर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय.
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सच असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्यात 3 स्लॅब होते, 10%, 20%, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन चे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि ही वजावटी वगैरे काढून टाकल्या. असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे.
1: प्रमुख फरक हाच आहे की आता जसं मी सांगितलं, तर पहिले की 3 स्लॅब होते, फक्त 5%, 10%, 20% आणि आता अगदी 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30% असे वेगवेगळे स्लॅब आहे. आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे, म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स

0: लागायचा तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅब मध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे ATC ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
1: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
0: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले. टॅक्स रेट्स म्हणजे करदात्यांना हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात अकाउंट नंबर वगैरे ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे म्हणजे सेव्हिंग साठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी कर प्रणाली.
1: अगदी छान. हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमचे कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्या गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायचे त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
0: 2020 पासूनच हे करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल. आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
1: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
0: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
1: अच्छा अच्छा. मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
0: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC ची विविध डिडक्शन्स होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाऊसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाही, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPS ला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPS ला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तीपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज विमा PPF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
0: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही, ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
1: जितकं उत्पन्न असेल
0: त्या उत्पन्नाचे स्लॅब पूर्ण बदल

0: मदत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
1: मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
0: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालींपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना, एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हटलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विदिन ड्युडेट, जे ड्युडेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायचं असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. पण तरीही जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्टमध्ये.
1: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक त्या नकळत होत असतात किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
0: सध्या सगळ्यात पहिले म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये सगळी तुमची माहिती जाते, AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची, म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
0: बरोबर,
1: अगदी. मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
0: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं, म्हणजे जसं की तुमचं LIC नाहीये, हाउसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं की ज्यांनी तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हॅजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
1: अगदी. मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात, पण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली

0: अटॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही, किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल की म्हणजे महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
1: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावाने काय बिझनेस आहे, त्याच्यात किती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत म्हणजे ही तर तशीच कमी आहे, आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो, फक्त ओटीपी देणं याच्याशिवाय, आणि ते सही करतात, त्याच्याशिवाय त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या तुम्ही कशावर सही करताय, ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही, पण थोड्या थोड्या तरी तुम्ही त्याच प्रयत्न करा. नवऱ्याला विचारा माझ्या नावाने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते, आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नावाने काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, काय काहीच माहिती नसतं. तर ती अगदी गरजेची बाब आहे तुम्ही सगळं माहिती समजून घेणं, आणि सगळं नवऱ्यांनी पण ते सगळं एका ठिकाणी लिहून सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
0: अगदी अगदी खरंच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्वाची आहे. मॅडम आता तुम्ही इतके छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी. पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही, किंवा त्यांना काहीतरी किंतू परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा. तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे, किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
1: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल? म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाऊसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील? जर ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल, तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
0: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना
1: अगदी कर भरावा. आणि जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे. म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही, तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही. पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसाल, आणि 24-25 वरती गेल्यावर तुमचं टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये, आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतच आहे, आणि एनपीएसचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅब प्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
0: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे, त्याचा आपण त्या सवलतीचा त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
1: हा जसं मी आता सांगितलं की तुम्ही एआयएस मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचं बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवला गेला पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते

0: पाच उपलब्ध आहे त्याच्यातून. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं, तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस, म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल, आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या एआयए शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे, की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स, म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्स मध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेड खाली. शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं, त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
1: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते, आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
0: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
1: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो.
0: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
1: मॅडम जाता जाता शेवटचा प्रश्न, की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात, त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
0: तसं आता आपण जसं सांगितलं, पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या, आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे एआयएस वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
1: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना श्रोत्यांना उपयुक्त ठरेल, आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे. आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोता वर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं, यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनू, नवी आणि जुनी कर प्रणाली निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणेकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आता चातुर्मासही सुरू झालाय, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच, आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडस पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो, भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छान पैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊसूद इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो, या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

वैदणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले मानसेन, याचं लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.

तानसेन, संगीत सम्राट तानसेन, अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी भारतीय संगीत सृष्टीत आणि गायक होऊन गेले. पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

अतिशय तरल मखमली, जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो, त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह, त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता, तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघ 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली, त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनीलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं.

त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदाकी आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना गायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते, जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं, तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

शाहजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओपी नय्यर, रवीजी, SD बर्मन, RD बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं, पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजींनी ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या विराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये स्वदेशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्पमाला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळेने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 मध्ये शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. हरे दुखी जीवा बेकरार होऊ नको. आहा, खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचं सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 70 दशकामध्ये मराठी चित्रपट सृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफी

मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल.

रहस्य आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट, आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल, आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए। आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता। त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीज कडून गाऊन घेण्याचं ठरलं। त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती, गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं, आणि या गाण्याने नवा इतिहास रचला। त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं। संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत। त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहिती आहे कुठलं आहे?

सुंदर असं हे गीत गीतकार वंदना विटंकर यांची सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का, बालगीतेही गायली आहेत. आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटंकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारे हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपट सृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अग पोरी संभाल दर्याला तुफान आईलय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

0: अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000 वर गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साधे घाले, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणार. अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा नको गाडी घोडा, अनाडी असे मी तुझा प्रेम येडा. अतिशय सुंदर ही रचना. गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो. अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे.
1: नको भव्य वाडा नको गाडी घोडा

0: थोडा अनाडी असी तुझा प्रेम वेडा।
1: मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालंही तसंच। 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते। सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुख दुःखात सोबत असतो। जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील। मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही। त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत। मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत।

मैत्रिणींनो, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणार आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात. मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक एक वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार आहेत सुहासचंद्र कुलकर्णी.

माझा पौडवान आणि येसुदास यांच्या सुरात, नळन भाऊजी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अशोक पत्की.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केपूडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत्र जैत या चित्रपटातली गीत आपण ऐकलीत. गीत होता नांदू महानोरेंचं आणि संगीतकार होते पंडित मृदुनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएसईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सीबीआय करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी

वामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर शीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब विविध समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी मध ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी NDRF भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये

0: पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना अर्चना दिनेश यांच्या स्वरात.

कवी मंगेश पेडगावकर यांची रचना आताच आपण ऐकलीत अर्चना दिनेश यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची रचना श्रीहरी वझे यांच्या स्वरात.

दीप्ती आंबेकर यांच्या स्वरात, सरोज जोशी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख।
1: भारतीय तसेच देशाविदेशातील इतर भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित झालेलं आहे, परंतु मराठीतून इतर भाषांमध्ये त्या मनानं कमी साहित्य अनुवादित झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर कवी वज्रेश ईश्वरलाल सोळंकी यांनी संपादित केलेला हा मराठी कवितेचा कोलाज हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं। या पुस्तकामध्ये साधारण 200 कवींच्या 200 कविता वज्रेश सोळंकी यांनी निवडल्या आहेत आणि अश्विनी बापट यांनी या कवितांना अनुवादित केलं आहे। कोणत्याही भाषेत साहित्याचा अनुवाद ही कठीण गोष्ट आहे, त्यात कवितेचा अनुवाद तर त्याहूनही कठीण। म्हणूनच आपल्या मनोगतात वज्रेश सोळंकी यांनी लिहिलं आहे की अश्विनी बापट यांनी खूपच सरस मराठी कवितेचा अनुवाद केलेला आहे। जशा त्या मूळ गुजराती भाषेतील आहेत असा संभ्रम पैदा होतो, यातच त्याचं खरं यश आहे, यातच सर्व आलं। कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याखालील त्याची कविता ही मराठीत एका पानावर आहे तर त्याच्याच बाजूच्या पानावर ती गुजरातीत दिलेली आहे, त्यामुळे ते समजून घेऊन वाचणं सुलभ झालेलं आहे। हा द्विभाषिक प्रातिनिधिक संग्रह आहे। आपल्याला गुजराती वाचता किंवा समजून घेता येत नसलं तरीही या अतिशय दर्जेदार अशा 200 मराठी कवितांचा संग्रह स्वतःजवळ कायमस्वरूपी असणं कोणत्याही कवितेच्या रसिकासाठी निश्चितपणे आनंददायी आहे। एक अशोक शिरोडे यांची कविता ऐकवते, लेखणी। मी प्रतीक्षेत कुठून तरी ऐकू यावी लेखणीची कुरकूर नी फडफड पुस्तकांची। आणखी एक कविता ऐकवते शशिकांत हिंगोलीकर यांची आहे, हे कुठले स्वातंत्र्य या कवितेतली। माझं राष्ट्र घटनात्मक एकसंग असूनही तिथं माणसं एकसंग नाहीत अजूनही। या ओळी मी नमुन्यादाखल देत आहे। राष्ट्र, सरकार, नागरिक, स्वातंत्र्य, जाहिरात, गाव, शिकार, स्त्री नाते संबंध, कविता, परमेश्वर, जीवन अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत। एकंदरीत सर्व कवितांमधून साधारण दशकातील कवितेचे पडसाद या संग्रहातून स्पष्ट दिसत आहेत। प्रत्येक कवितेचा अनोखा प्रभाव येथे आहे। प्रत्येक कवितेची स्वतःची वेगळी शैली असते, स्वतःचा शब्दसंग्रह असतो, तथापि या पुस्तकात उदयास येण्याच्या आजच्या मराठी कवींची प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसून येते अशा आश्वासक शब्दात अश्विनी बापट यांनी अनुवाद करताना जाणवलेल्या गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आहेत। या कविता समकालीन कवींनी लिहिल्या असल्यामुळे मराठी कवितेच्या अनुवादातून गुजराती तसेच मराठी भाषकांना सुद्धा मराठी संस्कृती, आजच्या काळचे प्रश्न, भवताल, घडामोडी, मराठी आणि गुजरातीमध्ये असणारी साम्यस्थळं इत्यादी जाणून घेता येईल। महेश लीला पंडित यांचे अनेक कवींना सामावून घेत कवींच्या फोटोंचं फुलपाखरारूपी बनवलेलं मुखपृष्ठ हेही खूप आकर्षक आहे। मराठी

0: तसेच गुजराती भाषिक कवी आणि रसिक या संग्रहाचं निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकलं वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे चांगल्या पीक उत्पादनासाठी पीक पद्धतीचं महत्व. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करून जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकाची आखणी आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर करून जमिनीची सुपीकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन म्हणजेच पीक पद्धती होय. आदर्श पीक पद्धतीचा अवलंब करताना काही बाबींचा प्रामुख्यानं विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये जमिनीचं एकूण क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि साधन सामग्री, स्थानिक हवामान, जमिनीची सुपीकता, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, वाहतुकीची सोय, मजुरांची उपलब्धता, 2 किंवा 3 पिकं घेण्याची व्यवस्थापन क्षमता, आर्थिक कुवत, स्वतःकडे असलेलं मनुष्यबळ, उपलब्ध शेतीसाठी वेळ, या बाबी महत्वाच्या असून त्याचा अवलंब करणं महत्वाचं आहे. वर्षानुवर्ष जमिनीत तेच पीक घेणं म्हणजेच कोकण विभागामध्ये भात हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. दुबार पीक पद्धतीमध्ये एकाच जमिनीत वर्षभरात 2 पिकं घेणं म्हणजे मूग, रब्बी ज्वारी, सोयाबीन, हरभरा, सोयाबीन, गहू. आंतरपीक पद्धतीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं एकाच जमिनीमध्ये एकाच वेळी योग्य अंतरावर पेरणी करणं. मिश्र पीक पद्धतीमध्ये कमीत कमी स्त्रोत आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा बदलत्या वातावरणात किमान एकतरी पीक हाती लागावं या उद्देशानं या पद्धतीनं लागवड केली जाते. बहुवार पीक पद्धतीमध्ये एकाच वर्षात एकाच जमिनीतून 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं. बागायती क्षेत्रात वर्षातील 3ही हंगामात पिकं घेतली जातात. केवळ रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असेल तर 2 पिकं घेतली जातात. साखळी पीक पद्धतीमध्ये पहिलं पीक शेतात उभं असताना त्याच्या कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसऱ्या पिकाची लागवड किंवा पेरणी केली जाते. या पद्धतीत पहिल्या पिकामध्ये जो ओलावा असतो त्याचा फायदा दुसऱ्या पिकासाठी होतो. अनेक मजली पीक पद्धती यामध्ये एकाच जमिनीवर पिकांच्या उंचीनुसार क्रमानं विविध पिकांची लागवड केली जाते. या पद्धतीत प्रथम जास्त उंची असलेली झाडं, नंतर कमी उंची असलेली पिकं एका क्रमानं लावली जातात. काही पिकांना त्यांच्या लागवडीच्या वेळी कालावधीमध्ये प्रखर उष्णता मानवत नाही, त्यांच्या योग्य वाढीकरता सावलीची गरज असते. अशावेळी वेगवेगळ्या उंचीच्या झाडांच्या केलेल्या लागवडीमुळे अशा झाडांना सावली मिळते. म्हणजेच नारळाच्या बागेमध्ये कोको सारखी मध्यम उंचीची झाडं लावली जातात आणि त्याखाली कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकं लावली जातात. पीक पद्धतीचे जे फायदे आहेत तर यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवून पीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून पाण्याची बचत होते. खतांच्या वापरात बचत केल्यामुळे आर्थिक बचत होते. उपलब्ध मजुरांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर होतो. पीक पद्धतीमध्ये कडधान्य किंवा द्विदल पिकं यांचा अवलंब करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यामुळे आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका टाळता येतो. पिकातील फेरबदलामुळे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फायदेशीर ठरतं.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडे तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ऍड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
2: टेस्ट पुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्याचा अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली, मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावास. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळे प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, ती थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टी बरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्व दिलं जातं, दिसण्याला ज्यादा महत्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ते खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
2: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
2: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्या बरोबर आपणही जेवढं काही चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत न कळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक जे झालं तर जरा अधिक बरं असतं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या व्यवस्थित, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाही, आपल्या मालकीचं काहीच नाहीये,
1: हे
2: आपल्याला मिळालेलं आहे.
1: खरं
2: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांची हातात
1: द्यायचं,
2: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो, जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आता आपण इंधनासाठी असलेली जागतिक लढाई बघतोय.
1: खरंय.
2: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
1: आपल्या हाताने आपण हे सगळं करतोय खर तर.
2: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खरं तर.
2: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आहे. ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
2: आजचं यावरचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
2: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
2: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, हो ना. ते आपण खरं म्हणजे उतराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उतराई पाहिजे लोकांचा,
1: कृतज्ञ
2: असलं पाहिजे, हो ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे.
1: अगदी.
2: आपलं अस्तित्व त्याच्यावर
1: आहे. पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला जसं हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग,
2: हेच आहे. आणि हे जर आपण
1: पक्षी
2: ह्याचं आपण तुच्छतेने ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतो, मला व्यवस्थित वागलं, देवाला तर व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेर ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. पण दुर्दैवाने काय होतंय की पर्यावरण वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावडे बघत बसले, त्या वेगळ्या जनरेशन आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रियल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठल्या आणि कुठल्या,
2: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं माणूस माणसाला पारखा होतोय
2: आणि कुणासाठी आहे,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
2: तो विकास घडण्यासाठी एवढं सगळं करायचं काय, लोकांना एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाणं झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती या तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं, निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
2: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं,
1: हे आपलं कर्तव्य आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: गुजरात तथा मध्य महाराष्ट्र में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुनील बर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग। विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत बंदिश ही तीन तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत मंगल गाओ तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत आवन की बात। त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची। तर ऐकूया सुनील बर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंगा।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ता चपण सुनील मर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराम यांची.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं काम

आज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृह कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएससीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणीनंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% वर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर

0: भागात 38.96% टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेंबळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3.75 लाखापर्यंत क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अळाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

मध्यमवारी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, अत्यंत साधेपणा, नम्रता आणि अथांग प्रतिभा यांचा सुंदर असा संगम म्हणजे स्वर्गीय आदरणीय गायक मोहम्मद रफी साहेब. आज त्यांची पुण्यतिथी आहे, तर त्यांनी गायलेल्या गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत आणि त्याबद्दल थोडीशी बातचीत आपण करणार आहोत. श्रोते हो, खरं सांगायचं झालं तर पंजाबमधील अमृतसरजवळील कोटला सुलतान सिंग या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. खरं सांगायचं तर घरात संगीताची तशी कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. लहानपणी एक फकीर त्यांच्या गल्लीतून गात चाललेले असताना ते अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या मागे जाऊ लागले, गुणगुणू लागले. आणि ही त्यांच्यातील आवड किंवा त्यांचं हे कसब ओळखून त्यांच्या मोठ्या भावानं त्यांना संगीताचं शिक्षण देण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर त्यांनी पंडित जीवनलाल मट्टू असतील, उस्ताद बडेव गुलाम खा अली खान असतील अशा दिग्गजांकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. ही बातचीत आपण ऐकणार आहोत. ऐकूयात हे छानसं गीत.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: श्रोते हो सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी साहेबांची आज पुण्यतिथी आहे आणि आपण बोलतोय त्यांच्याच विषयी। 1944 साली रफी साहेब मुंबईत आले। सुरुवातीचा काळ थोडासा खडतर होताच पण अखेर संगीतकार नौशाद यांनी त्यांना पहिले आप या चित्रपटामध्ये गायनाची संधी दिली आणि तिथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात।

झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. 1950 ते 1970 हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर मोहम्मद रफीजींच्या आवाजाचा सुवर्ण काळच मानला जातो. ऐकूया तर हे पुढचं छानसं गीत दो रास्ते या चित्रपटातील हे गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: घरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
0: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
0: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
0: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
0: आणि
1: भविष्यात आहे।
2: श्रोते हो, रफी साहेबांच्या गायकीबद्दल काय सांगावं, ते पडद्यावर गाणाऱ्या अभिनेत्यांच्या त्यांचं चालणं बोलणं, त्यांची बोलण्याची पद्धत अतिशय अचूक अभ्यासत असत आणि त्याप्रमाणे गाताना त्या लकबी त्या साकारत असत, म्हणजे जणू काही पडद्यावरील अभिनेता स्वतःच गात आहेत की काय असं वाटायचं। अनेक विध अष्टपैलू त्यांच्या गायकीमध्ये म्हणता येतील। त्यांनी रोमॅन्टिक गीतं तर गायलेलीच आहेत, त्याचबरोबर शास्त्रीय संगीतावर आधारित धीर गंभीर अशी गाणी गायलेली आहेत, त्याचबरोबर अतिशय दुःखद भावना ज्यामधून प्रकट होतात अशी गाणी गायलेली आहेत, त्याचबरोबर अतिशय देशभक्तीपर, देशभक्तीनं ओतप्रोत अशी देशभक्तीपर गीतं, त्याचबरोबर कव्वाली, अशा हरहुन्नरी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल। ऐकूया तर मेरे सनम या चित्रपटातील हे छान संगीत आणि त्यानंतर ही बातचीत अशीच चालू ठेवूयात।

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत महान गायक रफीजींबद्दल. आज आहे त्यांची पुण्यतिथी. माणुसकी आणि एक अत्यंत नम्र व्यक्तिमत्व असं त्यांच्याबद्दल म्हणावं लागेल. ते जितके मोठे कलाकार होते तितकेच ते मनाने देखील एक थोर माणूस होते. काही वेळेला नवोदित किंवा अडचणीत असलेल्या संगीतकाराकडून फक्त एक रुपया फी म्हणून ते घेत असत. त्याचबरोबर अतिशय विनम्रता त्यांच्यामध्ये तर ठासून भरलेलीच होती. अनेक विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. जसं की 1967 साली भारत सरकारचा महत्वपूर्ण नागरिक सन्मान पद्मश्रीनं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. 1977 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्याचबरोबर 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळालेले होते. ऐकूयात एक छानसं गीत आणि ही बातचीत पुढे अशीच चालू ठेवूयात. जिस दिन से उतारी

फतेहर रफी साहेबांनी हिंदी, मराठी, पंजाबी, उर्दू, बंगाली यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायलेली आहेत आणि ती आजही आपण अत्यंत आवडीनं ऐकतो आणि गुणगुणतो।

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत।
1: कार्यक्रमात ऐकूयात रफी साहेबांनी गायलेलं एक छानसं गीत।

सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करूयात. त्यांच्या स्मृतींना आपण आज उजाळा दिला. जाता जाता एवढंच म्हणूयात, सूर ज्यांचा बनला प्रत्येक मनाचा आधार, शब्दांनाही लाभला ज्यांच्या आवाजाचा शृंगार. युग बदलतील, माणसं बदलतील या जगात, पण रफी साहेबांचा तो गोड आवाज राहील अमर कायम या जगात, अमर कायम या जगात. श्रोते हो, कार्यक्रमात हे गाणं ऐकूयात.

श्रोतहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

बालमित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास, तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली, तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुल बरसाओ या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडी मध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ऍडल्ट्सनी म्हणजेच 60-70 दशकातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो किंवा हसा मुलांनो हसासारखं बालगीत असो किंवा उमलता वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समा अनुभवताना प्रियकर मिल गया दर्दे जिगर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत. पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3-2-1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

मोहम्मद रफी, कारकीर्द 1924 ते 1980, जगातले लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक आणि भारतीय उपखंडातल्या प्रभावी आणि महान गायकांपैकी एक. 1950 ते 1980 दशकांमधल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याचा गाणारा आवाज म्हणजेच मोहम्मद रफींचा आवाज. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधून देखील गाणी गायली. लहानपणी एका फकीराच्या गाण्याचे अनुकरण करून जरी त्यांनी गायला सुरुवात केली असेल तरीही त्यांनी जवळपास विविध भाषांमधून 28,000 गाणी गायली. नौशाद, एस टी बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा दिग्गज संगीतकारांकडे समकालीन गायकांबरोबर त्यांनी काम केलंय. नौशाद साहेब त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल असं म्हणतात की गुंजते है तरी नगमो से अमीरो के ये महल, गुंजते है तरी नगमो से अमीरो के ये महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, मेरे साथी आज मौसीकी को तुझ पे नाज है, आज मौसीकी को तुझ पे नाज है.

मास्टरी साहेबांनी सर्व तऱ्हेची गाणी गायली. सर्व मानवी भावभावना ती इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लट वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुसवा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवत्या.

ही अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर. कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडस मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे. मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिवाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा ना केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांचाच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

दुसरा खेळ वैकुंठी, श्रीमंत महाराज विष्णू जगजेटी, तेने मारिले दैत्य कपटी, शिरसागर तटी रहिवास केला।

भगीरथ राजाजपाल भगीरथ दशरथ वंशी जन्मले रघुनाथ त्याच्या औदर्याची मात पाहता वेदराज शास्त्र शिणले।

0: संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकताय यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड.
2: थट्टा बल बल

पांचाळी सबे माझी गांजिली गदा द्याये मांडी फोडली अशी ही थट्टा भले भले

पट्टा गेली शंभूपाशी कलंक लागला चंद्राशी मागे पाडिले इंद्राशी बरे नवे ही थट्टा अशी ही थट्टा बल्या बल्याशी।

ने मेला दुर्योधन थटने मेला दुर्योधन भस्मासुर गेला भस्म होऊन वाली ही मुकला आपल्या प्राणा बरे नवे ही थट्टा अशी ही थट्टा बल्या बल्या शिला

नगरी सोन्याची बुडवली थट्टा ज्याची त्यास बोली बरे नवे ही थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला।

पट्टे पासून सुटले चौघे जण, पट्टे पासून सुटले चौघे जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जान, त्याला नाही हो बट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्याशी लाविला।

विराट राजाचा मेवणा, विराट राजाचा मेवणा, नामतयाचे कीचक जाना, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, बरे नवे ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्या

सर्वाला थट्टेला भिवून तुम्ही चाला, नाही तर नेहील नरक कुंडाला। अशी ही थट्टा, अशी ही थट्टा।

0: अहंकारस्य दुराचारस्य विरोधे उच्चैः आक्रन्दन्तीनां राइवल कोर्ट मीरपुर क्षेत्रयोः एकत्रितानां महिलानाम् उपरि पाक सुरक्षा बलैः गोलिका प्रहाराः कृताः। सामाजिक अन्तर्जालीय पटलेषु प्रसारिताः अनेकाः दृश्य श्रव्य संचिकाः दर्शयन्ति यत् कोटली इत्यत्र शांतिपूर्ण प्रदर्शनाभियाने आरक्षीणां गोलिका प्रहारात् महिलाः प्राण रक्षायै इतस्ततः धावन्ति। नागरिक संघानां अवैधीकरणम् अभिव्यक्ति स्वातंत्र्यस्य अत्यंतम् उल्लंघनमिति संयुक्त राष्ट्र संघस्य मानवाधिकार प्रवक्ता जेरेमी लॉरेंस इत्यसौ अवोचत्। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य गुजरात राज्ये तथा मध्य महाराष्ट्र राज्ये अतिवृष्टेः संभावनां वीक्ष्य रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता। अद्यतावत् अरुणाचल प्रदेशस्य पूर्व राजस्थानस्य कर्नाटकस्य केरलस्य माही क्षेत्रस्य पंजाबस्य पश्चिम मध्य प्रदेशस्य च केषुचित् भागेषु अतिवृष्टिः भवितुम् अर्हति इति अवधेयम्। ओडिशा राज्ये आप्लवन स्थितिः अद्यापि गभीरा आशंकास्पदा च वर्तते। प्रदेशस्य बहुषु क्षेत्रेषु सेतु विदारणेन नदीनां जलाप्लावेन च लोकयात्रा संजाता आकुला। यद्यपि उपरितन क्षेत्रेषु वर्षणस्य निवृत्त्या महानदी प्रवाहः क्रमशः स्थिरतां भजते तथापि वैतरणी नद्याः तदुपनदीनां च आप्लावेन नूतनाः आशंकाः प्रादुर्भूताः। अस्मद्वार्ताहरस्य वृत्तान्तानुसारं त्रयोदश जनपदानां खण्डेषु प्रायः अष्टलक्षं जनाः अस्मात् आप्लवात् प्रभाविताः अभवन्। प्रशासनस्य अधिकारिणः आपद्रक्षण सहायता कार्याणि निरीक्षणं च सम्प्रति तीव्रगत्या सञ्चालयन्ति। झारखंड राज्यस्य भाजपेति दलस्य सांसदाः अद्य संसद भवनस्य महात्मा गांधी प्रतिमायाः पुरतः कथितस्य जेपीएससी गोप्यता भंग परीक्षा पत्र प्रकरणे सीबीआई अन्वेषणं याचितवन्तः। झारखंड राज्ये जेएमएम नेतृत्वस्य सर्वकारस्य नेतृत्वे जेपीएससी अनधिकृत परीक्षा पत्र प्रकाशनेन सहैव अनेकाः परीक्षा पत्र प्रकाशन घटनाः सूचिताः इति केन्द्रीय महिला बाल विकास मन्त्रिणा तथा कोडरमा मण्डलस्य भाजपा सदस्याः उक्तवती इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 249° 8.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत। प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी। श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या 2 भागांपासून आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत। आजच्याही कार्यक्रमात आपण याचविषयी सरांकडून आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा ऐकूया पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची मुलाखत।
3: सर, पावसाळ्यामध्ये मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी कोणती विशेष अशी काळजी घेतली पाहिजे?
4: पावसाळ्यामध्ये मुख्यतः वात वाढलेला असतो, मधुमेही, रक्तदाब असणाऱ्यांनी किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी थोडंसं थंड वातावरणामध्ये किंवा पावसामुळे जे व्यायाम टाळला जातो त्यामुळं रक्तपुरवठा किंवा रक्तप्रवाह सर्व शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होत नाही, त्यामुळं घरच्या घरी हलका व्यायाम करणं, मीठ साखरेचं प्रमाण कमी ठेवणं, तसंच थंडीपासून शरीराचा बचाव आणि पावसापासून सुद्धा बचाव केला जेणेकरून त्वचाही थंड राहणार नाही आणि रक्तदाब, मधुमेह यासारखे विकारांसाठी हे प्रति

0: प्रतिबंधात्मक ठरू शकतात. व्यायाम करण्यासाठी थोडं पावसाळ्यामध्ये मर्यादा येतात आणि अशा आजार असणाऱ्या व्यक्तींनी घरच्या घरीच थोडासा प्राणायामासारखा व्यायाम आहे किंवा योगासनं उत्तम प्रकारे केली तर आजार जो आहे त्याच्यामध्ये आणि योग्य ती नियमित औषध घेणं हे जर केलं आपल्याला या आजारापासून काळजी घेता येते, हा आजार वाढवण्यापासून कमी होण्यासाठी मदत होते.
1: अच्छा सर, यासोबतच गर्भवती महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा असला पाहिजे आणि त्यांची दिनचर्या कशी असली पाहिजे?
0: पावसाळ्यामध्ये जी वर्ष ऋतूची ऋतूचर्या आहे तीच आपण पाळली पाहिजे. गर्भवतीसाठी विशेष म्हणजे योग्य व्यायाम होत नाही तर त्यांना प्राणायामाचं अपेक्षित नसतं. घरीच व्यवस्थित प्रकारे अभ्यंग करणं आयुर्वेदिक तेलानी जेणेकरून त्वचेची काळजी घेता येईल, तसंच त्वचा निरोगी राहील आणि उष्णता चांगली उदार वातावरण असणं अपेक्षित आहे. ह्या काळामध्ये सर्दी खोकला किंवा इतर काही आजार होऊ शकतात विशेषतः गर्भवतींना, त्यामुळं ते होऊ नये आणि झाल्यानंतर त्यासाठी काही अँटीबायोटिक्स वगैरे आपल्याला घेता येत नाही कारण गर्भवतींसाठी काही औषधं चालत नाहीत. सर्दी खोकल्याची औषधं चालत नाहीत, त्यामुळं सर्दी खोकला किंवा असे इन्फेक्शियस जे आजार आहेत संक्रामक ते टाळले पाहिजे. आणि ह्या काळामध्ये थंडीपासून बचाव, पावसापासून बचाव, सर्दी खोकला यासारख्या आजारापासून बचाव आणि आयुर्वेदिक काढे घेणं हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. ह्याशिवायच काही आहारात बदल करून जे मलबद्धता आहे जी आहे ह्या काळामध्ये जास्त होऊ शकते तर ती पण आपल्याला हाय फायबर डाएट किंवा काही भाज्यांचं प्रमाण चांगल्या रीतीने घेऊन योग्य पाणी घेऊन आपल्याला हे कमी करता येत.
1: अच्छा सर, पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया आणि व्हायरल तापाच्या साथी येतात, या काळात आयुर्वेदाची काय भूमिका असते?
0: आयुर्वेदानुसार डेंग्यू किंवा मलेरिया किंवा तत्सम आजार व्हायरल फीवर ज्याला आपण म्हणतो हे सर्व एकत्र आपण विषम ज्वराच्या सदराखाली एकत्र घेऊ शकतो. मग ह्या आजारामध्ये आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रतिकारशक्ती वाढवत असताना योग्य प्रकारे पाण्याचं प्रमाण, कारण ज्वर असेल तर त्याला शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, अंगातली उष्णता वाढल्यामुळं अंगाचा दाह झाल्यामुळं शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं तर ते योग्य प्रकारे फळं किंवा फळांचा रस घेऊन आपल्याला कमी करता येते. तसंच ह्या ज्वरामध्ये आपण कोष्णजल किंवा कोमट पाणी आपण प्यायला दिलं तर त्याच्यामुळं ज्वर पण नाहीसा होतो, अग्नी पण वाढतो आणि जी मुख्य करून ज्वर ज्याच्यामुळं होतं ती संप्राप्ती नष्ट व्हायला लागते, जेणेकरून या आजाराचं प्रमाण कमी होतं. काही व्हायरल आजारांसाठी अग्नी वाढवणारे सुंठी, मिरे, त्रिकटू ज्याला आपण म्हणतो, तसंच आवळा अशी काही द्रव्ये आहेत गुडूची, ही सर्व आजारात उपयोगी ठरतात आणि ताप कमी होण्यासाठी ज्वर कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो.
1: अच्छा सर, पावसाळ्यात आपला आहार कसा असावा, कोणकोणते पदार्थ विशेषतः खाल्ले पाहिजेत आणि कोणकोणते पदार्थ टाळावेत?
0: पावसाळ्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की लघु, उष्ण, स्निग्ध आणि सहज पचणारा असा आहार घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आता ह्या काळामध्ये पाणी पण दूषित झालेलं असते बऱ्यापैकी आणि मांसाहार हा तर वर्जच करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या प्राचीन काळाच्या परंपरेनुसार मांसाहार हा श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण आषाढ महिन्यामध्ये हा टाळतो. मुख्यतः हा माशाच्या अंडी बोनीचा काळ असतो किंवा ह्या मांसाहारामध्ये जास्त करून इन्फेक्शन आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अगदी मंद झालेला असतो त्यामुळे पचन पण होत नाही, त्यासाठी जड अन्न टाळावं लागतं. लघु उष्ण म्हणजे जसं आपलं जुने तांदूळ आहेत, गहू आहे, भाजून खाल्लेले पदार्थ समजा आपण वापरू शकतो. आलं, जिरे, हिंग, मिरी, लसूण ह्यांचा वापर जास्त प्रमाणात करणं अपेक्षित आहे. वातवर्धन झालेलं असतं त्यामुळे तूप जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ वापरणं आपल्याला

0: अतिशय फायदेशीर ठरतं. शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, त्यानंतर बाहेरील शिळं अन्न, बाहेरील पदार्थ, आईस्क्रीम, थंड पेय आणि काही स्वच्छतेची खात्री नसल्यास असे काही खाण्याचे पदार्थ आहेत, हे टाळावे शक्यतो.
1: अच्छा सर, यासोबतच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद असं सांगतो की उकळून सुखोष्ण किंवा कोमट असलेले हे पाणी सर्वात योग्य ठरेल. कारण अग्निमंद झालेला असतो तर अग्निवर्धनासाठी हा अतिशय महत्वाचा आहे. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जिरे, शुंठ किंवा धने घालून उकळून जर घेतलं तर पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते. साधारणतः बद्धकोष्ठता सुद्धा त्याच्याने कमी होते.
1: अच्छा सर, या पावसाळ्यात आपली पचनशक्ती चांगली ठेवणं अतिशय गरजेचं असतं, तर ही पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणकोणते उपयुक्त आहेत?
0: आयुर्वेदानुसार बहुतेक सर्वच आजार हे अग्निमांद्यामुळं होतात, म्हणजे अग्निमंद झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणातच मंद असतो. त्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण टाळण्यासाठी वेळेवर जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. अतिप्रमाणामध्ये खाणं टाळावं आणि जेवणामध्ये आले, जिरे, हिंग, लिंबू याचा वापर चांगला केला पाहिजे. त्यासोबतच पचनशक्ती चांगली राहावी आणि नियमित व्यायाम पण आवश्यक आहे. नियमित चालणं, पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे जेवल्यानंतर शतपावली करणे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण पचनशक्ती चांगली ठेवू शकतो.
1: सर, पावसाळ्यात झोपेचे योग्य वेळापत्रक आणि दुपारची झोप याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: दुपारची झोप ही त्याला दिवा स्वाप म्हणतात. आयुर्वेदानुसार ते अपेक्षित नाहीये. दिवसा झोपल्यानंतर पित्ताचा प्रकोप आणि वाताचा प्रकोप होतो. आयुर्वेदानुसार ह्या काळामध्ये वातप्रकोप झालेलाच असतो, त्यामुळे दिवसा झोपणे हा प्रकार हा आयुर्वेदाला मान्यच नाही.
1: अच्छा,
0: तर झोप जी आहे ती योग्य आणि शांत आणि नियमित आणि रात्रीच्या वेळी झाली पाहिजे. जरी पावसाळा असेल तरी ती कमीत कमी 6 तास एक साधारण मध्यमवयीन व्यक्तींसाठी किंवा 6 ते 7 तास झोप ही आवश्यक आहे, जेणेकरून व्यवस्थित झोप न झाल्यामुळं किंवा निद्रानाशामुळं जे होणारे आजार आहेत ते ह्या काळामध्ये होणार नाहीत आणि वातप्रकोप वाढणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल.
1: सर, खूपसे लोक ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करतात, तर या व्यक्तींनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
0: दिवसभर बसून काम करणाऱ्यांना सेडेंटरी किंवा बैठी जीवनशैलीचे जे काही आजार होण्याची शक्यता आहे किंवा ज्याला पूर्वीपासूनच मधुमेहासारखा, स्थौल्यासारखा आजार आहे आणि व्यायाम कमी प्रमाणामध्ये होतो काही कारणांमुळं, तर ह्यांच्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणं, जेव्हा शक्य असेल तेव्हा योग्य प्रकारचा व्यायाम करणं, कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर किंवा तेलकट तळलेलं प्रमाण किंवा जास्त कॅलरीफिक इनटेक आपण ज्याला म्हणतो किंवा अभिषंधी गुरु पदार्थ आपण टाळणं अपेक्षित आहे. हलकं अन्न खाणं, तळलेलं जड अन्न टाळणं, जेणेकरून वजन वाढणार नाही आणि बैठे व्यवसाय किंवा बैठे काम केल्यामुळं जी आपली शरीराची गरज आहे ती कमी प्रमाणात होते, तर ती कमी प्रमाणातच खाऊन किंवा योग्य मात्रेत जेवण करून अग्नी पण चांगला राहील आणि शरीर पण निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे अल्प प्रमाणामध्ये जेवण करणं किंवा अल्प मात्रेत आणि अग्नी वाढवणारं अन्न हे घेणं ह्या काळामध्ये संयुक्तिक राहील.
1: अच्छा सर, पावसाळ्यात वारंवार अँटीबायोटिक्स घेण्याच्या ऐवजी आयुर्वेदिक उपचार कधी आणि कसे उपयुक्त ठरतात?
0: पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला किंवा न्यूमोनिया सारखे काही आजार होतात किंवा ढगाळ वातावरणामध्ये थोडासाही आजार झाला, पावसात भिजला तर सर्दी, खोकला किंवा दमा असे आजार बळावतात आणि हे आजार हे संक्रामक असल्यामुळं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला किंवा घरात राहणाऱ्या सर्वच व्यक्तीला होण्याची शक्यता दाट असते आणि ॲलर्जीचं प्रमाण सुद्धा खूप ह्या काळामध्ये आपल्याला दिसतं, विशेष करून श्वसनाचे आजार होण्याचं प्रमाण जास्त.

0: असतं. तर ह्या आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे अग्नी वाढवणं आणि त्यासाठी कोष्ण जल किंवा सुकोष्ण जल आपण म्हणतो, कोमट पाणी पिणं, त्रिफळा काढा किंवा मग सुंठ मिरी दालचिनी अशा प्रकारचं पेय त्याच्यापासून तयार केलेलं उष्ण पेय हे जर घेतलं तर अग्नी पण पचन चांगलं होईल, पचन सुधारणा होईल आणि श्वासाचे रोग आहे त्याचं प्रतिबंधात्मक उपाय होईल. नेहमी नेहमी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे जो रेझिस्टन्स निर्माण होतो त्याच्या विरोधामध्ये चांगली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशी, हरिद्रा किंवा हळद, आले, सुंठ, मिरी ह्यांचा काढा सगळ्यात उत्तम ठरेल.
1: अच्छा सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: पावसाळ्यामध्ये एकच संदेश माझा सर्वांना आहे की पावसाळ्यात जी ऋतुचर्या आहे वर्षा ऋतूची ती पाळायला पाहिजे. पाणी उकळलेलं प्या, ताजे गरम व सकस अन्न खा, षड्रसात्मक आपण मधुर आम्लं लवण कटू तिक्त कषाय यांचा वापर योग्य प्रमाणात करावा, स्वच्छता राखा, नियमित योग व प्राणायाम करा आणि कोणतेही त्रास झाल्यात तज्ज्ञ चिकित्सकांचा सल्ला घ्या. कारण वर्षा ऋतूमध्ये ऋतुचर्या पाळली तरच तो आजारांचा प्रतिबंध ठरतो आणि प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.
1: सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची मुलाखत ऐकली. आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपतली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सिफ मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

आजचे पाहुणे या कार्यक्रमात जरूर ऐका, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव शास्त्र अभ्यासक अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आणि आता वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आकाशवाणी सांगली एक असं माध्यम जे आपल्यासोबत इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर। आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही
2: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:50 झालेली आहेत। आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल। 7:15 वृत्त विशेष, 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज आपण ऐकणार आहोत। सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल टाके यांची मुलाखत। रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल। 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 कव्वाली गीतांचा आस्वाद आपण घ्याल। 8:30 संसद समीक्षा, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही संक्षेपित करू। श्रोतोह रात्री 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल। त्यानंतर रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये पंडित उल्हास कशाळकर यांचं गायन राग कामोद आपण ऐकाल। असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम। उद्या आहे शनिवार 1 ऑगस्ट 2026। सकाळी 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमामध्ये हनुमान स्तोत्र आपण ऐकाल। 6:10 प्रभात वंदन प्रातः भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। त्यानंतर सकाळी 6:40 कृषी वार्ता हा कार्यक्रम आपण ऐकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यात होणारे आजार आणि त्याविषयी घ्यावी याची काळजी तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। सकाळी 6:50 दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची रोहन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। त्यानंतर सकाळी 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। 7:07 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजेतवाने, त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 आपण ऐकाल। सकाळी 7:40

इंटाने श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:55 श्रोते हो, लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही सकाळी 8:55 प्रसारित करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. सकाळी 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात कार्यक्रम स्वरांजली, सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो संक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:40 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा आपण ऐकणार आहात. त्यानंतर सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. सकाळी 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात. त्यानंतर सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल. सकाळी 11:40 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज हा पोवाड्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये थॅलेसेमिया आणि रक्तदान याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी सारिका दंडगे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. त्यानंतर लोकमान्य टिळक यांचं स्त्रियांविषयीचं धोरण आणि भूमिका याविषयी संगीता नेवे यांचं भाषण आपण ऐकणार आहात. दुपारी 1:40 अकोला तसंच वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. त्यानंतर दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन आपण ऐकणार आहात.

सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. त्यानंतर 5:30 वाजता योग मित्रांसाठीच्या कार्यक्रमामध्ये योगवाणीमध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण सई दिसले या मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकाल. संध्याकाळी 6 वाजता हिंदी बातम्या, 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या, 6:30 सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहात, तर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, त्याचबरोबर पावसाळ्यातील रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. रात्री 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:15 भावधारा, 8:30 इस सप्ताह संसद ने, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट नाईट, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती हा कार्यक्रम आपण ऐकाल. आणि त्यानंतर रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो संक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम, आजच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आणि उद्याच्या पूर्ण दिवसामध्ये प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत.

0: श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही संक्षेपित करीत आहोत.
1: ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ। खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू। केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन। आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली। यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं।
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए। एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए। जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में।
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल। जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी

0: करायची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दाढवा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकुटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.

0: मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं एफडीएच्या पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉरलेट डेलगाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोग देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता जाणून घेऊयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव. प्रति क्विंटल दर कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे दर असे आहेत. कांदा 800 ते 2600, बटाटा 1000 ते 1500, लसूण 8000 ते 17000, सफरचंद 10000 ते 16000, संत्री 6000 ते 8000, डाळिंब 4000 ते 12000, पेरू 1000 ते 4000, कलिंगड 500 ते 800, आंबा तोतापुरी 2000 ते 3000, ड्रॅगन फ्रूट 5000 ते 8000, खजूर 2000 ते 5000. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव आताच ऐकलेत.

श्रोते हो, आता काही निवेदन आपण ऐकणार आहोत. सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावरून 2 फुटापर्यंत उघडून 10,630 क्युसेक्स विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचं 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 11,680 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तसंच पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदी पात्राजवळील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये.

0: नदी काठावरील ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांनी नोंद घेऊन उचित खबरदारी घ्यावयाची आहे, असे निवेदन कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयना नगर यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर सतर्कतेच्या इशारा संदर्भात अजून एक निवेदन आहे. आज सायंकाळी 6 वाजता कडवी मध्यम प्रकल्प तालुका शाहूवाडी पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे, त्यामुळे कडवी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी कडवी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना येण्यास इथं बंदी आहे, असं निवेदन आपल्याला कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक निवेदन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आज सायंकाळी 4 वाजता सोनाळी तालुका कागल 90% क्षमतेनं भरलेला आहे. पांडव क्षेत्रातील पावसाची तीव्रता अशीच राहिल्यास प्रकल्प आज रात्री 100% भरण्याची शक्यता आहे. तरी सोनाळी गावातील लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांना येण्यास बंदी आहे, ही आपल्याला माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तेव्हा नागरिकांनी सतर्क राहावं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि 7:30 माझा आवार माझा शिवार हे राज्य कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करीत आहोत.
1: अजब आहे.
2: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या स्वप्नाच्या संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागांमध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे

0: राबवण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वय करिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4000 पेक्षा जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त काउन्सिलरचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
1: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही, तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
2: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी, सुदृढ, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला. अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात.
2: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढते आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली, तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज. नशा हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये, त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा

0: पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीने ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथं ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू.
1: श्रोतेहो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे. अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्सचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित.
2: ड्रग्स याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे त्या ड्रग्जना नाकारायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्स घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे, त्याच्यामध्ये फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे. हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले, ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो, त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे, लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्स पुरवायची त्याचा चंग बांधलेला आहे. आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे, तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्सचं फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे. कारण हे जे ड्रग्स आता इथे पुष केले जातात त्याचा मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे. नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्स मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा. याची अनेक उदाहरणं ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे. हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे, ती डिटेक्ट करायची आहे, ती तर जोरात चालवलेली आहेच. आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कोटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या

0: काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे. त्यासाठी एक आयजी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्याविरुद्ध ड्रग्स डिटेक्ट करत आहेत. आपल्याला कळतं आहे की काही बंदांमध्ये तर त्यांनी नार्कोटिक्स आणलेले आहेत. त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्स रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत. माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्स कंट्रोल करूच नका, त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्स टास्क फोर्सला किंवा पोलिसांना तातडीने पुरवावी. त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे. पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून ह्या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत. पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्सच्या विरुद्धचं युद्ध हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्सला हरवूया.
1: श्रोतेहो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9, आषाढ, शके 1948 म्हणजेच 31 जुलै 2026. जाणून घेऊया ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. तापमान 29 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे होतं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. वळूया आजच्या विषयाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिकावरील होमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकू

सोयाबीन पिकावरील उन्नी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत धीरज केदारी।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आज आपल्याला कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल डाके सर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. खरीप हंगामातलं एक अतिशय महत्वाचं मानलं जाणारं पीक आहे. या पिकाची लागवड आता सुरू होईल आणि आपल्या शेतकरी बंधूंची ती एक लगबग आहे सुरू आता. तर या अनुषंगाने हे जे सोयाबीन पीक आहे, ह्याला महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, त्याची लागवड किती प्रमाणात होते आणि उत्पादन किती निघतं, काय सांगाल याबद्दल?
1: सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं एक महत्वाचं पीक आहे. याची लागवड पूर्ण भागामध्ये होती, जसे की कोकण पट्टा असेल, मराठवाडा असेल,
0: पश्चिम महाराष्ट्र,
1: सर्व भागामध्ये सोयाबीन पिकाची लागवड घेतली जाते. या पिकाच्या जे बिया आहेत, याला एक पोषण तत्व तर आहेच, त्याचबरोबर सोयाबीन पीक हे जमिनीची आरोग्य वाढवण्यासाठी देखील फेरपालट पीक म्हणून देखील घेतलं जातं. तर आपण याचा जर आपण पोषण तत्वाचा जर विचार केला, तर यामध्ये जवळपास 40% प्रथिने असतात. तर 18-23% या बियामधून आपल्याला तेल निघते. तसेच जर सोयाबीनचं जर आपण त्याचे पोषण तत्व आहेत, ते तृणधान्य पिकापेक्षा 5 पट असतात. त्याचबरोबर कडधान्य पिकापेक्षा हे 2 पट पोषण तत्वे जास्त असतात. म्हणजे सोयाबीन पिकाला जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जे पोषण तत्व आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयाबीनचा जो वापर आहे तो देखील जास्त आहे किंवा त्याची मागणी देखील जास्त आहे. त्या अनुषंगाने मागणी जास्त असते, त्यामुळं उत्पादन देखील वाढते किंवा शेतकरी कमी कालावधीमध्ये येते. मागणी जास्त असली त्यामुळं आता क्षेत्र त्याचं वाढत चाललेलं आहे. तर क्षेत्र वाढतंय, परंतु सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढत नाही किंवा उत्पादकता वाढत नाही. तर ते न वाढण्याचे कारण वेगवेगळे आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे, किडींचं त्यावर होणारा प्रादुर्भाव. वेगवेगळ्या किडी या सोयाबीन पिकावरती येतात. त्याच्यामध्ये जसं की पाने खाणारी अळी असेल, या अळीमुळे जवळपास 71% नुकसान होते. त्याचबरोबर उंट अळी आहे, या अळीमुळे जवळपास पिकाचे 50% हे नुकसान होत आहेत. किंवा चक्रीभुंगा आहे, चक्रीभुंग्याने देखील या पिकावरती 29-83% पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जी लवकर येणारी कीड आहे, खोडमाशी, यामुळे देखील सोयाबीन पिकाचे 50-90% नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
0: सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात आपण लागवड केल्यानंतर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो?
1: आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला, तर या पिकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा या पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर सोयाबीन पिकामध्ये साधारण रोप अवस्था आहे किंवा वाढीची अवस्था आहे, फुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली, उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थांमध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे, या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंट अळी असेल, या किडीचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसशोषी किडीमध्ये पांढरी माशी, या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटी अळी किंवा शेंद्री शेंग पोखरणारी अळी, या किडीचा देखील सोयाबीन पिकावरती अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडी या वेगवेगळ्या टक्केवारीनुसार काही किडी खूप जास्त प्रमाणात नुकसान करतात, काही किडी कमी प्रमाणात नुकसान करतात, पण या सर्व किडी ह्या म्हणजे उत्पादन घटण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा असतोय.

0: सोयाबीन पिकावर जी खोडमाशी आढळते या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगाल?
1: सोयाबीनवरील येणारी जी खोडमाशी आहे, मी मका सांगितल्याप्रमाणे खोडमाशी ही सुरुवातीच्या काळात किंवा रोप अवस्था असेल किंवा उगवण झाल्यापासून या किडीचा या रोपावरती प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होती. ही एक खूप महत्वाची कीड आहे, कारण रोप अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच 100% पिकाचं नुकसान होणार आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर नुकसान करत तर ते सुकणार आहे किंवा वाळून जाणार आहे, म्हणजे आपल्या पिकाचं हे नुकसान नक्कीच होणार आहे. तर याचे जर आपण लक्षणे आपल्याला बघायचं ठरलं तर या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनचे जे रोप लहान असताना म्हणजेच 15 ते 20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रादुर्भावित शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या बाजूने खोड पोखरत जात असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढमाशी खोडाजवळील फांदीस छिद्र पाडून त्यातून बाहेर निघते, म्हणजे खोडाजवळ आपल्याला छोटस छिद्र दिसते. अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव होत आहे
0: आणि ही लक्षणं आपण साधारण निरीक्षण करायला हवी.
1: हा म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला झाडाचा शेंडा सुकलेला दिसतोय.
0: बरोबर. वाढीच्या अवस्थांमध्ये येणारे जे चक्री भुंगे असतात या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात, त्याबद्दल काय सांगाल?
1: मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडी आहेत, त्यातील जी मुख्य जास्त नुकसान करणारी आणि लवकर येणारी जी कीड आहे वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 20 ते 25 दिवसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव हा लागवडीनंतर किंवा उगवण नंतर 20 ते 25 दिवसापासून सुरुवात होतोय. तर याचे जर आपल्याला लक्षणं बघायचं ठरलं तर चक्री भुंगा हा सुरुवातीला खोडाला खाप करतो. खाप करत असताना त्यात जर ती मादी असेल तर ती मादी पानाच्या देठाजवळ त्याचे अंडे आतमध्ये घालते खोडामध्ये. त्याचबरोबर आपल्याला अंडी घातल्यामुळे आपण जर शेतात फेरफटका मारत असेल तर आपल्याला नक्कीच एखादे पान सुकलेले दिसेल, म्हणजे सुरुवातीच्या काळात अंडी घातल्यानंतर पान सुकते. परंतु अंडी घालून जर जास्त दिवस झाले असेल तर नक्कीच आपण असं ओळखू शकतो की जर पान जर वाळलेले असेल तर अंडी घालून खूप दिवस झालेले नक्कीच अंडीतून आळी बाहेर येणार आहे आणि ती खोडाला आतमध्ये पोखरणार आहे. कारण चक्री भुंगाची आळी ही देखील अंड्यातून बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने जाऊन खोडाला पोखरत असते. तर चक्री भुंग्याने जे खोडाला खाप केली आहे किंवा जी आळी आतमधून पोखरते यामुळे झाडाचा जो वरील भाग आहे जिथपासून प्रादुर्भाव झालाय किंवा खाप केली त्याचा वरील भाग हा सुकतो किंवा वाळतो, यामुळे देखील आपल्या सोयाबीन पिकाचं आपल्याला मोठं नुकसान झालेलं दिसते.
0: सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या किडींव्यतिरिक्त येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कसा होत असतो, त्याची लक्षणं काय आहेत?
1: बरोबर. वाढीच्या अवस्थेमध्ये चक्री भुंगानंतर जे दुसरे किडे आहेत वाढीच्या अवस्थेमध्ये यामध्ये जास्त पानांचं प्रमाण असते किंवा फांद्या देखील सोयाबीन पिकाला जास्त लागतात. तर यामध्ये तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी, उंट आळी आणि पांढरी माशी या किडींचा या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतोय. तर आपण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी किंवा उंट आळीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला किंवा याचे जे नुकसान आहे याचा जर विचार केला तर या किडी साधारणपणे वाढीच्या अवस्थेत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण जर शेतात जर दिवसाची वेळ गेलो तर आपल्याला या आळी पानाच्या खाली किंवा जमिनीत लपून राहिलेल्या दिसतात. या आळी फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्या पिकावरती किंवा पानावरती उपजीविका करतात. तर या दोन किडींचे जर आपण नुकसानीचे प्रकार किंवा प्रादुर्भावाचे जर लक्षणे पाहिले तर या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यामध्ये अंडी घालतो, म्हणजे एका वेळेस खूप जास्त प्रमाणात अंडी घालतो. तर ज्या वेळेस अंड्यातून निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेची आळी असते तर ती पानाच्या खालच्या बाजूने समूहात राहून खालच्या बाजूने जो पानाचा हिरवा भाग आहे किंवा हरित द्रव आहे ते पूर्णपणे खरबडून किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे पानास छिद्र न पडता पान पूर्ण आपल्याला जाळीदार झाल्यासारखे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये जे हरितद्रव खाल्लंय पानांचं तर त्यामुळे आपल्याला पान हे पूर्ण जाळीदार किंवा पांढऱ्या कागदासारखे दिसते. परंतु जसं जसं आळीची अवस्था वाढत जाईल किंवा आळी मोठी होत जाईल तर त्या शेतामध्ये पूर्ण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पसरतात आणि पानांना छिद्र पाडून किंवा पानांचा जो भाग आहे शिरा सोडून तो पूर्ण खातात. यामुळे आपल्याला फक्त शिरा किंवा मधली जी मुख्य शिरा आहे हीच आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. त्याचबरोबर जर आपण या किडींचं जर पाहिलं तर वाढीच्या

0: त्याच्यामध्ये पानं खातात, जेव्हा फुले लागतात तर काही अंशमध्ये ह्या किडी तंबाखूरील पाने खाणारा आई असेल किंवा उंट आई असेल, या दोन्ही किडी बऱ्याच वेळेस फुले देखील आपल्याला खाताना शेतामध्ये दिसतात. तर या किडी व्यतिरिक्त जी पांढरी माशी आहे, तर ही एक रसवंशी कीड आहे. या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो, पण ही कीड प्रत्यक्ष नुकसान करण्यापेक्षा तर या किडीमुळे जे पिवळा मोजाईक हा जो विषाणूजन्य रोग आहे, या रोगाचा किंवा या विषाणूचा या किडीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रसार होतो आणि पिवळा मोजाईक हा रोग आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येतो. म्हणजे या किडीमुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जे अप्रत्यक्ष नुकसान आहे, म्हणजे पिवळ्या मोजाईकचा जो प्रसार होणार आहे, तर हा खूप नुकसानकारक ठरू शकतो.
1: सोयाबीन पिकाचा जी फुलोरा अवस्था किंवा शेंग भरण्याची अवस्था आहे, यामध्ये अपाय करणाऱ्या किडी कोणत्या असू शकतात आणि त्यांच्या नुकसानीचा प्रकार आपण शेतकरी म्हणून कसं ओळखता येईल?
0: आपण खूप छान प्रश्न विचारला. कारण फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, हीच अवस्था किंवा हेच आपल्याला उत्पादन देणार आहे. आपण याच वेळी जर आपण शेताची काळजी नाही घेतली किंवा पिकाची काळजी नाही घेतली,
1: दुर्लक्षित झालं
0: तर नक्कीच आपलं उत्पादन घटणार आहे. तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर फुलोरा असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटे आळी एक प्रमुख कीड आहे. त्यानंतर सेंद्रिय शेंग पोखरणारी ही एक दुसरी कीड आहे. या किडींचा या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर आपण घाटे आळींचा जर विचार केला तर ही आळी कळ्या लागल्यानंतर कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान करते. ज्या कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान केलंय तर ते खाली गळून पडतात. त्याचबरोबर ज्या वेळेस शेंगा लागतात ते शेंगांना देखील ही आळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. म्हणजे आपलं जे उत्पादन घ्यायचंय तोच भाग ही कीड नष्ट करते. हो, एका शेंगाला एकापेक्षा जास्त छिद्र पाडून, म्हणजे एका शेंगेमध्ये जे काय 5-6 दाणे असतात ते पूर्ण देखील ही एक कीड खाऊ शकते. या आळीची विष्ठा पानावर, शेंगावर किंवा खाली जमिनीवर पडलेली आपल्याला आढळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आळी जरी नाही दिसली तर आपण त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या नुकसानीवरून या ठिकाणी घाटे आळीचा प्रादुर्भाव झालाय असं समजू शकतो. येस मॅडम. त्यानंतर दुसरी जी सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी आहे, या आळीचा देखील जी शेंगा परिपक्वतेची अवस्था आहे, म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याची, त्या काळामध्ये या किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. साधारण सुरुवातीच्या काळात या आळीचा रंग जो आहे तो पिवळा असतो. जसे जशी आळी मोठी होईल तसं या आळीचा रंग हा सेंद्रिय होत चालतो. त्यामुळे या किडीला सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी देखील म्हटलं आहे. ही आळी देखील शेंगांना छिद्र पाडून आत्म जाऊन सर्व दाणे फस्त करत असते.
1: अच्छा,
0: म्हणजे आपला जो उत्पादनाचा भाग आहे किंवा स्त्रोत आहे तोच
1: या आळी
0: ह्या पूर्ण नुकसान होत आहे.
1: ह्या सगळ्या किडींची आपण ओळख घेतली आहे, यांचं निरीक्षण कसं करायचं हे आपण जाणून घेतलं, पण या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं, एकात्मिक व्यवस्थापन करायचं ते कसं करायचं?
0: तुम्ही जे शब्द वापरलाय एकात्मिक व्यवस्थापन, हेच खूप महत्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करत असताना एकात्मिक व्यवस्थापनच केलं पाहिजे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवरती अवलंबन न राहता एकात्मिक पद्धतीवरती भर दिला पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये कसं असतं मॅम, सुरुवातीला आपण मशागती पद्धत, यांत्रिकी पद्धत, जैविक पद्धत आणि शेवटी जर आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलीच त्या किडीने, ठराविक किडीने, त्यावेळेस आपण रासायनिक घटकाचा अवलंब करतो. तर मशागती पद्धतीने जर आपण पाहिलं वेगवेगळ्या बाबींचा आपण अवलंब करून किडीची व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा उंटी आळी यासाठी आपण सापळा पीक म्हणून एरंडी किंवा सूर्य फुले पिकाची एक ओळ पूर्ण मुख्य पिकाच्या बाजूला आपण लावू शकतो, जेणेकरून त्या किडी त्या मुख्य पिकावरून सापळा पिकाकडे आकर्षित होतील. त्यानंतर आपण पेरणी करत असताना उशिरा पेरणी करू नये, म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी आपली संपली पाहिजे. त्याचनंतर पिकाची फेरपालट करावी, शक्यतो सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक हे घेऊ नये. त्यानंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक हे तणमुक्त ठेवावे, त्यामुळे देखील काही अंश आपल्याला कीड नियंत्रणासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली यांत्रिकी पद्धत, यामध्ये देखील आपण विशिष्ट बाबींचा वापर करू शकतोय. यामध्ये शेतात सुरुवातीपासून कीडग्रस्त जर झाडे आपल्याला दिसले, खोडमाशीचे असतील, चक्री भुंगाचे असतील, तर त्याच्या आपण उपटून नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवस्था नष्ट होतील आणि त्याचा जीवनक्रम हा खंडित होईल. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा गुंटाळी यांचे जे मादी पतंग आहेत, हे अंडे पुंजक्यामध्ये येतात. म्हणजे आपण ते जर पुंजके

सुरुवातीच्या काळात जर नष्ट केले तर त्या जास्त प्रमाणात आळ्या या सुरुवातीलाच नष्ट होणार आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये फिरून फुंसक्यामध्ये जर आपल्या अंडे दिसले तर ते आपण पान तोडून शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे. म्हणजे तो जो अंडीमधून जी आळी बाहेर येणार आहे त्याचा जीवनक्रम चालू होणार आहे, तो त्या ठिकाणी थांबेल आणि नुकसान पुढचं थांबणार आहे. त्यानंतर जी घाटी आळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे, या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतो. सर्वेक्षणासाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध

0: पर्याय आहे. या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतोय. सर्वेक्षणसाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरू शकतोय. आणि व्यवस्थापनासाठी असेल तर साधारण 20 कामगंध सापळे आपल्याला हेक्टरी वापरायचे आहे. त्याचबरोबर जी रसविषयक किडी आहे पांढरी माशी, ज्यामुळे पिवळा मोझाईक हा रोगचा प्रसार होणार आहे, त्या किडीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर त्यासाठी आपण पिवळे चिकट सापळे हे देखील आपण शेतामध्ये लावू शकतोय. ही झाली यांत्रिकी पद्धत. त्यानंतर जी जैविक पद्धत आहे यामध्ये आपण विविध जैविक घटकांचा वापर करून देखील कीड नियंत्रण करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क आहे त्याचा देखील आपण फवारणीमध्ये वापर करू शकतोय. त्याचबरोबर तंबाखूवरील जी पाने खाणारी आळी आहे त्यासाठी त्याचा एक विशिष्ट जैविक कीटकनाशक आहे जे SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी याचा जर आपण वापर करू शकतोय. त्याचबरोबर जे जैविक बुरशीनाशक आहे निमोरिया रिली याचा देखील आपण 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात प्रादुर्भावित भागामध्ये आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर जी पांढरी माशी आहे या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशक आहे जसे की व्हर्टिसिलियम लॅकेनी या जैविक कीटकनाशकाचा आपण 4 ते 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतोय. त्यामुळे पांढरी माशीचा आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येईल. या ज्या 3 पद्धती आहेत मशागती यांत्रिकी आणि जैविक यानंतर आपण रासायनिक घटकाचा वापर करावा. परंतु रासायनिक घटकाचा वापर करत असताना ते शिफारसीत असावे जे CBRC केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व पंजीकरण जी समिती आहे या समितीने ही शिफारसीत केलेलेच कीटकनाशक शेतकरी बांधवांनी वापरावे मी असं शेतकऱ्यांना विनंती वजा आवाहन करतोय. तर आपण ज्या वेगवेगळ्या किडी पाहिल्यात तर त्या किडीचं आपल्याला जर व्यवस्थापन किंवा नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढे दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतोय. यामध्ये पाने खाणाऱ्या आळ्या ज्या आहेत तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी असेल उंट्या आळी असेल तर या किडीचे आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपण सुरुवातीला फ्लुबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टॅनिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा थायमोथॉक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रा साइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा नोवेलुरॉन 5.25% प्लस इंडोक्झाकाप 4.50% SC 16.5 मिली यापैकी कुठल्या एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर चक्री भुंग्याचे आपल्याला नियंत्रण करायचं असेल यामध्ये आपण इमोमेक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.5 मिली किंवा ॲसिटामेप्रिड 25% प्लस बायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम किंवा ट्रेटॅनिलिप्रोल 18.18% SC 5 मिली किंवा प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली यापैकी कुठल्या एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर खोडमाशाचा जर प्रादुर्भाव असेल आणि त्याचं जर आपल्याला रासायनिक व्यवस्थापन किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण क्लोरॅन्टॅनिलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा लॅम्ब्रा साइलोथ्रिन 4.90% CS 6 मिली किंवा थायमोथॉक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रा साइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टॅनिलिप्रोल 9.3% प्लस लॅम्ब्रा साइलोथ्रिन 4.6% ZC 4 मिली त्यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतोय. तर पांढरी माशी असेल यासाठी आपल्याला जर घ्यायचा असेल तर यामध्ये आपण ॲसिटामेप्रिड 25% प्लस बायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. यापैकी आपण किडीनुसार आपलं केमिकल घटक घेऊन त्या प्रमाणात फवारणी करावी.
1: हे अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे.
0: फायद्याचं आहे यामध्ये आपल्या पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होणार नाही. जे की रासायनिक घटकांचा वापर कमी होईल पर्यावरणावरती दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक असतात मित्र कीटकांचं देखील आपल्याला संवर्धन करता येईल.
1: हा
0: तर मी या कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांना विनंती वजा आवाहन करेल की आपण सोयाबीन पिकामध्ये किडींचे एक व्यवस्थापन करत असताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे ज्यामध्ये जास्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता जैविक आहे यांत्रिकी आहे किंवा मशागती आहे ज्या पद्धती आपल्याला आपल्या स्थितीनुसार ज्या

0: आहेत त्या कराव्यात.
1: मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना नक्की सोयाबीन पिकांवरील किडींचं एकत्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीने एकदम छान माहिती दिलेली आहे की नक्की शेतकरी बंधू त्याचा अवलंब करतील अशी आपण आशा करूयात. येत्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊ. आणि सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: बरे धन्यवाद.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील उन्नी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

मध्यमवरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:55 झाली आहेत. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजेतवाने. गायक आहेत ऋषिकेश रानडे.

0: ऋषिकेश रानडे यांच्या आवाजातील सुरेल गीत आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 झाली आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्म मृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
2: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
1: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकार

0: सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री नरेंद्र शहा यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा यांच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती

0: पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली, तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेट्रो नेतो याला, तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत, त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला, तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्म मृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आणि 38 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कव्वाली. यात सर्वप्रथम छोटे युसुफ कव्वाल यांची कव्वाली आपण ऐकणार आहोत.

याचबरोबर कव्वालीचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता एक निवेदन. सावधानतेचा इशारा. कोयना धरण. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फुटापर्यंत उघडून 16,535 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1,050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 17,585 क्युसेक विसर्ग सुरू होईल. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयना नगर. आज दिनांक 31/7/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कडवी मध्यम प्रकल्प तालुका शाहूवाडी पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे कडवी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी कडवी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर. सतर्कतेचा इशारा. आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता सोनाळी तलाव तालुका कागल 90% क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता अशीच राहिल्यास प्रकल्प आज रात्री 100% भरण्याची शक्यता आहे. तरी सोनाळी गावातील लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण कोल्हापूर. श्रोते हो, रात्रीचे 8:57 होत आहेत. आता ऐकूया

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:28 होत आहेत. आता ऐकूया संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: Inswa, Aditi Tandon, Senior Journalist, and Praful Ketkar, Political Analyst. Moderator was Tina Jha, Journalist. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. Current Affairs.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:28 झाले आहेत. आता ऐकूया आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.
3: श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार.

0: श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवरील तज्ज्ञांना आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण करत असतो आणि त्यांच्याकडून विविध विषयांवरची माहिती मार्गदर्शन घेत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत वन्यजीव प्रेमी तसंच वन्यजीवशास्त्र अभ्यासक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली या वन्यजीव आणि पर्यावरणीय जनजागृती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सदस्य अमोल जाधव आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या क्षेत्रामधील कार्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, आजचा विषय खर तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण मानवाला अगदी पूर्वापार काळापासूनच एकूणच निसर्ग, निसर्गातले वन्यजीव यांची सोबत साथ लाभत आलेली आहे आणि त्यांच्यासोबत जगता जगता मानवाची उत्क्रांती झाली आणि मानव प्रगत होऊन त्यांना एक स्वतःची वस्ती तयार केली आणि मग शहरं वगैरे तयार झाली. पण मूळ हा मानव वन्य प्राण्यांच्या सोबतीतूनच पुढे आलेला आहे. तर त्यांची साथ सोबत आपल्यासोबत कायमच राहते, त्यांच्याशी आपले संबंध कायम येत राहतात. पण त्यांच्याकडे आत्ताच्या घडीला किंवा आजच्या काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांची होणारी अवैध शिकार या गोष्टींकडे पाहता आपल्याला आपल्याच जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असं वाटतंय. तर याविषयी आजच्या कार्यक्रमामधून आपल्याकडून आम्हाला जरूर मार्गदर्शन मिळेल. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, तुम्ही वन्यजीव प्रेमी आहात, तुम्ही एक नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची संस्था स्थापन केलेली आहे. हे खरं तर वन्यजीव प्राण्यांसाठी खूप वेगळं आणि छान काम तुम्ही करत आहात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या कामाची जी पाळमूळ आहेत ती कुठून आलेली आहेत आणि तुम्हाला असं कधी वाटलं की आपण अशी काही संस्था सुरू करावी आणि या वन्यजीव प्राण्यांसाठी काहीतरी करावं. कारण बालपणापासूनच आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये, आपल्या कवितांमध्ये, आपल्या धड्यांमध्ये प्राणी भेटतात आणि बडबड गीतांमध्येही प्राणी असतात आणि त्या प्राण्यांचं एक खूप छान सुंदर रूप त्या गीतांमध्ये, त्या कहाण्यांमध्ये, कथांमध्ये असतं आणि तेव्हापासून आपण त्या प्राण्यांवरती प्रेम करायला लागतो आणि ते प्राणी आपल्याला आपले मित्रच वाटायला लागतात. पण तसं नसतं, ते काही दैनंदिन जीवनात आपल्याला भेटत नसतात. त्यांना भेटण्यासाठी एकतर आपल्याला जंगलामध्ये जायला पाहिजे किंवा प्राणी संग्रहालयामध्ये जायला पाहिजे आजकाल. तर तेव्हाच ते प्राणी कसे खरे दिसतात हे आपल्याला कळतं. तर लहानपणीपासूनच आपल्याला याचं अट्रॅक्शन असतं. तुमच्या बाबतीत काय झालं?
1: एक गोष्ट कॉमन आहे आपल्या सगळ्यांमध्ये की आपल्या आयुष्याची सुरुवात या निसर्गाशी जोडलेली जी नाळ असते ना, तर या नाळेतून झालेली आणि या नाळेचा पहिला शब्द आपल्या कानावरती जो पडला असेल हा चिवचा आणि काऊचा घास.
0: अगदी.
1: हा, म्हणजे लहान असताना एक घास चिवचा, एक घास काऊचा, इथून सुरुवात झालेली असते. ते लहानपणी जर काही लोक खरंच फॉर्च्युनेट असतात की जे या निसर्गाच्या कुशीमध्ये जन्माला येतात आणि तेथे त्यांची वाढ व्हायला चालू होते. मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मी काय छोट्याशा खेडेगावात जन्माला आलो, जुनीखेड माझं मूळ गाव, आणि त्याच्यानंतर जुनीखेडमध्येच आमचं घर जे होतं ते शेतामध्ये होतं, आजूबाजूला वस्ती नव्हती ऍज सच. सो त्यामुळं लहानपणी माझ्यासोबत खेळायला किंवा आजूबाजूला लहान मुलं नसल्यामुळं अंगणात गेल्यानंतर गाई म्हशी गोठ्यातल्या कुत्र मांजर आणि मग आजूबाजूला बागडणारे पक्षी साप हे सगळे सवंगडे अशी सुरुवात झाली. आणि फॉर्च्युनेटली माझ्या फॅमिलीनं नेहमी मला सपोर्ट केला आणि हीच सवय पुढे वृद्धिंगत होत गेली. प्रत्येक

0: सुट्ट्यांमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर उन्हाडक्या करत फिरणे, पण उन्हाडक्या करताना त्याच्यामध्ये निसर्ग हा माझा एक खूप मोठा भाग होता की पक्षी बघत जाणे, पक्ष्यांचे आवाज ऐकून जाणे, त्यांनी गरटी कुठे गेलेत, गरट्यामध्ये अंडी घातलेत का, पिल्लं आहेत का हे चेक करून बघायचं. आमच्या लहानपणी खेळ असायचा की साप मेलेला असेल की मोठी काही लोक सांगायची की मेलेल्या सापाच्या अंगावरती जर रॉकेल ओतलं तर तो जिवंत होतो, असा एक समज आमच्या काही मोठ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे क्युरिओसिटीचा प्रकार होता. या क्युरिओसिटीच्या अंदर मग गावभर फिरायचं आणि साप मारलेले शोधून आणायचे आणि मग रॉकेल देवातले चोरायचं, त्यावेळेला मिळायचं रॉकेल आणि ते ओतायचं. म्हणजे काही वेळेला अर्ध मेले साप रॉकेल वाचल्यानंतर जखमेला भडभडत ते भगभगत ना, सो ते जीवाच्या अंगांदाने वळवळायचे. आम्हाला वाटत अरे वा साप जिवंत ना, मी जादूगर आहे. मग अशी क्युरिओसिटी वाढत गेली. मग मला एक पुस्तक सापडलं, हे त्यावेळेचं विज्ञानाचं पुस्तक होतं आणि ज्यामध्ये आपले आता 11वी 12वीला जो सिलेबस आहे तो त्यावेळेच्या पुस्तकामध्ये होता. 6वीचं पुस्तक होतं ते.
1: अच्छा.
0: आणि त्यामध्ये प्रत्येक उंदीर झुरळ वगैरे ह्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर अंतर्गत अवयव ह्या ज्या आता प्रॅक्टिकल कॉलेजला केले जातात ह्याची चित्र त्यामध्ये होती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. सो ही क्युरिओसिटी वाढत गेली. मग मी मेलेले शोधायचे, फाडायचे, ब्लेड चोरायचं मामाचं, वडिलांचं ब्लेड चोरायचं दाढीचं आणि फाडून खरंच त्या पुस्तकामध्ये जे आहे तेच यामध्ये आहे का, अशी मग ती विज्ञानाची आवड होत गेली. कॉलेजमध्ये सुद्धा मला चांगले गुरु मिळाले, शिक्षक चांगले मिळाले ज्यांनी ही आवड विकसित करण्यामध्ये मदत केली, चांगली चांगली पुस्तकं रेफर केली, योग्य गायडन्स दिला. सांगलीचे त्यावेळचे मानद वन्यजीव निरीक्षक प्राध्यापक सुरेश गायकवाड हे माझे गुरु होते. सो त्यांनी मला निसर्ग वाचन आणि एकंदरीत या निसर्गाशी नाळ कशी चांगली जोडायची आणि त्याच्यासोबत कसं राहायचं हे त्यांनी पांडा पाडून दिला. सो आज त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून चालायचा मी प्रयत्न करतोय. आणि असं करता करता मग जसं म्हणतात ना की आपल्याला जशा आवडी आहेत तशाच आवडीचे लोक आपल्या आजूबाजूला चालू होतात. मग जमाल खान किंवा तबरेज भैया म्हणून माझा जो मित्र आहे, आमच्या नेकॉन संस्थेचे अध्यक्ष आहेत ते तबरेज खान. सो ते अरविंद सोमन, करण निलाखे, विशाल कुलकर्णी, त्याच्यानंतर मोहम्मद भाई, दीपक साठे, डॉक्टर हर्षद देवेकर असे काही लोक आम्ही एकत्र आलो 2006 साली. कारण वेगवेगळ्या एनजीओ सोबत आम्ही कामं करायचो आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक एनजीओ फॉर्म करूया. कारण एक दबाव गट असणं गरजेचं असतं. जर प्राण्यांसाठी काम करायचं तर इंडिव्हिज्युअल काम होण्यापेक्षा एका दबाव गटाने केलेल्या कामाचा इम्पॅक्ट चांगला होतो आणि काही धोरणात्मक सुधारणा करायच्या असतील तर या दबाव गटांची खूप जास्त गरज असते.
1: बरं.
0: सो त्या हेतूने मग आम्ही एनजीओची 2008 साली स्थापना केली आणि तेव्हापासून मग या एनजीओच्या मार्फत आमची सुरुवात वन्यजीवांचं संरक्षण संवर्धन त्यांचा बचाव या एका हेतूने चालू झाली होती. मग हळूहळू आम्हाला आमच्या अनुभवातून समजत गेले की वन्य प्राणी फक्त शहरामध्ये येतात किंवा वस्तीमध्ये येतात, घरामध्ये येतात, लोक घाबरतात, काही वेळेला मारतात, जखमी होतात, मग त्यामध्ये माणसं जखमी होतात किंवा प्राणी जखमी होतात, शेतामध्ये आले शेतकऱ्याचं त्या नुकसान होतं सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं. सो याला कुठेतरी कारण आहेत. मग हळूहळू मग हे कारण मीमांसा करताना याच्यावरती विचार करताना आम्हाला जाणवलं की काहीतरी चुकतंय. सो जे चुकतंय त्याचा आम्ही शोध घ्यायला चालू केला. वाचन कित्येक शास्त्रज्ञ, कित्येक तज्ज्ञ यांच्या ओळखी गाठी भेटी, याच्यातून चर्चासत्र, याच्यातून मग आमच्या ज्ञानात भर पडत गेली की जी कारणं आहेत. आदिवास हा जो खूप मोठा शब्द आहे, परवलीचा शब्द म्हणून आपण त्याला, तर आदिवास नष्ट होतोय म्हणजे काय होतंय, खरंच नष्ट होतोय का, त्याच्यामध्ये बदल होत आहेत प्राण्यांच्या स्वभावामध्ये, काय बदल होतात. कारण इव्होल्युशन किंवा प्राण्यांची जी प्रगत होण्याची जी एक प्रोसेस आहे तरी कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे, त्या दृष्टीने याच्यामध्ये प्राण्यांमध्ये काही सवय बदलत आहेत का. कारण काही ठिकाणी आदिवासामधले बदल प्राणी संपवतात, तसंच उलट्या बाजूला आदिवासातले बदल प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये सुद्धा कारणीभूत ठरतात. जसं गावामध्ये जर खरकट कंटिन्युअस मिळत असेल तर ते प्रजननाचा दर वाढतो. हीच गोष्ट वन्य प्राण्यांना देखील लागू होते. समजा वर्षभर मला जर हिरवा चारा मिळत असेल तर साहजिकच मी माझी प्रजा वाढवणार, कुठलाही गवा असेल, हरण असतील, डुकर असतील. आणि जर मला अन्न आणि चारा कमी मिळतोय तर तो प्राणी मग गरजेपुरतच मिळतोय, म्हणून मग त्याची पिलावर सुद्धा तो गरजेपुरती जन्माला घालतो. आणि जर मिळत नसेल तर मग पिलं जन्माला घालणं हे पुढे ढकललं जातं किंवा टाळलं जातं निसर्गामध्ये. कारण याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा वापरली जाते आणि ऊर्जा ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे निसर्गामध्ये, जी मिळवण्यासाठी या प्राण्यांना खूप कष्ट करावे लागतात. आयत मिळणं हा प्रकार नाही निसर्गात, प्रत्येकाला कष्ट आहे. सो सहज मिळाला तर मग साहजिकच संख्या वाढते, नाही मिळाला तर संख्या कमी होईल चालू. अशा गोष्टींमधून आम्ही चालू केलं. मग याच्यामध्ये एक समाजाचा खूप मोठा रोल आहे. कारण समाज म्हणून आपण वाढताना आपण निसर्गापासून विलग किंवा अलिप्त होऊन नाही वाढू शकत. माणूस म्हणून जरी माणसाचा समाज आपण

0: वेगळा असला, आपण जरी शहरात राहत असलो तरी सुद्धा या वन्य प्राण्यांची आपल्याला खूप गरज आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपल्या प्रत्येक श्वासासाठी, आपल्या अन्नाच्या प्रत्येक घासासाठी आणि पाण्याच्या प्रत्येक घोटासाठी, जगण्यासाठी या तीन मूलभूत गरज आहेत आपल्या, नाही का? शिक्षण, मोबाईल, इंटरनेट खूप नंतर आलं,
1: आणि
0: तीन बेसिक गोष्टी नसतील तर मी नाही जगणार किंवा माझी पिढी पुढे नाही जाणार, मानवी जात संपुष्टात येईल. ह्या तीन गोष्टी तर मला निसर्ग देतोय.
1: बरोबर.
0: त्यामुळे ही जाणीव प्रत्येकामध्ये होण्यासाठी मग आम्ही जनजागृती चालू केली. मग गणेश मंडळ असो, सामाजिक कार्यक्रम असो, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, त्यांची शिबिरं, मग त्यांची असतील तर किंवा मग आम्ही आयोजित केलेली, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मग आम्ही लोकांना यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला चालू केलं, जनजागृती चालू केली. यामध्ये आज जसं रेडिओवर ते बोलतोय, आज काही लोक ऐकतील मला, त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती होईल. अशा पद्धतीने टेलिमीडिया, रेडिओ मीडिया म्हणा किंवा प्रेस मीडिया, न्यूज आर्टिकल्स, रिसर्च पेपर, याद्वारे मग आम्ही होईल तशा जागृती चालू केली, लोकांना यामध्ये गुंतवायला चालू केलं. मग आमच्यातलीच एक पिढी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करिअर पॉईंट म्हणून बघायला चालू केली. सो आमच्यातले काही लोक आता पार्ट टाइम किंवा फुल टाइम ऍज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून किंवा सिटीजन सायन्स इनिशिएटिव्हच्या अंतर्गत निसर्गामध्ये किंवा ज्ञानामध्ये विज्ञानाला समृद्ध करण्यामध्ये किंवा विज्ञानातील गोष्टी जनसामान्यांमध्ये आणण्यामध्ये आणि धोरणात्मक रीतीने या गोष्टींचा वापर करता येऊन माणूस आणि निसर्ग हातात हात घालून एकत्र गेले पाहिजेत या दृष्टीने प्रयत्न करत आहोत.
1: आताच तुम्ही म्हणालात की करिअर म्हणून काही तुमचे सहकारी या क्षेत्राकडे बघत आहेत, तर आता पुढच्या पिढीतील आपल्या विद्यार्थ्यांनी जर करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायचं ठरवलं तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल, तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: हा, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की महत्वाकांक्षा हवी, त्यांच्यामध्ये पॅशन हवी. तुम्ही काय शिकताय याच्यापेक्षा कसं शिकताय हे जास्त महत्वाचं आहे. मी काही उदाहरण सांगू इच्छितो की मुंबईतील एक सायंटिस्ट आहे, तर त्याचं शिक्षण बीए झालं होतं आर्ट्स, पण त्याच्या नावावरती आता कित्येक नवीन प्रजातीची विंचू आणि कोळी आहेत. तर आर्ट्स शिकलेला मुलगा विज्ञानाची आवड असल्यामुळं त्यांना नंतर परत विज्ञानाला कॉलेजला म्हणजे फॉर्मॅलिटी पार्ट म्हणून डिग्री असावी लागते. सो त्यांना परत विज्ञान परत शिकला, पण त्याच्या आधीच या विज्ञानाची आणि या प्राण्यांची आवड असल्यामुळे त्यांना निसर्गात फिरून नवीन नवीन कोळ्यांच्या प्रजाती, नवीन नवीन विंचवाच्या प्रजाती शोधून काढल्या. राजेसानप नाव आहे त्याचं मुंबईचा, किंवा आमचा अक्षय खांडेकर आहे आटपाडीजवळच्या एका छोट्या गावातला, तर तो इथे कॉलेजला आला, या निसर्गाची आवड करत हळूहळू आता भारतातीलच नाही तर जगातील उदयोन्मुख सायंटिस्टमध्ये त्याचं नाव गणलं जातं. तर मग तो आता सरीसृप हे जे प्राणीशास्त्रातील शाखा आहे हार्पेटॉलॉजी, त्याच्यामध्ये तो अभ्यास करतो आहे. काही तज्ज्ञ आहेत हे बाय डिग्री सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा इंजिनियर आहेत, पण ही पॅशन त्यांना एवढी घेऊन गेली की त्यांनी अभ्यास करून त्याच्यामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं आणि आता ते तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये काम करतात. डेफिनेटली याच्यातून अर्थार्जन हा विषय एक वेगळा फॅक्टर राहतो. पॅशन म्हणून ही गोष्ट परस्यू केली तर तुम्ही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकता आणि अर्थार्जनासाठी मग याच्यामध्ये ऍज अ सायंटिस्ट किंवा प्रोजेक्ट हेड्स किंवा आता शासकीय तर भरती बंद आहे पण तुम्ही प्राध्यापिकी करू शकता ज्याद्वारे अर्थार्जन होऊ शकेल.
1: बरोबर.
0: मग अशा पद्धतीने लोक यामध्ये पुढे जाऊ शकतात, पण त्यासाठी पॅशन हवी आणि झोकून देऊन काम करण्यास तयार हवी, कारण याच्यामध्ये शारीरिक मानसिक कष्ट प्रचंड आहेत.
1: नक्कीच नक्कीच. तुमच्या ग्रुपचं ध्येय फार मोठं आहे खरं तर. अर्थार्जन हा भाग वेगळा, पण पॅशन म्हणून तुम्ही जे पॅशनेटली या क्षेत्रामध्ये काम करता हे खरंच उल्लेखनीय आहे. तर यासोबत तुमच्यासोबत तुमचे अनेक सहकारी सुद्धा आहेत, कारण एकट्याने हे काम खरं तर शक्य नाही.
0: इम्पॉसिबल.
1: हा, हे काम कुठल्या साली तुम्ही सुरू केलं आणि मग कसे कसे लोक जोडत गेले?
0: मी कॉलेजला असताना माझं थोडस सामाजिक वर्तुळ हळूहळू तयार होत गेलं. तोपर्यंत मी माझ्या विश्वात होतो, माझं माझं एकटा फिरायचो आणि जसं मग बाहेर पडलो समाजामध्ये तेव्हा मग मित्र मिळत गेले आणि मग आमच्या गायकवाड सरांच्या सोबत आम्ही कॅम्पला किंवा जंगलात फिरायला जायचो. मग त्यांच्यासारखे निसर्गवेडे लोकच निसर्गवेड्यासाठी निसर्गवेड्यांसोबत निसर्गामध्ये फिरतात. सो मग हे असे फिरण्यातून ओळखीपाळखी होत गेल्या, मग एकत्र येणं, मग काही ऍक्टिव्हिटीज एकत्र मिळून करणं, आयडिया शेअर करणं, ह्या गोष्टी चालू होत गेल्या.
1: उदाहरणार्थ
0: 2005-06 साली मी नोकरीला लागलो फार्मा कंपनीमध्ये, पण एक चूल असते ना निसर्गामध्ये फिरायचं आहे, बघायचं आहे, अनुभवायचं आहे. सो हे करताना मग सांगलीतील काही प्राणीमित्र भेटले, आमचे तब्रेज भाई मला भेटले का कॅम्पला, सचिन साळुंके म्हणून आमचा एक प्राणीमित्र भेटला. सो आमची ओळख तिथे झाली, त्याच्यातही माझी ओळख नव्हती आणि ते खूप सिनियर होते, वयानापण आणि कामानं तर अफाट सिनियर होते. म्हणजे ज्या वेळेला मला काही गोष्टी कळू लागल्या तोपर्यंत त्यांनी ऍक्च्युली प्राणी वाचवायचं काम चालू केलं होतं. भले शिक्षण कमी असतील पण त्यांचा प्रत्यक्ष कार्यानुभव प्रचंड होता.
1: अच्छा.
0: सो मग त्यावेळी ओळख झाली, मग गाठीभेटी चालू झाली.

0: मग म्हणलं अरे चा तू असं काम करतोयस, मी असं काम करतोय. तोपर्यंत मी सर्पामध्ये काम करत नव्हतो. आमच्या तवरेज भया साप पकडणे किंवा घरामध्ये आलेले इजाट असेल, कोल्हे असेल, विहिरीमध्ये काही प्राणी पडले असतील, कुत्रे मांजर जखमी असतील, गाढव जखमी असतील, तर त्यांच्यावरती प्रथम उपचार करणे वगैरे. अरविंद जी आमचे डॉक्टर म्हणून पेशानं काम करायचे आणि मला संस्थेसोबत. सो मग त्यांच्या ओळखी झाल्या, म्हणलं यार वेगवेगळं आपण काम करतोय, आपण एकत्र काम करूया. मग असं ठरवून मग आम्ही 2008 साली संस्थेची स्थापना केली आणि तिथून मग एक ग्रुप म्हणून की एक संस्था म्हणून आम्ही एकत्र मिळून कार्यरत आहोत. सुरुवातीला मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त प्राणी पकडणे सोडणे इथून चालू झालेल्या गोष्टी, नंतर अवेअरनेस ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये जसं कळले की आदिवास नष्ट होतोय, मग आदिवास टिकवण्यासाठी काय करावं लागेल, मग अशा पद्धतीने अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज आम्ही शाळा कॉलेजने अप्रोच करायला चालू केलं. शाळा कॉलेजमध्ये प्रोग्राम घ्यायला चालू केले, मुलांना आम्ही निसर्गामध्ये घेऊन जायला चालू केलं. त्याच्यानंतर आदिवास पुनरुज्जीवन किंवा आदिवास टिकवण्यासाठी मग काहीतरी करायचं, मग झाडं लावणे हे सगळेच करतात. आम्ही सुरुवात थोडी थोडी झाडं लावली, म्हणजे सरसकट डिगवर झाडं लावणे असे आम्ही केले नाही. पण त्याच्यामध्ये अभ्यास करताना आम्हाला असं जाणवलं की आमच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कशन मध्ये केलं की झाडं तर सगळे लावतात पण ते झाडं बघायला परत जात नाहीत, किंवा त्या झाडांची वाढ झाली का हे होत नाहीये, त्यासाठी काय करता येईल किंवा अजून कुठली पद्धत अवलंबता येईल. मग आम्हाला त्यावेळी मियावाकी घनवन पद्धतीचा आम्ही संपर्कात आलो, त्या पद्धतीचा आम्ही शास्त्रीय अभ्यास केला.
1: त्याबद्दल काय सांगता येईल श्रोत्या?
0: सध्या शासनाची पण योजना आहे, जगभरामध्ये ही पद्धत वापरली जाते की कमी वेळात घन वन निर्माण करण्यासाठी पद्धत वापरली जाते. डॉक्टर अकिरा मियावाकी हे जपानी सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते, त्यांनी त्यांच्या आयुष्याची 60-65 वर्ष जंगल कसं वाढतं याचा अभ्यास केला आणि ही पद्धत विकसित केली. आपल्या सामान्य लोकांना माहिती आहे किंवा शासकीय स्तरावरती एवढं आहे की जवळजवळ झाडं लावायची आणि झाडांमध्ये स्पर्धा वाढते आणि त्यामुळे झाडं जलद वाढतात. पण त्याच्यामध्ये एवढाच फॅक्टर नाहीये, झाडं वाढताना फक्त स्पर्धा करत नाही तर त्याच्यापेक्षा खूप जास्त सहकार्य असतं त्यांच्यामध्ये. हे सहकार्य अन्नद्रव्य देवाणघेवाणीपासून रोग किंवा कीड पडल्यानंतर जे संवाद असतो ह्या संवादापर्यंत असतं आणि याच्यावरती जगभरामध्ये संशोधन चालू आहे. आणि कदाचित पूर्वी ह्या गोष्टी माहिती नव्हत्या किंवा ह्याला काय नाव द्यायचं,
1: अजूनही काही लोकांना माहिती नाही आहे,
0: अजून शास्त्रज्ञांना माहिती नाही बऱ्या गोष्टी. अजूनही मायसिलियल ग्रोथ किंवा फंगस हा एक वेगळा भाग आहे, बुरशी ज्याला म्हटलं जातं, आपण बुरशी आली की फेकून देतो, पण रादर आपल्या अन्नाचा प्रत्येक घास निर्माण होण्यामध्ये या बुरशीचा हात आहे. जी झाडं किंवा शेतामध्ये आपलं पीक वाढतं हे पिकाला वाढण्यासाठी बुरशीची गरज पडते आणि आपण जे शेतात खत घालतो हे झाडं तसे आज शोषून घेऊ शकत नाही, त्यांना ते कन्वर्ट करून द्यावं लागतं, म्हणजे बेसिकली त्यांना चमच्यानं भरवावं लागतं आणि ह्या चमच्याचं काम ही बुरशी करते.
1: अच्छा,
0: मग हे ह्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे
1: नैसर्गिक चमचा आहे बुरशी हा प्रकार उपयोगीच आहे. आपण बुरशी म्हटलं की नाकं मुरडतो, बुरशीचा घाणवास येतो, बुरशी लागली की प्रत्येक पदार्थ कचऱ्यामध्ये टाकून दिला जातो,
0: खराब होतो, हा आपला समज होतो. अगदी बरोबर आहे, बुरशी लागली की अन्न खराब होतं, पण हा आपल्यापुरता विषय झाला, पण हे अन्न तयार होताना या बुरशीची गरज पडते.
1: बरोबर,
0: आता तो खूप वेगळा विषय आहे, तो याच्यामध्ये मिक्स करायला नको. जस्ट सुरुवात झालेली आहे आमची, आम्ही शिकतो आहोत यामध्ये, जे आमचं दोन्ही शिकते आहे. खूप भन्नाट जग आहे बुरशीचं. बुरशीविषयी जाणून घ्यायचं असेल, माझा एक मित्र आहे ज्यानं बुरशीवरती PhD केल्या, पांडुरंग, डॉक्टर पांडुरंग बागम असं नाव आहे त्यांचं, कोल्हापूरला असतात ते. सो ते बुरशी तज्ञ आहेत. किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर SR पाटील आहेत, ते सुद्धा मायकोलॉजिस्ट आहेत. तर मियावाकी पद्धतीबद्दल बोलत होतो की त्यामध्ये फक्त जवळ झाडे लावली जातात, सुरुवातीला थोडस खत वगैरे घातलं जातं, पाणी घालणं, तण काढणं एवढे केलं जातं, पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. निसर्गामध्ये जंगल वाढताना त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे की एखादं झाड कुठल्या झाडाला जवळ सांभाळून घेतं, म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची रोपं पूर्ण वाढत नाहीत किंवा वडाच्या झाडाखाली वडाची सगळी रोपं वाढत नाहीत, मग त्यामुळंच झाडांनी फळ निर्मिती केली कशासाठी, तर कारण त्यांना त्यांचा हा जो पसारा आहे हा वाढवायचा आहे, त्यासाठी त्यांनी फळ निर्मिती केली. फळ हे आपण म्हणतो ना गाजर दाखवणे, हे प्राण्या पक्ष्यांना गाजर दाखवलेलं असतं, त्यांनी यावं, ही फळं खावीत आणि उडून दुसरीकडे जावं आणि तिकडे विष्ठा टाकावी, त्यातून पडलेल्या बियातून ते रुजतात.
1: आणि काही काही बिया या फक्त पक्ष्यांच्या विष्ठेमधूनच रुजतात, डायरेक्ट त्या रुजतच नाही. निसर्गाचं हे उच्च कोटीचं नियोजन आहे.
0: किंवा काही झाडांची फळं ही पाण्यामध्ये पडतात, सडतात, पाण्यासोबत वाहून जाऊन पाण्याच्या काठीच वाढतात, त्यांना तुम्ही नेऊन लावले मातीत ते कसे वाढत नाहीत, रुजत नाहीत, त्यांना पाण्याशी संपर्क घ्यावा लागतो, पाण्यामध्ये ते भिजावीच लागतात. आंबा म्हणतो, आंबा आपलं साधारण 8 दिवसाच्या त्या आंब्याची कोय जर नाही लावली तर ती रुजत नाही किंवा फणस आहे. ओला असताना बी ते रुजत,

0: बर
1: हे कधी होतं ज्या वेळेला फणसाचं झाडाचं गर माकडं खातात किंवा हॉर्नबिल सारखे पक्षी खातात किंवा हत्ती खातात ते आता खातात आणि पुढच्या 4-5 तासानं दुसरीकडे विष्ठा टाकतात त्यातून ते लगेच रुजतात. सो हे अशा पद्धतीने झाडं वाढतात. मग याचाच अभ्यास करून कुठली झाडं कधी कुठल्या दिशेला वाढतात कुणाला जवळ वाढू देतात कुठल्या दोन झाडांमध्ये स्पर्धा लागते कुठली दोन झाडं सहकार्य करतात मग याचा थोडासा आम्ही अभ्यास थोडं तज्ञांचे सल्ले मार्गदर्शन या दृष्टीने मग ही पद्धत आम्ही क्लासिक मियावाकी मेथडने डेव्हलप करून आता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 5 प्रकल्प केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये.
0: याविषयी काय सांगाल की कुठली झाडं एकमेकांची मित्र आहेत?
1: तर मुळात कसं आहे की मियावाकी पद्धत ही कुठेही करायची पद्धत नाहीये. त्याच्याही काही मर्यादा आहेत त्याच्यामध्ये अजून बराच अभ्यास होतोय. आणि या पद्धतीनं लागवड करताना ज्या ठिकाणी लागवड करायच्या तर तिथला भौगोलिक अभ्यास करणं जैविक अभ्यास करणं गरजेचं आहे. पूर्वापार पासून त्या भागांमध्ये कुठल्या वनस्पती येतात त्याच वनस्पतींना तिथं लागवडीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे सांगलीमध्ये मी कोकणातलं काटेसावरण लावलं चुकीचे आहे किंवा सांगलीमध्ये जे माळरानावरती जत किंवा आटपाडी या साईडच्या माळावरती वाढणारा जो पांढरा शिरेश आहे तो मी शेराळासारख्या पावसाळ्याच्या ठिकाणी किंवा आंबा घाटात किंवा चांदोलीच्या जंगलात नेऊन लावणं चुकीचं आहे. काही ठिकाणी काही प्रजाती आक्रमक ठरतात. मग अशा पद्धतीने आता समजा आता कुठले सहकारी म्हटला तर आता बेल सगळ्यांना माहिती आहे. बेल प्रचंड सावकाश वाढतो पण बेलाला पळसाच्या सोबत लावलं तर दोन्ही खूप छान वाढतात. पळस तसा अग्रेसिव्ह आहे, वड प्रचंड अग्रेसिव्ह आहे पण वड इतर झाडांना वाढून देत नाही. सो त्यामुळे मग वडाचं अशा ठिकाणी लागवड करणं चुकीचं आहे किंवा रस्त्याच्या कडेला जिथं तुम्हाला ऑलरेडी वाइंडिंग करायचं झाडं तोडणार अशा ठिकाणी काही झाडं लावू नये.
0: हे
1: सुद्धा शास्त्र
0: आधीपासूनच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे, त्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत. कारण आपण बघितलंय की आता रस्ता रुंदीकरण या नावाखाली प्रचंड मोठे वड चिंचेची झाडं तोडली गेलेली आहेत.
1: हॅबिट काय म्हणू आपण, आपला एक जैविक वारसा जो होता तोच नष्ट होतो. कारण तो एक जीन पूल होता, ती एक इकोसिस्टीम होती. वडाचं एक झाड हे स्वतःमध्ये एक परिपूर्ण अशी इकोसिस्टीम असते, परिसंस्था असते
0: आणि त्याचं ऑक्सिजन उत्सर्जनाचं प्रमाणही मोठं आहे.
1: प्रमाण मोठं आहे कारण त्याचा पर्णसंभार मोठा आहे, पानांचा रंग गडद आहे, त्याच्यामध्ये हरितद्रव्य जास्त असतं,
0: पानझाड आहेत.
1: सो त्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं बाय प्रॉडक्ट जो आहे ऑक्सिजन हा जास्त प्रमाणामध्ये सोडला जातो. मग अशा पद्धतीने हे झाडांची लागवड या पद्धतीने करून दोन गोष्टी होतात. एक तर स्थानिक जैवविविधता टिकवायला मदत होते. कारण शहरामध्ये आता बघतोय की माझा जर प्लॉट असेल मला अंगणात मी लॉन करून टाकतो.
0: बरोबर आहे.
1: आणि ते टोचणारं लॉनचं गवत लावलं जातं ज्यात मी धड मांडी घालून बसू शकतो.
0: नाही काहीच,
1: माझ्या बुडाला टोचतं ते. हा,
0: बघायला
1: छान वाटतं, त्याचा उपयोग शून्य असतो. त्याच्याऐवजी त्या ठिकाणी जर काही गवताच्या प्रजाती किंवा काही छोटी वाढणारे झाडं फुलझाडं झुडपं आहेत अशी जर लावली तर माझ्याच अंगणामध्ये मी वटवाटे आहे किंवा चिरक आहे किंवा दयाळ आहे चष्म्यावाला आहे असे पक्षी आहेत जे आपल्या अंगणामध्ये चिमणे आहेत हे आपल्या अंगणामध्ये पूर्वीपार पासून आलेले आहेत. त्यांचं आसनं त्यांचा चिवचिवाट माझं घर माझा घराचा परिसर हा जिवंतपणा वाढवतो त्यामध्ये.
0: बरोबर.
1: आणि ह्या परिसंस्थेमध्ये कीटक येतात फुलपाखरे याला चालवतात. अशा पद्धतीने ह्या लागवडी केल्या गेल्या पाहिजेत.
0: नुकत्याच मागच्या वर्षी झालेल्या पक्षी निरीक्षणामध्ये दयाळ पक्ष्याचं सगळीकडे सांगलीमध्ये निरीक्षण केलं गेलं आणि तो सांगलीचा पक्षी म्हणून त्याला घोषित
1: केलं.
0: अतिशय सुंदर गातो दयाळ पक्षी. सगळ्या मुलांना पण याची माहिती पाहिजे असं मला वाटतं. जरी आपण आता शहरामध्ये बिल्डिंग मध्ये जरी आपण घरामध्ये काम करत असलो तरी दयाळ पक्ष्याची शीळ अशी सुंदर कानावरून जाते तेव्हा सकाळ खूप छान होते आणि सांगलीत हे सतत अनुभवायला मिळतं. फक्त कान आणि डोळे उघडे पाहिजे.
1: अगदी दयाळ पक्ष्याच्या आवाजात मी म्हणतो ना पूर्वी गावाकडे कोंबडा आरवल्यानंतर लोक जागवायचे, सांगलीत आरवायला कोंबडे नाही. दयाळच्या किलबिलटामुळे जाग येते.
0: 6:30-7 दरम्यान सुंदर गात असतो.
1: चालू करतो तो काही ठिकाणी.
0: बरोबर. लाईटचे तारा गेलेले असतात त्याच्यावरती बसूनही गात असतो. म्हणजे त्याला झाडच पाहिजे असं नाहीये, तो इतका सुंदर आहे दयाळ पक्षी.
1: मुळात तो कीटक पक्षी असल्यामुळे त्याला झाडच पाहिजेत असा विषय नाही. मानवी वस्तीमध्ये त्यानं स्वतःला चांगलं रुळवून
0: घेतलं,
1: घरट करण्यासाठी तो झाडाची त्याला गरज नाही पडत. घरातली खोबणी किंवा दिवळी किंवा कुठेही फट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तो बेळामध्ये तो घरटी पण.
0: इव्हन आता बिल्डिंग मध्ये शेड मारले जातात पत्र्याचे आपल्या टेरेसच्या प्रोटेक्शन साठी, तर त्याच्यामध्ये जे
1: पाईप
0: पन्हाळीमध्ये त्या उघड्या पाईप मध्ये जो मी बघितले की ते येऊन बसतात घरटी घालतात आणि निवांतपणे गॅलरीत उंदडत असतात आणि गात असतात. हे चित्र खूप छान आहे. जर तुम्ही पक्ष्यांना हुसकवलं नाही किंवा त्यांना थोडेसे दाण्या पाण्याची व्यवस्था केली तर ते तुमच्या घरात आनंदानं अंगणामध्ये डोलायला लागतात. पक्षी जो आहे निसर्गाचा गोड भाग आहे जो आपल्याला बघायलाही बरा वाटतो आणि आनंद वाढतो आपला. त्यांना
1: सगळ्यात महत्वाचं मॅडम आपण जिवंत आहोत हे फिलिंग आपल्या
0: खरंच येतं आणि एखादा प्राणी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या कठड्यावर येऊन बसतो हे पण फिलिंग फार गोड असतं.

0: ह्या पक्षा प्राण्यांना खरंच आपण सांभाळलं पाहिजे.
1: हो डेफिनेटली. आणि त्यासाठी मग आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची आपल्याला ओळख हवी.
0: बरोबर आहे.
1: आणि
0: कुठली झाडं लावली पाहिजेत,
1: अगदी कुठली लावली नाही पाहिजेत हे सुद्धा माहिती पाहिजे.
0: बरोबर आहे.
1: आणि त्यासाठी थोडेसे कष्ट करावे लागतात. मोबाईल वरती काहीतरी वायफळ रील बघण्यापेक्षा हाई कंटेंट आता मी कुठली झाडं लावू, त्यातली एन्डेमिक किंवा प्रदेशनिष्ठ स्थानिक प्रजातीची या प्राण्या पक्ष्यांना निवारा आणि अन्न देणारी कुठली आहेत, किंवा सनबर्ड जर माझ्या अंगणात मला पाहिजे असेल, सनबर्ड सुद्धा किंवा सूर्यपक्षी ज्याला म्हटलं जातं, प्रचंड चिवचिवट असतो, खूप जिवंतपणा असतो, त्यांचे ते जे रंग आहेत ना मेटॅलिक ब्ल्यू शेड किंवा येलो शेड मध्ये आहे, सो कॉपर शेड आहे त्या सनबर्डला, पर्पल रंपड सनबर्डला नराला, सो मग हे जर रंग मला बघायचे आहेत तो सनबर्ड माझ्या अंगणात जर आला पाहिजे तर त्यासाठी मग रस देणारे झाडं माझ्या अंगणात मी लावली पाहिजे. मग मला जास्वंद लावली पाहिजे, मला कुंती लावली पाहिजे, जटरोपा चालेल माझ्या अंगणामध्ये. अशी हा थोडासा अभ्यास मिळतो नाही का. मी उगेच मी नर्सरीत गेलो आणि सरळ ते कोनोकॉर्पस आणलं आणि भिंत लावून टाकली की माझ्या आतलं कोणाला दिसलं
0: नाही, दिसलं नाही पाहिजे
1: असं. त्याचा प्रचंड शरीरावरती वाईट परिणाम होतो हे लोकांच्या ध्यानातच येत नाही. मध्ये विलनायझेशन हा एक प्रकार चालू झाला की झाडं विलन आहेत. आपल्याकडे सप्तपर्णी हे झाड आहे, सप्तपर्णीला ज्यावेळी फ्लावरिंग येतं सो त्याचा जो एक मादक गोड असा असा थिक असा स्मेल असतो ना, तर काही लोकांना त्याची अलर्जी त्या स्मेलची किंवा अस्थमाची अलर्जी जी मुळात असते ती ट्रिगर होते. पण म्हणून ते झाड वाईट आहे का, तर नाही. वर्षभर ते झाड तुमच्या गाडीला उन्हापासून संरक्षण देतं, सावली देतं, तुम्हाला गरजेचं ऑक्सिजन देतं, पावसाचं जे पाणी तुमच्या पेंगुला कोण वाहून गटरे जाते, गटरे तुमून नदीला पूर येतो त्यावेळी ते झाड पाणी जमिनीमध्ये मुरवायचं काम करतं. म्हणजे बेसिकली माझ्यावर उपकार करण्याची गोष्ट माझ्या अंगणात आहे, पण फक्त त्याच्या वासानं कुणाला तरी कुठेतरी अलर्जी झाली, सोशल मीडियावर आलं की बाबा डेंजर आहे, मी सरळ तोडून
0: झाडं कापून टाकली.
1: अगदी पुढचा मागचा विचार न करता झाडं तोडून टाकली लोकांनी. पण त्या झाडावरती वर्षभर पक्ष्यांचा किलबिलट असतो, गर्दी करतात त्याच्यावरती,
0: आपल्याला सावली देत,
1: सावली देत,
0: सुंदर फुलं असतात.
1: सगळं सोडा, लोकांनी प्रत्येक घरात चार चार गाड्या आहेत, गाडी सावलीत लावण्यासाठी झाड पाहिजे. ही सध्याची
0: विचार केला तरी परमार्थ घडेल,
1: अगदी
0: निसर्गाचा
1: एवढा जर विचार केला तरी पुरे झाला. ते प्राणी पक्षी त्यांना जगवायचं, वी आर नॉट, आपण देव नाही आहेत की सगळं, किंवा आपण निसर्ग नाही आहोत, तो समर्थ आहे,
0: आपण त्यांना जगवत नाही, ते स्वतः समर्थ.
1: पक्षी उडून शेजाऱ्याच्या अंगणात जाऊ शकतो, तिथे त्याला किडे किडे मुंगे दाना मिळू शकतो,
0: त्याला अवकाश मोठा आहे.
1: अगदी बरोबर.

आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव शास्त्र अभ्यासक अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकला. कार्यक्रमातून आता मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:29 होत आहेत. आता ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. गायन आहे उल्हास कशाळकर यांचं. राग कामोद, विलंबित ख्याल, ताल झुमरा, बोल

अतिमलनिया द्रुत मध्यलय त्रिताल सात संगत आहे तबला सुरेश तळवळकर व्हायोलिन शंकर कबाडी हार्मोनियम राजप्रसाद धर्माधिकारी तानपुरा महेश्वरी काळे सुनीलजी भाटे.

कामोद या रागातील उल्हास कशाळकर यांचं गायन आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 10:58 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या प्रसारित करण्यात येतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याचबरोबर आमची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. मी हर्षाली शेठजी आपली रजा घेत आहे. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद. पुन्हा भेटूया उद्या आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत 5:50.